47.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो नमस्कार. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 12 श्रावण शके 1948 म्हणजेच 3 ऑगस्ट 2026 सकाळचे 5:58 आणि 22 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

कविता खरवंडीकर यांनी गायलेलं शिवतांडव स्तोत्र आपण ऐकलं. आता ऐकूया भूपाळी. ही रचना आहे ग. दि. माडगुळकर यांची, संगीत राम कदम यांचं आणि गायले सुमन कल्याणपूर यांनी.

मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि ही रचना गायली लता मंगेशकर यांनी.

श्रोते हो, स्वप्नील गोरे यांनी गायलेली ही होती संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत होतं पंडित अवधूत बाम यांचं. मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना, गायले सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी.

श्रोते हो कार्यक्रमात, आता ऐकूया हिंदी भक्ती रचना। ही रचना आणि रचनेला संगीत आहे हरिओम शरण यांचं, आणि ही रचना गायली आहे हरिओम शरण आणि नंदिनी शरण यांनी।

श्रोतेहो, समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: सहा वाजून 40 मिनिटं झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. मंडळी, जैव ऊर्जा म्हणजे सेंद्रिय पदार्थापासून मिळवलेली ऊर्जा ही एक नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. झाडं, पिकांचे अवशेष, जनावरांचं शेण, घरचा कचरा, उद्योगातील सेंद्रिय कचरा यांसारख्या जैविक पदार्थांचा वापर करून तयार केलेली ऊर्जा म्हणजेच जैव ऊर्जा. शेतीत याचा उपयोग केला तर इंधन, वीज निर्मिती आणि खत निर्मितीशिवाय शेतीची टिकाऊता वाढवता येते. कोकणच्या भौगोलिक आणि हवामान परिस्थितीमुळे इथे जैविक ऊर्जेचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. इथली शेती, फळबागा आणि वनसंपत्तीचा वापर करून बायोफ्युएल म्हणजेच जैविक इंधन तयार केलं जाऊ शकतं, ज्यामुळे कोकणच्या आर्थिक, पर्यावरणीय आणि ऊर्जा गरजा पूर्ण व्हायला मदत होईल. जैविक इंधन वापरल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं आणि जैवविविधतेला हानी पोहोचत नाही. बायोएनर्जी प्रकल्पांमध्ये ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. कोकणामध्ये बायोएनर्जीचा जर विकास झाला तर शाश्वत ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक समृद्धी साध्य करता येईल. कोकणात जैविक ऊर्जेचा वापर झाला तर नैसर्गिक स्रोतांचं संवर्धन होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. हा पर्यावरणपूरक आणि टिकाऊ ऊर्जा उत्पादनाचा मार्ग आहे. बायोफ्युएल वापरल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं, ज्यामुळे हरितगृह प्रभाव आणि जागतिक तापमानवाढ नियंत्रित व्हायला मदत होते. जैविक कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन होऊन पर्यावरण प्रदूषण कमी होतं. कोकणात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या वनस्पती आणि कृषी अवशेषांचा, जसं की काजूची टरफलं, पानं, गवत, टाकाऊ कृषी अवशेष, झाडांची पानं, शेतातील पालापाचोळा, उपयोगी नसलेलं लाकूड, झाडांची मुळं यांचा उपयोग करून बायोफ्युएल बनवलं तर इंधन स्वस्त आणि स्वच्छ, शाश्वत होईल. जैव अवशेष म्हणजेच वनस्पती, प्राणी आणि सेंद्रिय स्रोतांपासून उपलब्ध होणारा नैसर्गिक कचरा. विशिष्ट प्रकारच्या जैव अवशेषांसाठी सुयोग्य जैव ऊर्जा साधनांची निवड करणं आवश्यक आहे. उपलब्ध तंत्रज्ञानानुसार प्रचलित शेतीसाठी उपयुक्त जैव ऊर्जा साधनं, जसं बायोगॅस प्लांटमध्ये गोबर, कचरा यांचं विघटन करून मिथेन वायू तयार होतो. याचा उपयोग स्वयंपाकासाठी इंधन, दिवे लावणं, जनरेटर चालवून वीज निर्मिती करणं यासाठी होतो. उरलेला घन कचरा उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून शेतात वापरता येतो. बायोमास ब्रिकेट्स किंवा पेलेट्स यांचा इंधन म्हणून चूल किंवा बॉयलरमध्ये वापर केला जातो. त्याचबरोबर कृषी अवशेषांपासून बायोचार निर्मिती. बायोचार म्हणजे वनस्पती अवशेष किंवा कृषी कचरा, यापासून

0: वापरून विशिष्ट पद्धतीने तयार केलेला एक उच्च कार्बनयुक्त झिरो इमिशन उत्पादन. हा एक प्रकारे कोळशासारखा पदार्थ आहे जो माती सुधारक म्हणून वापरला जातो. त्याचबरोबर कंपोस्ट म्हणजेच सेंद्रिय खत तयार करणं, जट्रोफा, कापूस, सूर्यफूल, ऊस, नेपियर गवत यांसारख्या पिकांपासून बायोडिझेल किंवा इथेनॉल तयार करता येतो. याचा उपयोग ट्रॅक्टर, पंप, वाहनं यांसाठी इंधन म्हणून होतो. गॅसिफायर हे एक असं संयंत्र आहे ज्यामध्ये मर्यादित हवेच्या सान्निध्यात लाकडांना जाळून त्यामधून प्रोड्युसर गॅसची निर्मिती केली जाते. तेव्हा मंडळी, कचरा म्हणजेच संसाधन हे तत्व लक्षात घेऊन जैव अवशेषांचा सर्वांगीण वापर केला तर पर्यावरण आणि अर्थव्यवस्था दोन्हीलाही फायदा होईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: शेतीसाठी जैव ऊर्जा साधने याविषयीची माहिती आपण ऐकली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचनस्वर होता विद्या तावडे यांचा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल 2:00 PM.

श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण टायफॉइड किंवा मुदतीचा ताप या महत्वाच्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. टायफॉइड हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने दूषित पाणी, दूषित अन्न किंवा अस्वच्छतेमुळे पसरतो. त्यामुळे पावसाळ्यात या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते. आता आपण टायफॉइडची प्रमुख लक्षणे कोणती असतात हे बघूयात. टायफॉइडमध्ये सुरुवातीला सतत हळूहळू वाढणारा ताप साधारण 102 ते 104 डिग्रीपर्यंत वाढतो. डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, भूक न लागणे, पोटदुखी, मळमळ किंवा उलट्या, तसेच काही रुग्णांमध्ये जुलाब किंवा बद्धकोष्ठता ही लक्षणे दिसू शकतात. या तापात ताप चढ उतार होत राहतात. काही रुग्णांमध्ये छातीवर आणि पोटावर गुलाबी रंगाचे चट्टे दिसतात. ताप जर अनेक दिवस येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपाय करू नका. आता बघूया ह्याचा प्रतिबंध कसा करावा. नेहमी उकळलेले स्वच्छ पाणी प्या. जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा. ताजे व गरम अन्न खा. उघड्यावर विकले जाणारे अन्नपदार्थ खाणे टाळा. फळे व भाज्या स्वच्छ धुवूनच वापरा. घर व परिसर स्वच्छ ठेवा. माशांपासून अन्नाचे संरक्षण करा. आवश्यक असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने टायफॉइडची लस घ्या. टायफॉइडची लस 6 महिन्यानंतरच्या बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना देता येते. ही लस सिंगल डोजमध्ये असते. या लसीचे बूस्टर 3 वर्षाने घ्यावे लागते. टायफॉइडची लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे घेऊ नयेत. त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्यावा. आवश्यक तपासण्या करून योग्य ते अँटीबायोटिक्स डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पूर्ण कालावधीसाठी घ्यावे. औषधे मध्येच बंद केल्यास टायफॉइड पुन्हा होऊ शकतो आणि जंतूंमध्ये औषधांना प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. आजाराच्या काळात पुरेशी विश्रांती घ्यावी. भरपूर द्रव्य पदार्थ पाणी घ्यावे. हलका, पौष्टिक व सहज

0: पचणारा आहार घ्यावा. टायफॉइड बरा होण्यासाठी सामान्यतः 7 ते 14 दिवस लागतात. टायफॉइड बरा झाल्यानंतर सुद्धा खूप दिवस वीकनेस जाणवतो, त्यामुळे पुढील काही दिवस सुद्धा विश्रांती घेणे, पौष्टिक आहार घेणे हे खूप गरजेचे आहे. टायफॉइड हा सहज टाळता येण्याजोगा आजार आहे. स्वच्छता, सुरक्षित पाणी, स्वच्छ ताजे अन्न, नियमित हात धुण्याची सवय आणि वेळेवर उपचार या गोष्टींचे पालन केल्यास आपण स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे या आजारापासून संरक्षण करू शकतो. चला तर मग आपण सर्वजण स्वच्छतेची सवय अंगीकारूया आणि टायफॉइड मुक्त निरोगी समाज घडवूया. श्रोतेओ, उद्याच्या भागात आपण मलेरिया, डेंग्यू या पावसाळ्यात होणाऱ्या आजारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आरोग्यम धनसंपदा ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2:05. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. काही क्षणातच कार्यक्रम परिसर.

0: Larissa?
1: श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आतापर्यंत आपण जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळीची वाईल्डलाईफ फोटोग्राफी याबद्दल आपण जाणून घेतलं. आज आपण हिरेन यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पाणवठ्याजवळ प्राण्यांची जी नेहमी रिलचेल असते, प्राण्यांची ती पाणी पिण्याची जी लगबग आहे, पाण्याचा तो जो काही संतपणा आहे, हे दृश्य कॅमेरामध्ये कैद करताना तुम्हाला किंवा तुमच्या कानांना काय जाणवतं?
2: आपण असंच नाही म्हणत की जल ही जीवन आहे. प्रत्येक प्राण्यासाठी पाणी हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याजवळ यावंच लागतं. आता जस्ट हिवाळा गेला इथून, आपण हिवाळ्यात बघितलं तर हजारो लाखो पक्षी युरोपमधून आपल्या भारतात येतात आपल्या इथल्या पाणवठ्यांवर. युरोपमध्ये काय होतं, थंडीमध्ये ते पाणवठे जे आहेत बर्फाची चादर त्यांच्यावर येऊन जाते आणि पाणी जे आहे यूजफुल राहत नाही त्यांच्यासाठी. आणि त्याच पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून इथे भारतात येतात आणि आपल्याला जसे इथे फ्लेमिंगोज दिसतात, अजून बाकी पक्षी दिसतात, अशा पद्धतीचे पक्षी भारतात येतात. सगळ्यात बेस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पक्षी किंवा प्राणी बघायचा असेल तर पाणवठ्यांवर जा. तिथे पाणवठ्यांच्या किनाऱ्यावर जाऊन आपण ज्यावेळेस उभे राहतो तिथे तुम्हाला त्या चिखलामध्ये प्राण्यांच्या पंजांचे ठसे आपल्याला तिथे दिसतात. त्याच्यावरून आपल्याला कळतं, अरे इथे तर स्पॉटेड डियर येऊन गेलं, अरे इथे तर टायगर येऊन गेलाय, टायगरमध्ये पण अरे हा तर मेलचा पंजा दिसतोय. की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागतात तुम्ही त्यावेळेस हे सांगू शकतात. म्हणजे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूची स्थिती जी असते फक्त पिण्यासाठी नसतं पण एक स्टोरी सांगत असते. प्रत्येक पाणवठा हा एक स्टोरी सांगत असतो. कुठलाही तुम्हाला प्राणी किंवा पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला पाण्याच्या जवळ जाणं गरजेचंच आहे.
1: छायाचित्रण करण्यासाठी पाणवठ्याजवळचा जो तुमचा काही अनुभव आहे तो आम्हाला थोडा सांगा.
2: पाण्याच्या जवळ छायाचित्रण करणं म्हणजे सगळ्यात असं म्हणू शकतो सोपंही आहे आणि अवघडही आहे. कारण की प्राणी किंवा पक्षी हे खूप अवेअर असतात आणि त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं विश्व बघण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन फोटोग्राफी करावी लागते. जसं एखादा बदक आहे, बदकांचा थवा आहे तो पाण्यावर आहे. मी जर फक्त चालत गेलो पाण्याजवळ, तुम्ही गेला असाल बऱ्याच वेळेस, तर ते पक्षी उडून जातील. पण तुम्हाला फोटोग्राफी जर त्यांची करायची असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून विश्व बघायचं असेल, म्हणजे त्यांच्या आय लेवलला जावं लागेल. तुम्हाला जमिनीवर झोपावं लागेल चिखलामध्ये, मग तुम्हाला तो तुमचा कॅमेरा घेऊन क्रॉल करत हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स

0: अँटिसिपेट करावे लागतात. एक उदाहरण देतो मी. जसं एक पक्षी असतो, त्याचं नाव आहे डार्टर, किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात. जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो, तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माशा थ्रू टाकतो, अगदी भाल्यासारखी, आणि पाण्यातून वरती घेऊन येतो. आणि तो एक्झॅक्टली कुठे येणार आहे ते कोणालाच नाही माहिती, पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट, तरंग कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल, आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो. आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा? मग काय करतो तो? जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो. ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे, आणि पुढच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंग सोबत मला याच्यासाठी रेडी राहायचं आहे आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल.
1: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
2: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकला.
3: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 झाली आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. 8:40 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल स्त्रीवंध्यत्व याविषयी डॉक्टर तोरल शिंदे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 श्रोते हो आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल गीतकार शकील बदायुनी यांची काही गीतं. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते याप्रमाणे असतील. 12:00 प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 गीतबहार. 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 2:02 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. असे आहेत आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम.

आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. 5:02 आपण ऐकाल गीत संध्या. यामध्ये आज हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. यामध्ये जर शहर बोलू लागलं तर हा संवाद आपण ऐकाल. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

6:10 गीतबहार, यामध्ये आज मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. लोकसंगीत 6:35. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती विकास, यामध्ये मुक्काम काटलरवाडी पोस्ट गुंजाळवाडी पठार तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथल्या महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमा मना उघडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. रात्री 7:15 हिंदी सुगम संगीत. 8:30 संसद समीक्षा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक आणि त्यानंतर 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. श्रोतेहो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू.

0: रूपरेषा आपण ऐकली आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
4: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
3: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
4: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
5: चलो निकले क्या?
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है.
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.
0: आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण काल ऐकलं की एक तरुण आला आणि तो माताजींकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागला. माताजींनी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे, पण एक दिवस असा उगवला की त्याच्यातला वासनेनं पेट घेतला. घरातलं दुसरं तिसरं कोणी नाही असं बघून मागचा पुढचा विचार न करताना तो त्यांच्याजवळ गेला. अचानक तो इतक्या जवळ आलेला पाहून क्षणभर भीतीचा क्षारा त्यांच्या सर्वांगावरून सरसरला. त्या धावत अंगणात आला, मागोमाग तोही धावला. त्याला चुकवायचा प्रयत्न करून त्या अंगणभर धावायला लागल्या. पाठोपाठ तो अशी शर्यत सुरू झाली. आप

आपल्याला तो पकडणार असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, एकदम त्या थांबल्या, गरकन पाठीमागे वळल्या. एव्हाना तो त्यांच्यापाशी पोचलेला होता. त्यांनी त्याला झटकन घट्ट पकडलं, खेचलं आणि दांडकन खाली पाडलं. हे सगळं इतकं अनपेक्षित घडलं की तो तरुण क्षणभर गडबडला आणि नेमक्या त्या बेसावत क्षणी त्याच्या छातीवर जोरात गुडघा रोवून त्या उभ्या राहिल्या. अंगात असेल नसेल त्या ताकदीनं त्याला त्या ताडताड फटके मारायला लागल्या. जणू काही म्हणजे दुर्गेचा असुरमर्दिनी रूपच झालेल्या होत्या त्या. त्या तरुणाला साक्षात रणचंडीचं दर्शन झालं. त्याची वासना आणि त्याची धुंदी खाडकन उतरली. तो घाबरला, मार खाता खाता गयावया करायला लागला. त्याला आपली चूक उमगली होती आणि वासना जळून राग झालेली होती. तो म्हणला, क्षमा करा, चुकलो माताजी, लेकरावर दया करा. त्या क्षणी माताजींचा मारणारा हात थांबला. त्या शांतपणे उठल्या, अतिशय निग्रही स्वरात म्हणाल्या, जा, चालायला लाग, एक क्षणभरही इथे थांबायची तुझी पात्रता नाही. ठाकुरांना शरण जा, ते तुला तुझा मार्ग दाखवतील. असेच दिवस पुढे पुढे गेले. कुमार पुकूरमधले ते दिवस हालअपेष्टात होते, तरी त्यांची मनशांती कधीही ढळली नाही. आता त्यांची आध्यात्मिक साधना जी होती ती पूर्णत्वाला पोचली.

0: त्यांचा मारणारा हात थांबला. त्या शांतपणे उठल्या, अतिशय निग्रही स्वरात म्हणाल्या, जा चालायला लाग, एक क्षणभरही इथे थांबायची तुझी पात्रता नाही. ठाकुरांना शरण जा, ते तुला तुझा मार्ग दाखवतील. असेच दिवस पुढे पुढे गेले. कुमारपुकूरमधले ते दिवस हालअपेष्टात होते, तरी त्यांची मनशांती कधीही ढळली नाही. आता त्यांची आध्यात्मिक साधनं जी होती ती पूर्णत्वाला पोचली होती. तपस्येचं एक वेगळं तेज अलौकिकरित्या मुखावरती पसरलेलं होतं. दुसऱ्याला मार्गदर्शन करण्याची क्षमता पण अंगी आलेली होती. कुमारपुकूरला त्यांना असं एकटं ठेवणं ठाकूरांच्या अंतरंग शिष्यांना काही पटेना. आपण इथे किती हालात दिवस काढतोय आणि त्याबद्दल माताजींनी एका शब्दानेही त्यांना कधी कळवलेले नव्हते. त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या जमीनदार बाबूंच्या मुलीला, तिचं नाव प्रसन्नमयी, तिला काही राहुलं नाही. तिनं डोळ्यानं पाहिलेली त्यांची हालाकीची परिस्थिती कलकत्त्याला माताजींच्या शिष्यमंडळीनं पत्र लिहून कळवली. सगळ्या शिष्यमंडळींना फार वाईट वाटलं. माताजींसाठी घर जर भाड्याने घ्यायचं झालं तर पैशाची सोय व्हायला हवी. अखेर ती झाली. नीलांबर मुखर्जींचं उद्यान भवन म्हणून घर होतं. तिथे मुलांनी आईसाठी घर भाड्याने घेतलं. आग्रहानं त्यांनी तिथे माताजींना राहायला बोलवलं. अतिशय समाधानानं माताजी उद्योग भवनातल्या घरी राहायला आल्या. तिथे त्यांच्याबरोबर गोलापमा, योगिनमा अशा सगळ्या त्यांच्या मुली आल्या. नवीन आयुष्य सुरू झालं. त्यांनी एक दिवस असं ठरवलं की आपण पंचतपा व्रत करायचं. आता हे अवघड आणि अत्यंत क्लेशदायी असं व्रत होतं. भल्या पहाटे उठायचं, गंगा स्नान करायचं आणि योगिनमाबरोबर ती ध्यानाला बसायचं. त्यांच्या चारही बाजूला प्रज्वलित केलेला अग्नी आणि वरून दिवसभर भाजणारा तळपणारा असा आकाशातला तेजोगोल, या पाच ताप याच्या आत बसायचं आणि सात दिवस अनुष्ठान करायचं असं ते व्रत. त्यांनी कालीमातेला वंदन केलं, ठाकूरांचं स्मरण केलं आणि त्या अनुष्ठानाला बसल्या. सात दिवस झाले व्रत पूर्णत्वाला गेलं. आग आणि उन्हानं अंगकांती करपून गेली. देह काळा ठिक्कर पडला. आधीपासून शुद्ध आणि पवित्र असलेलं अंतःकरण या तपस्येनं अधिक तेजाळून उठलं, लखलखीत झालं आणि सिद्धावस्था प्राप्त झाली.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:07 झालेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करत आहोत.
3: अगं कस्तुरी, यू आर एन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची CEO बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेस?
4: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळ यांच्या काही सुंदर कविता.
5: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
4: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितलेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
6: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणे ही कल्पनाच मला भारी वाटते.
4: जरूर ऐका वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
7: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
8: आकाशवाणी.

0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पाहा।
3: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
4: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारतासाठी तरुणांनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कणखर असणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी केंद्राकडून मंजूर। शैक्षणिक संस्थांनी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन। महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास। आणि तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता, 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे। आता सविस्तर बातम्या। देशाची विकसित भारत बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते। यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
5: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है। और जब परिवार में, समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है। और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है।
4: अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची आता सुरुवात झाली असून देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं। देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधून दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते। या कार्यक्रमाला विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसंच शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकंदर 2,117.85 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर केला आहे। महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे। मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे। प्रभावी मदत, बचाव आणि पुनर्वसन उपाययोजनांसाठी राज्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यास केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे। शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते। शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतीमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली। छत्रपती शिवाजी महाराज

स्वसमाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक गतिमान आणि लोकाभिमुख होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. त्या काल बारामतीतल्या सोमेश्वर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. या शिबिरांमधून पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत असून या शिबिराच्या माध्यमातून राज्यात हजारो महिलांची महिला शेतकरी म्हणून नोंद करण्यात आली आहे असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतल्या पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचं काम देखील सुरू आहे असंही त्या म्हणाल्या. पुणे जिल्ह्यातील समाधानकारक पावसामुळे सर्व धरणं भरली असून जानई शिरसाई योजनेतून सर्व जलसाठे आणि तलाव तातडीनं भरण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकार येत्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रत्नागिरीत केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात ते बोलत होते. यावेळी सुमारे 2300 परिवारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. आधी मोजणी, नंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार असं या कायद्याचं तत्व असेल असं ते म्हणाले. कोतवालांना तलाठी भरतीमध्ये 20% आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सार्वजनिक आरोग्य विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही असं उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं 30 जुलै रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे. तसंच या विषयासंदर्भातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन काल रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथं साजरा झाला. आगामी काळात आम्ही शेकापला बरोबर घेऊन निवडणुका लढवणार आहोत अशी घोषणा यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भारताची तन्वी शर्मा तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. ग्लासगोमध्ये 11 दिवस झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची काल सांगता झाली. सांगता समारंभात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज आणि ज्योत भारताकडे सोपवण्यात आले. भारत या स्पर्धेच्या 100व्या आवृत्तीचं यजमानपद भूषवणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 2030 ही स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार आहे. या समारोप सोहळ्यादरम्यान भारताचं सांस्कृतिक सादरीकरण प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी केलं. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी 39 पदकं जिंकून पदकतालिकेत भारतानं चौथं स्थान पटकावलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांमधून विसर्ग सोडण्यात आला आहे. चंद्रभागा नदीपात्रात काल संध्याकाळपासून 1 लाखाहून अधिक क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितलं आहे. हवामान. येत्या 2-3 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

0: शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी तरुणांनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कणखर असणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी केंद्राकडून मंजूर. शैक्षणिक संस्थांनी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराजस्व समाधान शिबिरांमुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास. आणि तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर.
2: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 3 ऑगस्ट. 3 ऑगस्ट 1936 आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. 3 ऑगस्ट 1948 भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. 3 ऑगस्ट 1994 संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.

श्रोते हो, ज्येष्ठ संगीतकार जयदेव यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1919 सालचा. राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त यांचाही आज जन्मदिवस, 3 ऑगस्ट 1888. 3 ऑगस्ट 1886 साली त्यांचा जन्म झाला. तसंच गीतकार शायर शकील बदायुनी यांचाही आज जन्मदिवस.

0: त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1916 सालचा. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकाल गीतकार शकील बदायुनी यांच्या काही गीतरचना. ज्येष्ठ मराठी कवी गीतकार नाधो महानोर यांचा आज स्मृतिदिन. 3 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. लेखिका समीक्षिका सरोजिनी वैद्य यांचाही आज स्मृतिदिन. 3 ऑगस्ट 2007 रोजी त्यांचं निधन झालं. श्रोतेहो जाणून घेतले आपण आजचे काही दिनविशेष. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
1: 25 मिनिटं होत आहेत. ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण SIR मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याचविषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ही सगळी SIR मोहीम आहे, म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल, तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते.
1: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेले आहेत म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेला असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
0: यामध्ये नवीन मतदार जो आहे, म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
1: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमच्या 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्याने सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाच्या घटक आहात, प्रत्येक मतदारांचे अधिकार आहेत. आपले शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत. म्हणून आपले नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून

0: आपल्याला काय योग्य वाटेल असं तुम्ही मतदान देऊ शकता. हे लक्षात ठेवून आपले नाव नोंद करून घ्यावे.
1: ही सगळी एसआरची मोहीम आहे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. तर मग राज्य निवडणूक आयोगातर्फे कशा पद्धतीनं हे उपक्रम राबवले जातात?
0: त्यांचे एक भागच आहे. आपल्यासोबत मी बसलेला आहोत, दिलखुलासमध्ये मी बोलत आहोत आणि सर्व वर्तमानपत्रामध्ये माहिती देत आहे आणि काही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. आपण सुद्धा आपल्याला काही माहिती असेल तर येऊ शकतात, वेबसाईटला भेट द्या. तिथे आम्ही काय काय लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत ते मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही भाषामध्ये ठेवलेलं आहे. तिथे जाऊन आपण पाहू शकतात. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आणखीन जास्त करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये जेवढं जेवढं आमचं काम पूर्ण झालेलं आहे, शहरी भागामध्ये आणखीन काम शिल्लक आहेत, ते आणखीन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
1: सर, एवढी सुलभ प्रक्रिया आहे एसआयआरची, मात्र तरी सुद्धा एसआयआर मोहिमेबाबत खूप अफवा आहेत किंवा लोकांमध्ये गैरसमज आहेत. तर मग अशा वेळेस लोकांनी सुद्धा या अफवा टाळण्यासाठी यापासून कसं दूर राहिलं पाहिजे आणि ह्या अफवा सुद्धा ज्या पसरत आहेत त्या सुद्धा कोणकोणत्या आहेत?
0: दोन तीन अफवा आहे. एक आहे की लोकांना वाटते की मतदारांचं नाव वगळण्यासाठी मोहीम राबवत आहेत. आता अस्तित्वात असलेले पात्र मतदारांचं नाव वगळण्यासाठी मोहीम नसून, मी त्याला चार आपल्याला सांगितलं होतं की ते राहत नाही तिथे, किंवा स्थलांतर झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत, किंवा दुबार नाव आहेत, यांचं नाव वगळण्यासाठी मोहीम असून पात्र नागरिकांना वगळण्याची मोहीम नाही आहे. दुसरा, नागरिकत्व आम्ही तपासतो. ते नागरिक नसेल तर त्यांचे नाव वगळण्यात येतील, बाकी सर्व नागरिकांच्या नाव तिथे राहणारच आहे. तिसरा एक अफवा आहे, असा लोकांना वाटते की माझं जुळवणी झालं नसेल, मॅपिंग झालं नसेल, माझं नाव वगळण्यात येतील. तसा नाही. जुळवणी झालं तर कागदपत्राची गरज नाही. आपल्याकडे जुळवणी होत नसेल, काही कारणामुळे होत नसेल, सापडत नाही काही कारणामुळे, त्याबाबत काळजी घेण्याची गरज नाही. आयोगाने सूचित केलेले कागदपत्र आपण आपल्याकडे तयार ठेवावे, आपले नाव यादीमध्ये चालू राहणार आहे. तर म्हणून कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास ठेवायचा नाही, तर आपण यांच्यामध्ये सहभाग घ्यावे, मदत करावे. आमचा उद्देश आहे कुठलेही पात्र नागरिक या यादीमधून वगळू नाही, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीचं नाव यादीमध्ये असू नाही, हे आमचे घोषवाक्य आहेत. म्हणून कुठले पात्र नागरिकांच्या नाव यादीमधून आम्ही वगळणार नाही.
1: आणि कुठल्याही अडचणी किंवा तक्रारी असतील तरी सुद्धा नागरिकांसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
0: होय,
1: हेल्पलाईन नंबर आहे, वेबसाईट आहेत, तक्रार निवारण कक्ष सुद्धा इथे कार्यरत आहेत. तर त्यामुळे त्या सुद्धा कुठलीही अडचण असली तरी सुद्धा बीएलओ त्यांच्याकडनं तर ती होणारच आहे दुरुस्त, पण मात्र त्यापुढे पण जाऊन नागरिकांचा सहभाग या सगळ्या मोहिमेमध्ये फार आवश्यक आहे आणि तो कशा पद्धतीने त्यांनी राबवला पाहिजे.
0: नागरिकांच्या दोन तीन महत्वाचं कर्तव्य आहेत. पहिला विषय आहे की आपण बीएलओ येताना त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या जुळवणीच्या माहिती शक्य असेल तर आपण शोधून ठेवावे आपल्याकडे, जेणेकरून बीएलओ आले आले माहिती घेणार, तुमच्या सही येऊन जाणार. त्या वितरित आपल्या स्वतःच्या माहिती तयारी ठेवा. कुठलंही कागदपत्र आत्ता देण्याची गरज नाही, तो पहिला विषय आहे. शहरी भागामध्ये मोठा विषय आहे की सोसायटीमध्ये आत येण्यासाठी काय वेळामध्ये लोकांना त्रास होतात, तथा त्रास होऊ नये त्यासाठी आपण सोसायटीला सांगून बीएलओ व्यवस्थित आत येऊ शकतात, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट होतील, असा काळजी घ्या. आणि आपण नोकरीवर असेल, रेग्युलर वीकडेमध्ये आपल्या फॉर्म भरणे शक्य नसेल, आपण कृपया शनिवार रविवार त्यासाठी थांबून हे पूर्ण प्रक्रिया पार पाडावे, जेणेकरून आपल्या नाव मतदार यादीमध्ये राहतील.
1: या एसआयआर मोहिमेबाबत म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत आपण राज्य निवडणूक आयोगातर्फे एवढं छान काम करताय, या मतदारांना आपण काय संदेश द्याल?
0: 20 वर्षपेक्षा जास्त झालेलं आहे मागच्या पुनरीक्षणच्या नंतर. 2002 मध्ये या राज्यामध्ये आपण पुनरीक्षण राबवल्याबद्दल 24 वर्षाच्या नंतर राबवत आहेत. काही मतदारांच्या मनामध्ये शंका होते की यादीमध्ये नाव अपात्र लोकांच्या नाव आहेत, डुप्लिकेट नाव आहे, दोन तीन वेळ नाव आहे, किंवा मृत्यू झाले लोकांचं नाव आहे, असं तक्रार होते. हे तक्रारचं निराकरण करण्यासाठीचे पुनरीक्षण मोहीम राबवत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहेत, आपण स्वतःच आपल्याकडून काय अपेक्षित आहे

0: माहिती पुरवावे, घटनापत्र सही करून द्यावे, आपले काम झाल्यानंतर इतरांना सुद्धा मदत करावे. आपल्या बाजूमध्ये असलेले लोकांना माहिती नसतात, त्यांना जुळवणीच्या माहिती शोधून काढणे कठीण असू शकतात. कसा विमानामध्ये सांगतात पुटीवर ऑक्सिजन मास्क फर्स्ट आणि त्यांच्या नंतर इतरांच्या मदत करावे, तसा आपण सर्व आपल्या जुळवणी एन्युमरेशन फॉर्मचा काम पूर्ण करा आणि त्यांच्या नंतर इतरांना सुद्धा मदत करा, जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिकांचं नाव मतदार यादीमध्ये राहतील, असं आपण स्वतःच्या काळजी घ्या आणि इतरांना मदत करा.
1: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते आहे, आणि यामध्ये कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, मतदारांसाठी कशी आवश्यक आहे ही सगळी गोष्ट, आणि यामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण मतदार म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपला हक्क बजावताना अधिकार बजावताना याला सहकार्य करणं सुद्धा कशा पद्धतीनं महत्वाचं आहे, या सगळ्याच विषयी अतिशय इत्यंभूत आणि विस्तृत माहिती आज आपण जाणून घेतली, आणि ही माहिती आपल्याला दिली आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: आभार.
1: तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन. आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता. लोक न्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:40 आणि 4 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, शेतात काम करणारे मजूर असतील, शेतकरी असतील, शेतात काम करणाऱ्या महिला असतील, या सगळ्यांना सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे विकार होत असतात श्वसनाचे. तर यांना कशा प्रकारचे जंतुसंसर्ग होतात आणि काय त्याच्यावरती उपाय असतात?
4: काय होतं की बऱ्याचदा अनेक रुग्ण जे येतात त्यामध्ये त्यांना वारंवार खोकला येतो, वारंवार ताप येतो, काही लोकांना खोकल्यातून थोडं रक्त पडतं. आमच्या डॉक्टरकडे गेलो, औषधं घेतली, काही लोकांना अँटीबायोटिक्सचे नावं पाठ असतात, त्या अँटीबायोटिक्स घेतात पण बरंच वाटत नाही अशी तक्रार असते. आणि मग आम्ही त्यांना विचारतो तुम्ही काय करता. मग ते एखादे गृहस्थ असतात किंवा एखाद्या महिला असतात, तर त्या म्हणतात की घरातलं काम करते, शेतात पण जावं लागतं आणि मग शेतातली कामं करावी लागतात. काही वेळा मुलं सुद्धा असतात, शाळकरी मुलं, आणि यांच्यामध्ये हा वारंवार त्रास होतो. म्हणजे काही दिवसासाठी राहणारा खोकला, पुन्हा एकदा खोकल्यातून रक्त पडणं, कणकण येणं, बारीक ताप येणं, डॉक्टरांकडे जाऊन औषधं घेतली की तात्पुरतं बरं वाटणं, एक्सरे काढल्यानंतर त्यात निमोनियासारखं काहीतरी दिसणं, काही लोक सीटी स्कॅन करतात. काय असतात ह्या केसेस? या लोकांमध्ये शेतात गेल्यामुळं, पायात काही वाहनं न घातल्यामुळं, चिखलात पाण्यात गेल्यामुळं, या ह्याच्यामध्ये शेतामध्ये चिखलामध्ये असणारे काही हेल्मिन्स आम्ही म्हणू किंवा ज्याला आपण लुम्ब्रिकॉइड्स किंवा हुकवर्म, राऊंड वर्म, अशा प्रकारचे जे परजीवी जंतू असतात त्यांचे जे लार्वी असतात किंवा ज्याला आपण अगदी प्री मॅच्युअर त्याचे जीव म्हणतो आपण, ते त्वचेतून आत जाऊ शकतात शरीरामध्ये आणि त्वचेतून जाऊन रक्तवाहिन्यातून ते प्रवास करत असतात. फार गमतीशीर प्रकार आहे हा. तर हे रक्तवाहिन्यातून जाऊन प्रवास करत करत करत हृदयामध्ये जातात, हृदयातून उजव्या बाजूनही फुफ्फुसामध्ये येतात आणि रक्तवाहिन्यात येऊन त्या फुफ्फुसामध्ये शिरकाव करतात.
3: अच्छा. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय शेतात काम करणाऱ्यांना कशा पद्धतीने जंतुसंसर्ग होतो.
4: गमतीशीर प्रकार मी सांगत होतो की या लार्वी ज्या असतात त्या रक्तवाहिन्यातून प्रवास करत करत फुफ्फुसामध्ये येतात आणि चक्क त्या रक्तवाहिन्यातून श्वासनलिकांपर्यंत येतात आणि या सगळ्या फुफ्फुसातल्या प्रवासामध्ये म्हणजे वायुकोश आणि श्वासनलिकांच्या प्रवासामध्ये ते दाह निर्माण करतात आणि रुग्णाला खोकलायला लागतो, दम लागायला लागतो, निमोनियासारखा प्रकार दिसतो आणि हे पुन्हा प्रवास करून वर येतात, तोंडामध्ये येतात आणि तोंडातून पुन्हा आतडीमध्ये जातात. आता सगळी ही लाईफ सायकल आहे. काही वेळा मातीतून या ज्या ओव्या आहेत या तोंडातून जातात, म्हणजे भाजीपाला असेल, चिखल असेल किंवा काही मुलं खातात आणि अशा लोकांना बघा अॅनिमिया असतो, रक्त कमी झालेलं असतं आणि माती खायची सवय असते, माती किंवा खडू किंवा पेन्सिल, तर यातून सुद्धा हा संसर्ग होतो. महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्व रुग्णांनी लक्षात ठेवायला पाहिजे की वारंवार खोकला येत असेल, वारंवार निमोनिया होत असेल, वारंवार रक्त

0: काढण्याची प्रक्रिया असेल तर लॉफलर सिंड्रोम नावाचा आजार, याला लॉफलर सिंड्रोम म्हणतो. आणि हे जे जंतू आहेत किंवा ह्या ज्या हेल्मिन्स आहेत, परजीवी जंतू आहेत, यांना मारण्याची औषधं द्यावी लागतात.
1: अच्छा,
0: महत्वाची गोष्ट अशी सर्वांनी लक्षात ठेवावी की याचा परिणाम हृदयावर सुद्धा होतो, आपल्या आतड्यांवर होतो, आपल्या यकृतावर परिणाम होतो, आणि वेगवेगळ्या प्रकारे हे रुग्ण प्रेझेंट होऊ शकतात. आणि म्हणून रुग्णाचं निदान करणं फार महत्वाचं, अचूक निदान, आणि त्यामध्ये रुग्णांना बरं वाटतं.
2: याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली,
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना, स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली, संगीत अजय अतुल यांचं.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: श्रोतेहो, सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल स्त्री वंध्यत्व याविषयी डॉक्टर तोरल शिंदे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
3: अगोदरच्या काळामध्ये आपल्याला खूप असं ऐकायला मिळायचं की वंध्यत्व हे नॉर्मली स्त्रियांमुळेच होतं, पण हे तसं नाहीये. इट इज 50-50% के स्त्रियांमुळे पण होऊ शकतं वंध्यत्व आणि पुरुषांमध्ये पण होऊ शकतं वंध्यत्व.
4: बरोबर आहे, अगदी. हा,
2: तेव्हा जरूर ऐका आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

अमेय दाते यांनी गायलेली ही होती सुधाकर नेर्लेकर यांची गीतरचना. संगीत होतं सुरेंद्र आकोलकर यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया संदीप खरे यांची गीतरचना. बेला शेंडे यांनी गायलेली. संगीत सलील कुलकर्णी यांचं.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2,117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता, 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. देशाची विकसित भारत बनवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
2: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
1: या उपक्रमामुळे अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची सुरुवात झाली आहे. देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसंच विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. आज कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या त्या दक्षिण ओडिशाच्या दौऱ्या करतील. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक आज आणि उद्या लखनौ इथं होत आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा कार्यकाळ सर्वसमावेशकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी धोरणांची आखणी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीमध्ये नाविन्य आणणं तसंच धोरणांबाबतच्या माहितीचा प्रसार करणं हा या बैठकीचा उद्देश आहे. यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2,117 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून असल्याची माहिती पत्र सूचना कार्यालयानं दिली आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि क्वांटम कम्प्युटिंग यांसारखं उदयोन्मुख तंत्रज्ञान भविष्यात गरजेचं आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतींमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली.

बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली. बिहारमधील बांकीपूर, गुजरातमधील मंजलपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या मतदारसंघांसाठी गेल्या महिन्याच्या 30 तारखेला मतदान झालं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती देशांमधील अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेनं इराणवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इराणमधील अण्वस्त्रांची निर्मिती रोखणं यासंदर्भात करार अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यासह आखाती देशांमधील प्रमुख नेत्यांशी संवाद साधल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात काल एका शांतता रॅली दरम्यान पोलीस ठाण्यावर झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 14 जण ठार झाले आणि काही लोक जखमी झाले आहेत. स्वात जिल्ह्यातील काबल शहरात पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन सुरू असताना हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटानं किंवा व्यक्तीनं अद्याप स्वीकारलेली नाही अशी माहिती स्वातच्या मदत कक्षाच्या प्रवक्त्यानं प्रसारमाध्यमांना दिली. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री मोहम्मद सुहेल अफ्रिदी यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे आणि पोलीस निरीक्षकांना या घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. श्रावणातील आजच्या पहिल्या सोमवारनिमित्त मध्य प्रदेशमधील उज्जैन इथं आज भगवान महाकालेश्वराच्या पहिल्या श्रावण पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भगवान महाकाल चंद्रमौलेश्वर रुपात पारंपरिक पालखी मिरवणुकीतून बाहेर पडतील आणि भाविकांना दर्शनाचा लाभ मिळेल. दुपारी 4 वाजता मिरवणूक सुरू होण्यापूर्वी महाकालेश्वर मंदिरात विशेष पूजा केली जाईल. मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 7% राहण्याचा अंदाज SBI अहवालात वर्तवण्यात आला आहे. ही वाढ RBI वर्तवलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. पतधोरण आढावा सादर होण्यापूर्वी SBI हा अहवाल जाहीर केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील चांगली कामगिरी आणि निर्यातीतील सुधारणा यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे रिझर्व्ह बँकेने आपल्या पूर्वीच्या अंदाजात आर्थिक वृद्धी दरात घट दर्शवली होती असंही या अहवालात म्हटलं आहे. देशभर MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि या वर्षासाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत पार पडेल. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान असेल. ग्रीसमधील अँटिका प्रदेशातील प्लाथा भागात आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या मोहिमेदरम्यान 2 अग्निशमन हेलिकॉप्टर्सची धडक झाली. अॅथेन्सच्या वायव्येस लागलेल्या आगीमुळे 100 अधिक घरं जळून खाक झाली आहेत. भारताची तन्वी शर्मा तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्यांचा 21-16, 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. 11 दिवसांच्या चुरशीच्या स्पर्धेनंतर स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची काल एका दिमाखदार समारंभात सांगता झाली. या समारंभात पुढील स्पर्धेच्या यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताकडे सोपवण्यात आला. 2030 अहमदाबादमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या शताब्दी आवृत्तीचं यजमानपद भारताकडे आहे. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. या स्पर्धेत 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. ओडिशामध्ये महानदीची पाणी पातळी ओसरत असल्यानं

पूरस्थितीत सुधारणा होत आहे, तरीही काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अद्यापही आव्हानात्मकच आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार, ओडिशा, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि झारखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता, 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. त्याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 आणि 21 सेकंद झाली आहेत. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली.
1: श्रोते हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय. या निमित्ताने समन्वित कार्यक्रम ऐकूया. विषय आहे स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. सहभाग डॉक्टर गौरी डंक आणि लीना पांडे. नमस्कार श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आई हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर उभी राहते ती मायेची सावली, प्रेमाचा अथांग सागर आणि निस्वार्थ त्यागाची मूर्ती. जगातल्या प्रत्येक नात्याची सुरुवात जन्मानंतर होते, पण आई आणि बाळाचं नातं जन्माआधीच आकाराला आलेलं असतं. आईच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबतच वाढणारा तो छोटासा जीव तिच्या श्वासाशी, तिच्या भावनांशी आणि तिच्या अस्तित्वाशी जोडला गेलेला असतो. बाळ या जगात येतं तेव्हा त्याला भाषा कळत नसते, शब्द कळत नसतात, ओळखी नसतात, पण त्याला ओळख असते ती फक्त आईच्या स्पर्शाची, तिच्या हृदयाच्या ठोक्यांची आणि तिच्या कुशीत मिळणाऱ्या सुरक्षिततेची. त्या सुरक्षिततेचं पहिलं रूप म्हणजे आईचं दूध. आईच्या दुधाचा प्रत्येक थेंब हा केवळ पोषण नसतो, तो निसर्गाने दिलेला अमूल्य आशीर्वाद असतो. त्यात असते मायेची ऊब, प्रेमाची ताकद, रोगांशी लढण्याची क्षमता आणि निरोगी आयुष्याची भक्कम पायाभरणी. म्हणूनच आईच्या दुधाला अमृतही म्हटलं जातं. आज विज्ञानानं वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अनेक औषधं, अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत, पण आजही जगातील कोणतेही संशोधन, कोणतीही प्रयोगशाळा किंवा कोणतेही कृत्रिम अन्न आईच्या दुधाची सर करू शकत नाही. कारण आईच्या दुधात फक्त पोषण नसतं, तर त्यात असते आईच्या हृदयातून आलेली माया, विश्वास आणि जीवाभावाचं नातं. श्रोते हो, स्तनपान हा केवळ आईचा वैयक्तिक निर्णय नसून तो बाळाच्या निरोगी भविष्याचा, कुटुंबाच्या आनंदाचा आणि समाजाच्या आरोग्याचा महत्त्वाचा पाया आहे. त्यामुळेच दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आणि यासाठीच आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत स्तनपान का आवश्यक आहे, अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी या विषयावर सखोल आणि शास्त्रीय मार्गदर्शन करणार

0: करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आर के दमानी मेडिकल कॉलेज आणि हेडगेवार हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर गौरी डंक. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया, जाणून घेऊया आजच्या आपल्या याविषयी स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. डॉक्टर गौरी, तुमचं आकाशवाणीतर्फे स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: मॅडम, जागतिक स्तनपान सप्ताह हो का साजरा केला जातो आणि यामागचा उद्देश काय आहे, काय सांगाल तुम्ही?
1: आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह हा साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्याला सगळ्यांना स्तनपानाचं महत्व माहिती आहे, पण या निमित्ताने ते सगळ्या लोकांपर्यंत पोचतं, ते वाढवलं जातं. या क्षेत्रात काम करणारे जे सगळ्या स्तरांमधली लोक आहेत, शासनाचे कर्मचारी आहेत, पेशंट्स आहेत, या सगळ्यांचा समन्वय या निमित्ताने साधला जातो आणि आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतात त्या एका प्लॅटफॉर्मवरनं एका क्षेत्रात ऍड्रेस होतात.
0: डॉक्टर, जन्मानंतर बाळाला पहिल्या 1 तासात स्तनपान सुरू करणं हे का महत्वाचं मानलं जातं?
1: अगदी योग्य प्रश्न विचारलात तुम्ही. जन्मानंतर पहिल्या 1 तासात स्तनपान सुरू करण्याचे अनेक फायदे आहेत. सुरुवातीला जे दूध येतं ना त्याला कोलोस्ट्रॉम असं आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, त्याला चिकट दूध, पिवळा स्त्राव असंही अनेक लोक म्हणतात. हे जे कोलोस्ट्रॉम असतं हे बाळाला मिळणं अतिशय आवश्यक असतं, जे पहिल्या 1 तासात सुरू होऊन जातं. हे कोलोस्ट्रॉम जर बाळाला दिलं गेलं तर स्तनपानाच्या द्वारे जेव्हा मिळतं तेव्हा त्याला जंतुसंसर्गाचा धोका कमी होऊन जातो. आई आणि बाळामधली जी इमोशनल अटॅचमेंट असते, जी भावनिक बंध असतात, ते एक सुरू होण्यास सुरुवात होते. आईमध्ये दूध निर्मिती जी असते, दूध तयार होण्याची जी पुढची प्रक्रिया असते ती सहज होते, सुलभ होते, दूध लवकर सुरू होतं येणं. आणि आपण जे म्हणतो की पहिल्या 8 दिवसांमध्ये जो नवजात मृत्यू दर जे ज्याचा आढावा घेतला जातो, जर या पहिल्या तासामध्ये जर आपण स्तनपान सुरू केलं तर हा नवजात मृत्यूचा धोका सुद्धा कमी होतो.
0: मग डॉक्टर, आईच्या पहिल्या दुधाला अमृत असं म्हटलं जातं, ते का?
1: अगदी बरोबर. कोलेस्ट्रॉममध्ये अँटीबॉडीज भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याला जो जंतुसंसर्ग होऊ शकतो तो हे कोलेस्ट्रॉम दिल्यामुळे होत नाही, हा याचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. हे पचायला अगदी सहज असतं, सोपं असतं आणि आतड्यांचं, नवजात बाळाच्या आतड्यांचं सुद्धा हे संरक्षण करतं.
0: वा वा, मग खरोखरच याला अमृतच म्हटलं पाहिजे. डॉक्टर, बाळ जन्मल्यापासून त्याच्या 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचंच दूध दिलं जावं याचा आग्रही धरला जातो आणि सल्लाही दिला जातो, तर ते कशामुळे?
1: अगदी बरोबर आहे. आम्ही याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असं म्हणतो. मुळात बाळाला इतर कुठलंही पाणी किंवा कुठल्या वरच्या अन्नाची या 6 महिन्यात गरजच नसते. त्याला जे आवश्यक सगळं पोषण असतं ते आईच्या दुधातनं पूर्णपणे मिळतं. त्यामुळे 6 महिने त्या मातेनी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करणं अतिशय गरजेचं आहे. अतिसार, न्यूमोनिया हे जे नवजात बाळांमध्ये आढळून येणारे कॉमन इन्फेक्शन्स आहेत किंवा इतर काही संसर्ग आहेत, हे या दुधामुळे कमी होतात. बाळाची वाढ चांगली होते, त्याच्या मेंदूचा विकास चांगला होतो. या सगळ्या कारणांमुळे 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग दिलं गेलं पाहिजे.
0: अगदी अगदी. मग डॉक्टर, या स्तनपानामुळे बाळाला कोणते आरोग्यदायी फायदे होतात?
1: स्तनपानाचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की बाळाचं योग्य वजन वाढतं. आजकाल आपल्याला माहिती आहे की आज लहान मुलांमध्ये सुद्धा स्थूलतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याची योग्य वाढ होणं, त्याच्या वजनामध्ये योग्य प्रकारे वाढ होणं हा स्तनपानाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. जसं आपण मगाशी बोललो की त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संसर्ग कमी होतात, हे फायदे तर निश्चितच अगदी प्रूव्हन आहेत. बाळाची बुद्धिमत्ता वाढणे, बुद्धिमत्तेचा विकास नीट होणे यासाठी सुद्धा हे स्तनपान चांगली मदत करतं. पुढे जाऊन होणारा मधुमेहाचा धोका सुद्धा याने कमी होतो.
0: मॅडम, जसं आता तुम्ही सांगितलं की बाळाला स्तनपानामुळे फायदा होतो, त्याचं आरोग्य चांगलं असू शकतं, तर मग स्तनपान दिल्यामुळे आईच्याही आरोग्याला याचा फायदा होऊ शकतो का?
1: नक्कीच नक्कीच. आपण जसं मगाशी बोललो की डिलिव्हरी झाल्यानंतर तासाभराच्या आत ते स्तनपान सुरू व्हायला पाहिजे. याचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की प्रसूतीनंतर जो होणारा रक्तस्त्राव होतो ना तो यामुळे खूप कमी होतो. गर्भाशयाचा आकार जो आपल्या पुढच्या डिलिव्हरी झाल्यानंतर 1.5 महिन्यात हळूहळू कमी होत असतो, ज्याला आम्ही इन्व्होल्युशन म्हणतो, तेही गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते. महत्वाचा फायदा म्हणजे स्तनाचा कर्करोग आणि अंडाशयाचा कर्करोग ह्या ज्या 2 गोष्टी असतात ह्याचे धोके पुढे जाऊन कमी होतात. आईचं वजन कमी होण्यास मदत होते.

0: ते हे त्याचे मुख्यत्वाने असलेले फायदे आहेत.
1: अच्छा मॅडम, मग ज्या पहिलेटकरण असते, जेव्हा पहिल्यांदाच ती बाळंतीण झालेली असते, तर तिला दूध कमी येत असतं आणि ती तिची एक चिंता असते की आपल्याला दूध कमी आहे, तर मग यावर तुम्ही काय उपाय सांगाल?
0: ज्या मातांना दूध कमी येतं त्यांची ना एक नैसर्गिक टेंडन्सी असते की आपण वरचं पावडरचं दूध द्यावं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे फॉर्म्युला दूध आपण स्वतःहून सुरू करू नये. दूध जरी कमी येत असेल तरी आपण जर त्या बाळाला पहिल्यांदा आईचं दूध दिलं, जितकं बाळ ते दूध ओढेल तितकं ते वाढायला मदत होते. त्याच्यामुळे फॉर्म्युला मिल्क स्वतःहून सुरू करू नये हा यातला सगळ्यात पहिलं पाळलं जाणारं आम्ही सांगतो ते पथ्य आहे. वारंवार स्तनपान द्यावं, ते दिवसाही द्यावं आणि रात्रीही द्यावं. आम्ही त्याला डिमांड फीडिंग असं म्हणतो. बाळ कधी 1.5 तासाने दूध मागेल, कधी 2-3 तासाने मागेल, ती त्याची डिमांड असते. त्यावेळेला ते दूध दिलं गेलं पाहिजे, त्याने दूध वाढण्यास मदत होते. योग्य पोझिशन असते ब्रेस्ट फीडिंग करताना, स्तनपान करताना एक पोझिशन असते, त्याला लॅचिंग असं म्हणतो. ती आपली व्यवस्थित आहे की नाही ही तपासून बघावं. कधी कधी ती पोझिशन योग्य नसल्यानंतरही दूध येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा त्या पहिलटकरणीला थोडासा त्रास होऊ शकतो. हे चेक करावं, पोझिशन आणि लॅचिंग या दोन गोष्टी. आईनी सुद्धा या दरम्यान काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. त्यांनी पुरेसा आहार घ्यावा, आवश्यक ती विश्रांती घ्यावी. आम्ही नेहमी सांगतो की बाळ झोपल्यानंतर आईने सुद्धा त्या काळात आराम करणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे तो मोबाईल दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: आवश्यक असल्यास काही या क्षेत्रातले स्तनपान तज्ज्ञ असतात, ज्यांना आम्ही लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणतो, किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही औषधं असतात, काही इंजेक्शन्स असतात, ती सुद्धा दिली जाऊ शकतात हे दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी.
1: अगदी अगदी. मॅडम, आता नोकरदार स्त्रियांचं प्रमाण वाढत चाललंय आणि वाढलेलं आहेच, प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया काम करतातच आहे. आणि मग बाळंतपणानंतर अशा स्तनपान करणाऱ्या मातांनी स्तनपान करणं कसं सुरू ठेवावं, आणि मग आणि बाळ घरी आहे तर अशा वेळेस त्यांनी दुधाची साठवणूक, म्हणजे घरी जेव्हा बाळ रडेल, जेव्हा त्याला आवश्यकता असेल तेव्हा त्या बाळाला दूध मिळावं, तर मग अशी तिने काय व्यवस्था करून ठेवावी?
0: अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आपण पहिल्यांदा तर प्रसूती रजेच्या काळात आपलं स्तनपान व्यवस्थित चालू ठेवावं. जेव्हा जेव्हा कामाचे तास हे 7-8 तास असतील, शासकीय काय किंवा खाजगी क्षेत्रात असल्या तरी काय, हे तास सोडून जेव्हा ती घरी असेल तेव्हा तिने थेट स्तनपान द्यावं, ज्याला आम्ही डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग म्हणतो. समजा ती फार वेळ घराच्या बाहेर राहणार असेल तर ते दूध आपल्याला काढून ठेवता येतं. फक्त त्याची निर्जंतुक ते कंटेनर्स राहण्याची काळजी घेतली गेली पाहिजे. योग्य तापमानात ते सुरक्षित ठेवलं गेलं पाहिजे. जे आपलं एक्सप्रेस्ड ब्रेस्ट मिल्क ज्याला आपण म्हणतो, काढून ठेवलेलं जे आईचं दूध असतं, ते साधारण फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये योग्य त्या तापमानामध्ये योग्य ते दिवस ते राहू शकतं. जर कामाच्या ठिकाणी दूध काढून ठेवण्याची व्यवस्था असेल तर तेही काढून ठेवावं. शक्य असल्यास ते घरी बाळाला पाठवण्याची सोय सहज करता येण्या शक्य असेल तर ते करण्याचा विचार करावा.
1: आणि आता जसं तुम्ही सांगितलं की फ्रीजमध्ये आपण ते दूध ठेवू शकतो, तर मग ते जेव्हा बाळाला गरज असेल आणि फ्रीजमधून काढून लगेच बाळाला आपण देऊ शकतो की त्याला गरम वगैरे करण्याची?
0: जर तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं असेल तर ते थॉ करावं लागतं. जे काढून ठेवलेलं दूध असतं ज्याला आपण एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क म्हणतो, ते रूम टेम्परेचरला राहू शकतं. 4 तासापर्यंत साधारण राहतं. ते गरम करून बाळाला पाजण्याची आवश्यकता नाही.
1: अगदी. मॅडम, मग स्तनपानाबाबत समाजात कोणते गैरसमज प्रचलित आहे आणि त्यामागचं सत्य काय आहे?
0: स्तनपानाबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे पहिलं येणारं दूध फेकून द्यावं. हा जो आहे ना, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. ह्याच्यासाठी आम्ही खूप झगडतो. प्रत्येक डॉक्टरसुद्धा डिलिव्हरी झाल्या जे नातेवाईकांना सांगत असतो की बिलकुल बाळाला मध किंवा इतर चाटण अजिबात देऊ नका. हा फार मोठा गैरसमज आहे. उलट ते जे पहिलं येणारं दूध आहे ज्याला आपण कोलेस्ट्रॉम म्हणतो, ते अत्यंत पौष्टिक आहे
1: आणि ते बाळाला दिलंच जावं,
0: दिलंच गेलं पाहिजे. दुसरं असं असतं की उन्हाळ्यात समजा एखाद्या आईची डिलिव्हरी झाली तर नातेवाईकांना ही काळजी वाटणं साहजिक आहे की आपण इतकं पाणी पितोय तर त्या बाळालाही वरचं पाणी दिलं गेलं पाहिजे. बिलकुल गरज नाही. आपण जसं मगाशी बोललो तसं पहिले 6 महिने बाळाला एक्सक्लुझिव्ह आईचंच दूध दिलं गेलं पाहिजे, कारण त्याला इतर कुठल्या अन्नाची गरजच नाही. तिसरा एक कॉमनली आम्ही जो पाहतो गैरसमज पेशंट्समध्ये जो असतो की स्तनांच्या आकारावर ते ठरवतात. समजा स्तनांचा आकार लहान आहे तर या आईला बाबा दूध कमीच येईल, असा एक गैरसमज असतो. पण मी हे सांगेन की स्तनाच्या आकारांचा आणि येणाऱ्या दुधाच्या प्रमाणाचा आपसात काहीही संबंध नसतो.
1: अगदी. मग डॉक्टर, स्तनपान करणाऱ्या आईने आहार आणि जीवनशैलीबाबत कोणती काळजी घ्यावी?
0: आपण जसं मगाशी म्हणालो की बाळ जेव्हा विश्रांती घेत आहे तेव्हा आईने सुद्धा बाकी इतर

0: सगळी कामं बाजूला ठेवून विश्रांती घेणं गरजेचं आहे. तिने व्यवस्थित संतुलित आहार घ्यावा, पुरेसं पाणी प्यावं, बाकी डॉक्टरांचा सल्ला न घेता इतर कुठली औषधं घेतली जाऊ नयेत. जसं आपण प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणात काही औषधं अवॉइड करतो, टाळतो, कारण त्याचे काही दुष्परिणाम बाळावर होऊ शकतात, तसंच ब्रेस्टफीडिंग करताना, स्तनपान करताना सुद्धा काही औषधे न घेण्याचा सल्ला देतो. अशी डॉक्टरांचा सल्ला न घेता बेसिकली औषधं घेतली जाऊ नयेत. आणि मी म्हटलं तसं मोबाईल बाजूला ठेवून आपली पुरेशी झोप होणं ही त्या आईने घेतली जाणारी काळजी आहे.
1: अगदी अगदी. मग मॅडम, कुटुंबातील सदस्यांची पण यामध्ये खूप मोठी भूमिका असते, म्हणजे विशेषतः बाळाच्या वडिलांनी पण आईला स्तनपान करण्यासाठी कसा आधार द्यावा आणि त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत.
0: बरोबर आहे. इथं सर्व कुटुंबियांचं जेव्हा आईला सहकार्य मिळतं तेव्हाच या 6 महिने आई जी असते बाळाला तिचं काम सांभाळून, तिचं जॉब सांभाळून हे सगळं करू शकते. घरकाम आणि बाळाच्या इतर कामांमध्ये ते वडील जे आहेत ते आईला मदत करू शकतात. आईला या काळामध्ये जे शरीरामध्ये हॉर्मोनल बदल होतात त्यामुळे स्त्रियांना एका भावनिक आधाराची सुद्धा गरज असते, तो सुद्धा सर्व कुटुंबियांनी मिळून द्यावा. तिच्यामध्ये काही इमोशनल डिस्टर्बन्सेस होणार आहेत हे सगळ्यांनी जर आधीपासून ऍक्सेप्ट केलेलं असेल तर त्या आईला आणि त्या कुटुंबियांना त्याचा ते ऍक्सेप्ट करायला सोपं पडतं. आईला विश्रांती मिळेल, तिला पौष्टिक आहार मिळेल याची सर्वांनी काळजी घ्यावी.
1: डॉक्टर, तिच्या बाळंतपणानंतर अशी कुठली लक्षणं तिच्यामध्ये अशी दिसून येतात की ती तिने दुर्लक्ष करू नये आणि तातडीने तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
0: ब्रेस्ट फीडिंग करताना आईला जर स्तनांमध्ये खूप दुखत असेल किंवा तिथे लालसरपणा झालेला असेल, एखादी गाठ लागत असेल किंवा त्या गाठीच्या तिथून पूसदृश पाणी येत असेल, चिकट किंवा पिवळं पाणी येत असेल, तर आईने काळजी घेण्याची गरज आहे, आईने डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे. कधी कधी हे ब्रेस्ट अप्सेस आम्ही जे म्हणतो की याची लक्षणं असू शकतात, लालसरपणा असणं, पू येणं किंवा आईला ताप येणं, या गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या गेल्या पाहिजेत.
1: अगदी अगदी. डॉक्टर, आता जुळ्या मुलांचा पण एक प्रश्न आहे की आणि जुळ्या मुलांचं आता प्रमाण पण बहुतेक पहिल्यापासून तर वाढलेलं दिसतंय
0: आजकाल तंत्रज्ञानामुळे.
1: आणि मग अशी जुळी मुलं किंवा अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत स्तनपानासाठी आईने कोणत्या विशेष बाबींकडे लक्ष द्यावं?
0: सर्वप्रथम आपण जुळ्या मुलांबद्दल बोलूया. तुम्ही जसं म्हणालात तसं त्याचं प्रमाण अगदी वाढलेलं आहे, पण जुळी जरी मुलं असली तरी आईचं दूध त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलंच आहे. वारंवार स्तनपान द्यावं, दूध काढूनही ठेवू शकतो आपण. दोन बाळं असताना त्या दुधाची रिक्वायरमेंट, गरज सुद्धा जास्त असते. कधी कधी आईला त्यावेळेला ते दूध येणार नाही दोन बाळांना एकदम पुरण्या इतकं, थोड्या वेळाने येईल, तर तिने ते काढून ठेवावं. जसं आपण मगाशी बोललो, योग्य त्या तापमानात सुरक्षित निर्जंतुक सगळ्या काळजी घेऊन ते ठेवावं, ते नंतर दोन्हीपैकी एखादं बाळ जाग होईल तेव्हा देता येईल त्याला. आता अकाली जन्मलेल्या बाळांबद्दल मुख्यतः प्रीटम म्हणजे वेळेआधी जी जन्मलेली बाळं असतात, प्रीटम डिलिव्हरीज असतात, त्यांच्यासाठी कांगारू मदर केअर आम्ही सांगतो. कांगारूचं बाळ जसं आईच्या पोटाच्या पिशवीत असतं तसं ती छोटी बाळं जर आईच्या छातीला लावून ठेवली तर त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंगही चांगलं तयार होतं. आम्ही त्याला कांगारू मदर केअर म्हणतो. तो आम्ही अगदी सल्ला देतो की बाळाला आईच्या जवळ छातीजवळ बांधून ठेवतात कपड्याने.
1: अरे वा,
0: तर ते कांगारू मदर केअरनी अकाली जन्मलेल्या बाळांना फायदा होतो.
1: डॉक्टर, आपण आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि जाता जाता तुम्ही नवमातांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणता महत्वाचा संदेश द्याल?
0: मी असं सांगेन की आईचं दूध हे बाळासाठी असलेली पहिली लस आहे, त्यामुळे ते आपण जसं बोललो तसं ते अगदी पहिल्या तासाभरात दिलं गेलं पाहिजे. ते बाळासाठी सगळ्यात चांगलं अन्न आहे आणि सर्वोत्तम संरक्षण आहे. जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा. पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध द्या. 2 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ पूरक आहारासह चालू ठेवा, पण स्तनपान 2 वर्षापर्यंत चालू ठेवा. आणि प्रत्येक आईला कुटुंब, तिच्या कुटुंबाचा आणि समाजाचा आधार मिळणं हीच तुम्ही म्हणालात तसं निरोगी पिढीची गुरुकिल्ली आहे.
1: अगदी. डॉक्टर गौरी मॅडम, स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली याविषयी इतकी सुंदर आणि भरभरून माहिती दिली, आपल्या मैत्रिणींना निश्चितच याचा उपयोग होणार आहे. यासाठी मी आकाशवाणीतर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आजच्या आपल्या या मुलाखतीतून तुम्हाला नक्कीच कळून चुकलं असेल की स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी नाही तर संपूर्ण कुटुंबाची, समाजाची आणि आरोग्य व्यवस्थेची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नवमातेला विश्वास, आधार, प्रोत्साहन आणि योग्य माहिती मिळाली तर प्रत्येक बालकाला जीवनाची सर्वोत्तम सुरुवात मिळू शकते. जागतिक स्तनपान

विवाहाचा संदेशही हाच आहे की प्रत्येक बाळाला आईच्या दुधाचा हक्क आणि प्रत्येक आईला स्तनपानासाठी आधार हा मिळालाच पाहिजे. श्रोते हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय. या निमित्तानेच समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. विषय होता स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. सहभाग डॉक्टर गौरी डंक आणि लीना पांडे. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली आपण ऐकला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. श्रोतेहो, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, पूरनियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त रत्नागिरी जिल्ह्यातील नदी पातळी अहवाल आता ऐकूया. जगबुडी नदी खेड भरणे या नदीची इशारा पातळी आहे 5 मीटर, धोका पातळी आहे 7 मीटर आणि सध्याची पातळी आहे 5.40 मीटर. म्हणजे जगबुडी नदी ही इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, पूरनियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून आलेला नदी पातळी अहवाल आपण ऐकला. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आहे रामलीला या चित्रपटातलं सिद्धार्थ गरिमा यांचं. संगीत संजय लीला भंसाली यांचं, तर हे गीत गायलंय श्रेया घोषाल.

0: अरिजित सिंग आणि पलक मुच्छाल यांनी गायलेलं हे होतं आर राजकुमार या चित्रपटातलं निलेश मिश्रा आणि स्वानंद किरकिरे यांचं गीत. संगीत होतं प्रीतम यांचं.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल स्त्री वंध्यत्व या विषयी डॉक्टर तोरल शिंदे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
4: अगोदरच्या काळामध्ये आपल्याला खूप असं ऐकायला मिळायचं की वंध्यत्व हे नॉर्मली स्त्रियांमुळेच होतं, पण हे तसं नाहीये. इट इज 50-50% के स्त्रियांमुळे पण होऊ शकतं वंध्यत्व आणि पुरुषांमध्ये पण होऊ शकतं वंध्यत्व.
5: बरोबर आहे, अगदी.
1: हा, तेव्हा जरूर ऐका आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
6: विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
7: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
6: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ, तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
7: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
0: लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया हेट स्टोरी 2 या चित्रपटातलं गीत. गीत आणि संगीत आर्को यांचं आणि हे गीत गायलंय अरिजित सिंग आणि समीरा कोप्पीकर यांनी.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझ शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणाली सुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: जावेद अली आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे होतं इशक जादे या चित्रपटातलं गीत. कौसर मुनीर यांच्या गीताला संगीत होतं अमित त्रिवेदी यांचं.
1: श्रोतहो, संगणक युगातल्या शालेय आणि महाविद्यालयीन मुलांशी संवाद कसा साधावा आणि त्यांना चांगलं करिअर घडवण्यासाठी अभ्यासाबरोबरच इतर छंद कसे जोपासावेत याविषयी जाणून घेऊया चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले उपेंद्र बापट सर यांच्याकडून.
2: मला कंटाळा कधीच येत नाही खरं तर. काहीतरी काही ना काहीतरी कुठेतरी सुरू असतं, कारण आपल्या भोवती बरंच काही घडत असतं. साधा

0: संध्याकाळचा सूर्यास्त जरी तुम्ही समुद्रावर जाऊन नुसता बघितला तरी सुद्धा त्याच्यामध्ये बरंच काही आनंद देण्यासारखं असतं. निसर्गात इतक्या चांगल्या गोष्टी आहेत, मुख्यतः आपण ज्या भागात राहतो कोकणामध्ये, त्यात आत्ता या दिवसात पावसात तुम्ही नुसतं बाहेर जरी गेलात इतक्या प्रकारची फुलं बघायला मिळतात, वनस्पती बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात. प्रत्येक गोष्टीकडे त्यातलं सौंदर्य जे आहे ते तुम्ही थोडंफार थोडासा वेळ देऊन अवलोकन करण्याचा प्रयत्न केलात तर मग कंटाळा आला किंवा तोचतोचपणा माझ्या जीवनामध्ये आहे असं कुठलं खरं म्हणजे शिल्लक राहत नाही.
1: तेव्हा नक्की ऐका 5 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून आणि 101.5 MHz या FM वाहिनीवरून.

श्रोते हो, हे होतं यंगिस्तान या चित्रपटातलं कौसर मुनीर यांचं गीत. संगीत होतं जीत गांगुली यांचं आणि हे गीत गायलं होतं अरिजित सिंग यांनी. या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत स्त्री वंध्यत्व याविषयी, आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय डॉक्टर तोरल शिंदे यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की स्त्री वंध्यत्व. खरं तर कुठल्याही स्त्रीसाठी ही गोष्ट काही खूप चांगली नाहीये, ऐकणं सुद्धा म्हणजे त्रासदायक आहे सगळं हे. तर मला असं सांगा सुरुवातीला की स्त्री वंध्यत्व म्हणजे नेमकं काय.
1: पहिल्यांदा वंध्यत्व म्हणजे काय असतं की अशी कपल ज्यांना लग्नाला एक वर्ष झालंय आणि त्यांनी काही प्रिकॉशन किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह न वापरता त्यांना मूल जर राहिलं नाही तर त्याला वंध्यत्व बोललं जातं.
0: बर,
1: आता वंध्यत्व हे पुरुषांमुळे पण होऊ शकतं आणि स्त्रियांमुळे पण होऊ शकतं. स्त्री वंध्यत्व म्हणजे वंध्यत्वाचं जे कॉज आहे, जे कारण आहे, जर हे फिमेलमुळे आहे तर त्याला स्त्री वंध्यत्व हे बोललं जातं.
0: बरोबर.
1: तर अगोदरच्या काळामध्ये आपल्याला खूप असं ऐकायला मिळायचं की वंध्यत्व हे नॉर्मली स्त्रियांमुळेच होतं, पण हे तसं नाहीये. इट इज 50-50% के स्त्रियांमुळे पण होऊ शकतं वंध्यत्व आणि पुरुषांमध्ये पण होऊ शकतं वंध्यत्व.
0: बरोबर आहे, अगदी. म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही म्हणालात तसं की स्त्रीलाच तिच्याकडे दोषी म्हणून बघितलं जायचं की तिच्यामुळे मूल होत नाहीये, पण कारण तशी नसतात. कारण आज आपण प्रगती जी सगळी काही केली आहे त्याच्यामध्ये असं आहे की दोन्हीकडून ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि मला असं वाटतं मॅडम की आज आपण बघतो जसं तुम्ही म्हणालात की लग्न झाल्यानंतर वर्षभरात मूल नाही झालं तर असं म्हटलं जातं. लग्नाचं वय हे कारण असू शकतं ह्याच्यासाठी.
1: लग्नाचं वय हे एक छोटं कारण असू शकतं. बिकॉज आताचं कसं झालेलं आहे की लोक लग्न थोडस लेट करतात. अगोदर मुली 22-23 वयामध्ये लग्न करायचे, है ना. मुलांचं पण वय साधारण 25-26 असं असायचं, पण आता लग्नाचं एजच आपलं थोडस प्रोलॉंग झालंय. म्हणजे आता मुली 29-30-32 मध्ये लग्न करतात. बॉईजचं पण ते वय तसंच झालेलं आहे. त्यानंतर त्यांना असं वाटतं की नाही, आता आपण घाई करायला पाहिजे. तर एक कारण नक्की असू शकतं. बिकॉज जसं वय वाढतं तसंच तुमची फर्टिलिटी ही कमी होते, वाढत नाही. बिकॉज पाळी जेव्हापासून येते मुलींना, त्यानंतरची फर्टिलिटी जे पीक वर असते ते साधारण 12-14 वयाच्या कालावधी नंतर होते. तर जेव्हा आताच्या मुलींना पाळी येते 12 वयात किंवा यु नो काय काय 10 वयात पण येते पाळी, तर त्या हिशोबाने त्यांची फर्टिलिटी पीक 24-22-23 असते. किंवा काय काय मुलींना लवकर आली तर 19-20 असते, आणि त्या टाइम आपण स्टील वी आर स्टडिंग. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण हे समजून घ्यायला पाहिजे की एज हा एक फॅक्टर आहे, पण हाच फॅक्टर आहे असं नाही.
0: असं नाही होऊ शकत. म्हणजे या वयात लग्न केल्यावरही काय असं होईलच असं नाही, पण हे एक कारण असू शकतं. हा, त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा पण विचार आजकाल केला पाहिजे की आपण शिकतो, करिअर करायचं असतं, नोकरीमध्ये स्टेबल व्हायचं असतं. विचार चांगले आहेत, गरजेचेही आहेत, पण ते सगळं करताना मग या गोष्टी कुठेतरी हातातून निसटून गेल्या सारखं होतं किंवा ते वय निसटून जातं असं होतं. तर त्याच्यावरही विचार करायला हवा मला.
1: आणि दुसरी गोष्ट काय आहे की जर तुम्हाला तसं नकोय, सपोज तुमचा असा विचार आहे की नाही आय वॉन्ट टू गेट मॅरिड ॲट 33-35, तर त्याला अगोदर पण तुम्ही गोष्ट आहे जे करू शकता.
0: बर.
1: हा, एक तर आहे की तुम्ही तुमची फर्टिलिटी व्यवस्थित आहे की नाही हे पहिल्यांदाच तुम्ही चेक करू शकता.
0: बर.
1: की माझ्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे की नाही. जे मी निर्णय घेते की ऍट द एज ऑफ 35 मला प्रेग्नेंट व्हायचंय,
0: बर,
1: तर त्या टाइमला माझे अंडाची कॅपॅसिटी किती असणार आहे, माझ्यामध्ये बाकी काही प्रॉब्लेम्स तर नाहीये, हे पण तुम्ही सगळं चेक करू शकता.
0: अरे वा, मला असं वाटतं की ही पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मला जर माझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी पण मॅनेज करायच्या आहेत आणि सेम टाइम मला माझं वैवाहिक जीवनही त्यानंतर सक्सेस करायचं आहे की तुम्ही म्हणताय असं, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि या दृष्टीने पण विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही फोकस असाल की मला माझं करिअर आणि नोकरी केल्यानंतर लग्न करून

0: मग बाळाला जन्म द्यायचा आहे, तर ही एक प्रिकॉशन म्हणजे काय करू शकता नाही का तुम्ही? मॅडम नेमकी काय लक्षणं काय असतात स्त्रीवंध्यत्वाची?
1: लक्षणं मूल न होणं हा सर्वात मोठं लक्षण आहे, पण ह्याचं कॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण खूप महत्वाचं आहे.
0: आपण कारणांवर येऊया, कारण सांगा.
1: मुलींमध्ये पहिलं आहे की इरेग्युलर मेन्सेस, पाळी अनियमित येणं, हे आता खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, ज्याच्यामध्ये एक भाग पीसीओडीचा आहे, पीएमओएसचा आहे. हा तो एक विषय आहे ज्याच्यामुळे इरेग्युलर मेन्सेस आहे, म्हणजे ओव्हेरियन फंक्शनिंग बरोबर होत नाही, त्यामुळे पेशंट प्रेग्नेंट कधी कधी राहत नाही. त्याचबरोबर जे मुलं पीएमओएसचे आहेत किंवा पीसीओएसचे आहेत, त्यांच्यामध्ये अंडाशय जे बनतात ते त्यातलं आतलं बी जे आहे तो चांगला नसतो, तर ते पण एक कारण असू शकतं. त्याचबरोबर वेगवेगळे गर्भपिशवीचे आजार असू शकतात, तुम्हाला फायब्रॉइड असू शकतात, है ना, किंवा गर्भपिशवीच्या आतलं आवरण जे आहे तो नॉर्मल नाहीये, त्याला मध्ये एक पडदा आहे, किंवा त्याच्या आतमध्ये इन्फेक्शन होऊन सगळं चिटकलं गेलेलं आहे, कॅव्हिटी नॉर्मल नाहीये, तर तुम्हाला वंधित्व होऊ शकतं. त्याच्यात सर्वात इंडियामध्ये मेजर कारण आहे जे त्याला म्हणतो आम्ही अब्डॉमिनल कॉक्स, टीबी. हा पण एक खूप आहे जे इन्व्हेस्टिगेट केलं की ते सापडतात, आणि पेशंट ट्रीटमेंट घेतल्यानंतर ऍब्सोल्युटली नॉर्मल होतात आणि ते प्रेग्नेंट पण राहतात, असे खूप केसेस आहेत. तर त्याच्यामध्ये काय घाबरायला नको, फक्त निदान इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचबरोबर अजून एक महत्वाचं कॉज आहे की जर गर्भपिशवीचं दोन्ही गर्भनलिका, ज्याला आम्ही फेलोपियन ट्यूब म्हणतो, ते जर ब्लॉक आहे किंवा त्याला काही इन्फेक्शन आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये पाणी भरलंय, तर अशा पेशंटमध्ये ते ब्लॉक काढले जाऊ शकतात आणि नंतर पेशंट प्रेग्नेंट राहू शकतो.
0: बरोबर.
1: हॉर्मोनल ज्यांना प्रॉब्लेम्स आहे, लाईक थायरॉइड आहे, प्रोलॅक्टिन डिरेंज झालेली आहे, तर अशा पेशंटमध्ये पण वंधित्व राहू शकतं. त्याचबरोबर हे खूप खूप महत्वाचं आहे की तुम्हाला ओबेसिटी नाहीये.
0: अच्छा.
1: हा म्हणजे तुम्ही लठ्ठ नाही आहात, बिकॉज जेव्हा तुम्ही ओबेज होता, तुम्ही जेव्हा तुमचं वजन खूप वाढतं, तेव्हा तुमची पूर्ण मेटाबॉलिझम चेंज होते, तुमची पूर्ण बॉडीची स्ट्रक्चर हॉर्मोनली चेंज होते, आणि आपली पूर्ण बॉडी हा हॉर्मोनवर चालते.
0: खरंय.
1: तर त्यामुळे तुम्हाला जे इंजिन चालवण्यासाठी तेल चांगलं आहे असायला पाहिजे, तर त्याच हिशोबाने इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट तुमचे हॉर्मोन हे कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे, आणि त्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी विचार करू शकता. म्हणजे हे सगळे कॉजेस आहेत. काय काय पेशंटमध्ये गर्भपिशवीला जसं की एबनॉर्मलिटी असतात, फॉर एक्झाम्पल एक गर्भपिशवी नसते, डेव्हलपमेंट होताना दोन वेगवेगळे गर्भपिशव्या होतात, ते एकत्र जॉईंट झालेले नसतात, किंवा एक कम्प्लिटली ऍबसेंट असतो एक साईड, म्हणजे एक अंडाशय, एक गर्भनलिका, एक साईडची गर्भपिशवी ही नसते, फक्त युनिकॉर्नोएट युट्रस असतं, पण त्याची ट्यूब असते, ओव्हरी असते, तर तो पण एक कारण असू शकतं. म्हणजे एबनॉर्मलिटी इन युट्रस हे पण एक कारण असू शकतं की प्रेग्नन्सी राहत नाही. आणि आता हल्ली स्ट्रेस हा एक महत्वाचा वंधित्वाचा विषय होऊ शकतो.
0: अच्छा. म्हणजे बघायला तुम्ही गेलात तर तुमच्याकडे तुमची फिजिकल कंडिशनच ही पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणालात तसं, आणि तुम्ही आता सांगितलं त्यामधलं एक महत्वाचं कारण म्हणजे एक स्ट्रेस आणि ओबेसिटी, या दोन गोष्टी आज आपण बघितलं तर 100 of 99 ह्याच्यामध्ये ही कारण कॉमन आहेत, नाही का? ह्याच्यावर विचार करणं पुन्हा गरजेचं आहे.
1: थोडस ना इथे स्ट्रेस साठी मी बोलेन की आता आहे ना लोकांचं मोबाईल युसेज खूप झालंय आणि हे पब्लिश्ड आहे, खूप आर्टिकल्स येत आहेत त्याच्यावर आमच्या मेडिकल फील्डमध्ये, की मोबाईलला सतत आपण जे बघतो त्याच्यामुळे जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत ते मेंदूतून जे हॉर्मोन्स जनरेट करतात किंवा जे वेव्ह जनरेट करतात ते खूप एबनॉर्मल येत आहेत. तर त्यामुळे ना स्ट्रेस टेकिंग कपॅसिटी खूप कमी झाली आहे, किंवा कुठच्या पण छोट्या छोट्या गोष्टीचा फिमेल्सना मेल्सना स्ट्रेस यायला लागलाय, आपली सहनशक्ती कमी झाली
0: आहे.
1: त्याचबरोबर मोबाईल एडिक्शन हा खूप खूप महत्वाचा विषय आणि ह्याच्यावर खूप बोलायला पाहिजे असं माझं मत आहे. बिकॉज ना काय झालेलं आहे, आता वंधित्व बद्दल मी जे काम करते त्याच्यामध्ये ना मला एक वाटतं की कपल्स आर गुड, दे गेट मॅरिड, दे आर हॅपी, पण ना ते स्वतः मोबाईलवर असतात, त्यांच्या एकमेकांबरोबर संवादच होत नाही, विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. की जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला एक प्रोजिनी हवंय, तुम्हाला एक बाळ हवंय, तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये एक इमोशनल बॉन्ड असायला पाहिजे, तुमच्यामध्ये एक संवाद असायला पाहिजे. जर तुम्ही पिक्चर बघायला जाताय आणि दोन्ही मोबाईल बघताय आणि टीव्ही चालू आहे, यु नो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर जे बोलायला करायला पाहिजे ह्याच्याविषयी. तर हा पण एक खूप मोठं कारण आहे आजकाल वंदित्वाचं.
0: आणि आता तुम्ही म्हणालात तसं की जवळजवळ आता मी 100 99 म्हणतच नाही, 100 घरांमध्ये हीच परिस्थिती आहे.

0: आहे की मोबाईल हा जवळजवळ सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे.
1: ह्युमन टच जे आहे, ह्युमन एकमेकांची जे ह्युमन रिलेशनशिप आहे ते कुठेतरी अफेक्ट झाली आहे. आणि अगोदर आपण फक्त एडिक्शनला ड्रग एडिक्शन म्हणायचो किंवा अल्कोहोल एडिक्शन किंवा सिगरेट एडिक्शन, आता हा एडिक्शन मोबाईल एडिक्शन पर्यंत गेलेला आहे, विच इज ऑल्सो वन ऑफ द रिझन फॉर इन्फर्टिलिटी.
0: आणि हे चांगलं नाहीये.
1: ऑफकोर्स चांगलं
0: नाही का मॅडम, ह्याची कारणं तुम्ही सांगितलीच. आता निदान करण्यासाठी तर नेमक्या कोणत्या चाचण्या केल्या पाहिजेत?
1: पहिलं सर्वप्रथम बाईचं पूर्ण फिजिकल टेस्ट करायला पाहिजे. पहिली हिस्ट्री घ्यायला पाहिजे, त्या हिस्ट्रीमध्ये त्यांच्या घरात कोणाला टीबी झालेला का किंवा त्यांच्या घरामध्ये कुणाला डायबिटीज आहे का. खूप महत्वाचं आहे. मुली जे येतात ते म्हणतात नाही माझ्या आई वडिलांना नाही, पण त्यांच्या आजी आजोबा आहे का,
0: असू शकतो.
1: बाय बिकॉज देर इज एक जीन आहे आपले इंडियामध्ये, त्याला म्हणतात थ्रिफ्टी जीन. हा हा एक खूप छान असं कॅची नाव आहे, थ्रिफ्टी जीन. थ्रिफ्टी जीन हे इंडियामध्ये, हे इंडियन बायकांमध्ये पुरुषांमध्ये हे आहे. थ्रिफ्टी म्हणजे काय आहे की थ्रिफ्टी जीन मुळे काय होतं की बॉडी मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स होतं. तुमची फॅट आहे ना ते डिपॉझिट जास्त होतं. का झालं? बिकॉज आपल्यावर जेव्हा ब्रिटिशर्सनी वगैरे एवढे वर्ष जे यु नो वी हॅव बीन एक्सप्लॉइटेड, तर त्यामुळे काय झालेलं आहे आपल्या बॉडीमध्ये एक जीन डेव्हलप झालं आणि त्यामुळे आपल्याला कसं आहे कमी खाल्लं तरी आपण फॅट स्टोअर करून ठेवायचो. का? तर आपल्याला खूप कामं करायची, एनर्जी हवी आहे. तर आता संशोधन मध्ये थ्रिफ्टी जीन हे सापडलं गेलं. खूप वर्ल्ड मध्ये खूप ठिकाणी ज्याच्यात आहे थ्रिफ्टी जीन, पण इंडियन पॉप्युलेशन मध्ये हे खूप प्रॉमिनेंटली आहे, स्पेशली फिमेल्स मध्ये आहे. आणि त्यामुळे फॅट डिपॉझिशन हे फिमेल्स मध्ये जास्त आहे. हा तर हिस्ट्री बद्दल बोलत होतो, तर आपण हे पण बघायला पाहिजे की त्यांची आजी आजोबा आई वडील हे सगळे लठ्ठ होते का, है ना. जर होते तर ह्या मुलीला पण पुढे जाऊन ओबेसिटी होण्याची शक्यता खूप आहे.
0: बरोबर.
1: ओबेसिटी झाली म्हणजे इन्सुलिन रेझिस्टंट झालं म्हणजे ती प्री डिस्पोजिंग आहे डायबिटीस साठी. यु नो इट इज इंटरलिंक्ड. त्यामुळे आपल्याला पहिल्यापासून तिला सांगू शकतो आपण की तुझं वजन एवढ्या रेंजमध्ये असायला पाहिजे, वाढू देऊ नको, ज्याच्याने तुझी पुढची क्रिया खूप छान होईल. आणि आय एम शुअर जर तिने ते वजन वाढलं नाही आणि तिने ते मेंटेन केलं तर तिला मुलं जे होणार किंवा ती जेव्हा आजी होणार तेव्हा त्या मुलं नातवंडात तिला थँक्यू म्हणतील की तुम्ही काळजी घेतल्यामुळे यु नो
0: वी आर सक्षम जन्माला.
1: व्हेरी ट्रू. त्याचबरोबर हिमोग्लोबिन बघतो आपण की त्यांना काही एनिमिया तर नाही आहे किंवा थॅलेसिमिया नाही आहे किंवा इतर काही ब्लडचे प्रॉब्लेम्स तर नाही आहे.
0: बरोबर.
1: काय इन्फेक्शन तर नाही आहे जसं VDRL यु नो HBCG सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज तर त्यांना नाही आहे.
0: ओके.
1: त्याबरोबर काय हॉर्मोनल टेस्ट केले जातात जसं की थायरॉइड. त्याचबरोबर AMH केलं जातं. AMH हा एक हॉर्मोन टेस्ट आहे जे प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू ठेवतं एक फिमेल मध्ये बघण्यासाठी की हिच्यामध्ये स्त्री बीज देण्याची किती क्षमता आहे.
0: अच्छा.
1: जसं जसं वय वाढतं AMH हे नैसर्गिक फिजिओलॉजिकली कमी होतं. पण आता हल्ली आम्ही बघतो की AMH यंग मुलींमध्ये कमी होत चाललंय.
0: ओके. ही काळजी आहे,
1: खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. बिकॉज आजपासून 25-20-15 वर्षांनंतर हे पॉप्युलेशन वाढणार आणि ह्या मुलींमध्ये स्त्रीबीज बनण्याची क्षमता हळूहळू कमी होणार आणि हे लोकांचे प्रमाण पण वाढतील. इनडायरेक्टली आपण वंधित्व वाढतंय तर हे प्रिडिक्शन व्हॅल्यू AMHनी केली जाते.
0: बर.
1: त्याचबरोबर पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी पण आम्ही काय हॉर्मोनल टेस्ट करतो ज्याच्यात आम्हाला कळतं की स्त्रीबीची क्वालिटी कशी आहे. FSH LH प्रोलॅक्टिन म्हणा E2 म्हणा. त्याबरोबर हे झाले ब्लड टेस्ट. त्याचबरोबर आम्ही सोनोग्राफी करतो. त्याच्यामध्ये गर्भपिशवीची शेप चांगली आहे की नाही, तिचं आतलं आवरण चांगलं आहे का, गर्भपिशवीला काही गाठी आहे का, फायब्रॉइड किंवा एडिनोमायोसिस नावाचे ते आहेत का, अंडाशयामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, अंडाशयामध्ये रक्ताची गाठ तर नाही आहे, पाणीचर गाठ तर नाही आहे, अंडाशय गर्भपिशवीबरोबर चिटकलेली तर नाही आहे. जर सपोज चिटकलेली आहे तर त्या पेशंटला संबंध करताना किंवा त्या पेशंटला पाळीमध्ये खूप दुखतं का, विच इज अन इनडायरेक्ट एव्हिडन्स की तिला एंडोमेट्रियोसिस आहे. त्याचबरोबर सोनोग्राफी झाल्यानंतर आपण हे पण बघू शकतो की तिचे ट्यूब्स नॉर्मल आहे का. ह्याला आपण HSG हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी किंवा SSG किंवा सोनोसाल्पिंगोग्राफी हे दोन्ही

0: काही मेथड्सनी आपण ती टेस्ट करू शकतो. हे पाळीच्या 8व्या किंवा 9व्या दिवशी केली जाते आणि ह्याच्यामधून एक डाय गर्भपिशीच्या आत सोडली जाते आणि बघितलं जातं की ते दोन्ही ट्यूब मधून पोटाच्या आत जात आहेत का.
1: अच्छा,
0: तर त्याच्यानी आपल्याला ट्यूब बरोबर आहे की नाही हे कळतं. त्याचबरोबर काय काय पेशंट मध्ये आपण हिस्ट्रोलॅप्रो करू शकतो. हा एक लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन आहे. 1, 2 किंवा 3 टाके लागतात, बेशुद्ध करून केले जातं. ह्याच्यामध्ये आपण 1.9 मिलीमीटर किंवा 4.9 मिलीमीटर एवढी एक स्कोप आहे जे गर्भपिशीच्या आतल्या आवरण मध्ये गर्भपिशीमध्ये टाकतो. बघतो गर्भपिशीचं आवरण कसं आहे, त्याच्यामध्ये पडदा आहे का. जर पडदा असेल तर तुम्ही ते कट करू शकता. त्याचबरोबर दोन्ही गर्भनलिकाचे जे छिद्र आहे, ऑस्टिया, ते ओपन आहेत का. जर ओपन नसेल तर त्याला ओपन करण्यासाठी कॅनलायझेशन करू शकता. गर्भपिशवी आतून सगळी चिटकली आहे का. जर एडेशन्स आहे तर ते तुम्ही कट करू शकता आणि एक नॅचरल कॅव्हिटी रिस्टोर करू शकता.
1: अच्छा,
0: लॅप्रोस्कोपीमध्ये एक साधारण 5 मिलीमीटर, 7 मिलीमीटर किंवा 10 मिलीमीटर एवढा स्कोप टाकला जातो पोटात. आणि एका छिद्रामध्ये आम्ही गर्भपिशूचं शेप किंवा त्याला फायब्रॉइड तर नाहीये, तिची गर्भनलिका ओपन आहे की नाही, डाय टेस्ट करू शकतो. अंडाशय नॉर्मल आहे की नाही. जर कुठच्या पेशंटला पीसीओडी आहे आणि ट्रीटमेंटनी पण ती पेशंट प्रेग्नेंट नाही राहत आहे, तर अशा पेशंट मध्ये गोळी देऊन पण स्त्रीबीज जर बनत नसेल किंवा इंजेक्शन देऊन पण स्त्रीबीज बनत नसेल, तर देर इज वन मोडॅलिटी दॅट इज नोन एज पीसीओ ड्रिलिंग. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही जे अंडाशयाला पाणीची गाठी आहेत छोटी छोटी, ते आम्ही फोडतो, त्यातलं पाणी सगळं ड्रेन करून टाकतो, ज्याच्याने नवीन जे टिश्यू बनणार तो नॉर्मल आणि चांगली बनणार. आणि त्याच्यामध्ये असे पेशंट मध्ये प्रेग्नेंट राहण्याची शक्यता खूप वाढते.
1: अच्छा,
0: दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड पार्ट. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं जसं की AMH लेवल काय काय पेशंट मध्ये कमी होऊन जाते, तर आता एक नवीन टेक्निक आहे ज्याला PRP मेथड म्हणतो. आम्ही अंडाशयामध्ये ते PRP म्हणजे तुमचंच रक्त काढून त्यातले पांढरे पेशी जे आहे स्टेम सेल, ते आम्ही अंडाशयामध्ये टाकू शकतो आणि अंडाशयाची फंक्शनिंग परत रिज्युविनेट होते.
1: बर,
0: हा परत चांगली होण्याचा प्रयत्न करतो. नो डाऊट ही सिस्टम आता पण खूप रिसर्च मोड मध्ये आहे आणि खूप त्याच्यावर संशोधन करायचं बाकी आहे, पण खूप चांगले रिझल्ट येत आहेत.
1: हो ना,
0: हा इट इज व्हेरी प्रॉमिसिंग थिंग इन फ्युचर. आपण हे खूप
1: तुम्ही म्हणालात ते काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, तर त्याच्यावर
0: ट्रीटमेंट होऊ शकते. तर हे लॅप्रोस्कोपी आहे आणि हा लॅप्रोस्कोपी तुम्हाला निष्कर्ष आणि निदान हे दोन्ही करू शकतं. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन पण आहे आणि ट्रीटमेंट पण आहे,
1: दोन्ही
0: होऊ शकतं.
1: वा वा, मला असं वाटतं की जी खरी खरी प्रगती आपण केली आहे विज्ञानाने आपल्याला जी दिली आहे ती इथे उपयोगी येते, नाही का.
0: हो हो.
1: मॅडम, हे सगळं झाल्यानंतर नेमके उपचार काय केले जातात.
0: पहिल्यांदा आहे ना, पेशंटला कधी कधी छोट्याशा समुपदेशांनी पण आरामात व्यवस्थित होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, स्क्रीन टाइम तुमचा कमी करा किंवा तुम्ही एकमेकांना जास्त टाइम द्या, किंवा तुमचे जे कॉइटल हिस्ट्री आहे म्हणजे संबंध करण्याची जी हिस्ट्री आहे जर कमी असेल तर ते तुम्ही वाढवा. हे झालं समुपदेशनचा पार्ट. सेकंड आहे की आम्ही ओव्हुलेशन स्टडी करतो, म्हणजे तुमचे अंडाशयामध्ये स्त्रीबीज कधी बनतात, किती वेगाने बनतात, किंवा कुठच्या टाइमला बनून ते नॅचरली रप्चर होतं, त्या टाइमला आम्ही लोक त्यांना प्लॅन्ड रिलेशन सांगू शकतो.
1: बरोबर,
0: ज्याच्याने ते स्वतः त्या टायमिंगला संबंध केले की त्यांना प्रेग्नन्सी अचीव होऊ शकते. त्याचबरोबर काय काय पेशंट मध्ये ओव्हुलेशन स्टडी केल्यानंतर जर असं सापडलं की तरी पण होत नाहीये, तर आम्ही मेडिकल मॅनेजमेंट देतो, म्हणजे गोळ्या देतो ज्याच्याने 1 किंवा 2 स्त्रीबीज बनायला पाहिजे. नॉर्मल कंडिशन मध्ये काय होतं की आपल्या बॉडीमध्ये 2 ओव्हरीज आहे, राईट आणि लेफ्ट. तर इनव्हेरिएबली दर महिन्याला आयदर राईट किंवा लेफ्ट ह्याच्यामध्ये 1 स्त्रीबीज बनतं. म्हणजे जानेवारीमध्ये जर राईटला बनलं तर फेब्रुवारीमध्ये लेफ्टमध्ये बनलं. तर असं न करता आपण जर गोळी दिली तर 1 पेक्षा जास्त स्त्रीबीज बनू शकतो.
1: अच्छा,
0: तर जास्त स्त्रीबीज बनले तर 2 बनले तर द चान्सेस ऑफ गेटिंग प्रेग्नन्सी इज ऑल्सो व्हेरी हाय.
1: बरोबर.
0: तर गोळी दिली जाते, गोळी दिल्यानंतर परत ओव्हुलेशन स्टडी केलं जातं आणि त्यांना टाइमली सांगितलं जातं. कधी कधी गोळी न देता आम्ही लोक इंजेक्शनचं पण उपयोग करतो, ज्याच्यामध्ये कधी कधी 3 किंवा 5 इंजेक्शनच दिली जातात. ते टाइम झालं की स्त्रीबीज मोठे झालेले आहेत आणि त्यांना रप्चर करण्यासाठी इंजेक्शन दिले जातात आणि नंतर त्यांना सांगितलं जातं तुम्ही प्लांट रिलेशन ठेवा. तर हे सगळं केल्यानंतर पण काय काय पेशंट प्रेग्नेंट नाही राहत, तर तेव्हा इट इज नो डाऊट फिमेल इन्फर्टिलिटी बद्दल आपण बोलतोय, पण मी जसं सांगितलं की हा आजचा टॉपिक आपला फिमेल इन्फर्टिलिटी आहे, पण मेल इन्फर्टिलिटीला पण आपण टाळू शकत नाही. की जर सपोज फिमेलला ट्रीट केल्यानंतर आपल्याला कळलं की अरे मेलच्या स्पर्ममध्ये प्रॉब्लेम आहे, तर आपण

0: आपला टाइम वेस्ट केला, तर त्यासाठी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हाच आपल्याला दोघांना इन्व्हेस्टिगेट करायला लागतं.
1: बरोबर.
0: तर कित्येकदा आमच्याकडे पेशंट्स येतात जे म्हणतात की नाही मॅडम, मला एवढे एवढे गोळ्या चालू केल्या आहेत, मला 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले. आणि आम्ही म्हणतात, आम्ही विचारतो, आमच्याकडे एक प्रोटोकॉल आहे की आम्ही लोक पहिल्याच व्हिजिटला सांगतो की तुम्ही सिमेन अनालिसिस रिपोर्ट दाखवा. बिकॉज हा माझा एक एकदम स्ट्रिक्ट ओपिनियन आहे आणि हा माझा एकदम प्रामाणिक ओपिनियन आहे की ट्रीटमेंट हे कपलला दिली जाते.
1: बरोबर.
0: वाईफ आणि हजबंडला दोघांनाच गरज आहे.
1: खरंय.
0: त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन पण दोघांनीच करायला पाहिजे. त्यामुळे बिकॉज यू नेव्हर नो की प्रॉब्लेम कोणामध्ये. आपल्याला दोष नाही द्यायचे, आपल्याला रिझल्ट पाहिजे,
1: आपल्याला त्यातनं निदान करायचे की नेमका प्रॉब्लेम कुठे आहे.
0: तर त्यासाठी आपल्याला मेल फॅक्टर पण अगोदरच बघायला पाहिजे. तर जर सपोज पेशंट फिमेलला इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर, एवढं केल्यानंतर नंतर तुम्ही सिमेन टेस्ट करता आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम जर कळलं तर यू हॅव वेस्टेड टाइम. तर तो टाइम आपण पहिल्याच व्हिजिटमध्ये
1: वाचवू
0: शकतो. जर नॅचरली प्रेग्नेंट नाही झालं पेशंट तर IUI मेथड आहे, ज्याला म्हणतो इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन. म्हणजे आम्ही सिमेनला अँड्रोलॉजी लॅबमध्ये वॉश करतो वेगवेगळ्या मीडियानी आणि त्यानंतर त्याच्यातले जे चांगले आणि मोटाईल स्पर्म आहे, स्पर्म जे आहेत, ते गर्भपिशवीच्या आतल्या कॅव्हिटीमध्ये एंडोमेट्रीमध्ये सोडले जातात त्या दिवशी. आणि त्याच्याने अराउंड 12-15% सक्सेस रेट तुम्हाला भेटू शकतो.
1: अच्छा.
0: काय काय पेशंट्सना IUI केल्यानंतर पण काय काय पेशंट प्रेग्नेंट नाही राहत, किंवा काय काय पेशंट असतात ज्यांना जन्मतच ट्यूब नाहीये, किंवा काय काय पेशंट असतात ज्यांचे इन्फेक्शनमुळे ट्यूब बंद झालेले आहेत, ओपनच होत नाही लॅप्रोस्कोपी करून पण. काय काय पेशंट असतात ज्यांना ट्यूब मध्ये पाणी भरलंय. काय काय पेशंट असतात की ज्यांना काय म्हणतात त्याला एबनॉर्मलिटी आहे, एक ट्यूबच नाहीये, यु नो असं काय आहे,
1: पूर्णच नाहीये काही.
0: तर जेव्हा ट्यूब नाहीये, फेलोपियन ट्यूब नाही किंवा गर्भनलिका नाही, त्या पेशंटमध्ये नैसर्गिक प्रेग्नन्सी नाही राहू शकत,
1: होऊ शकत.
0: तर तेव्हा आपल्याला आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ह्याची मदत घ्यायला लागते, ज्याला सर्वसाधारण लँग्वेजमध्ये IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी असं बोललं जातं. आणि त्याची मदत आपण घेऊ शकतो. IVF त्या बायकांसाठी पण केली जाते ज्यांच्यामध्ये स्त्रीबीज देण्याची क्षमता खूप कमी आहे. पहिलं सर्वसाधारण एक गोष्ट एकदम आपल्याला क्लिअर कट समजायला पाहिजे की IVF कुणासाठी केली जाते. IVFचं इन्व्हेन्शन तुम्हाला तुमचं बायोलॉजिकल चाइल्ड पाहिजे ह्याच्यासाठी झालेलं आहे.
1: बर
0: नाही का. IVF हे जेव्हा फर्स्ट टाइम केलं गेलं ते ह्याच कारणासाठी केलं गेलं की त्या कपलला त्यांचं स्वतःच जीन बायोलॉजिकल चाइल्ड नाही झालं. तर त्यामुळे IVF हा तुमचंच बाळ आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे वाईफ आणि हजबंड मधूनच जे ऊसाईट स्त्री बीज किंवा स्पर्म घेतले जाते त्याच्यातूनच बनले जातात. आता IVF ज्या फिमेल मध्ये स्त्री बीज कमी आहे, त्यांचा AMH काउंट कमी आहे, त्यांच्यासाठी पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं आहे IVFचं निर्माण मेल इन्फर्टिलिटीसाठी पण केलं गेलेलं आहे. हजबंडचे कधी कधी काउंट 1 मिलियन 5 मिलियन पेक्षा पण कमी असतात.
1: बरं.
0: काय काय पेशंट असतात ज्यांचे काउंट 0 असतात. हो. पण आम्ही टेस्ट करतो की त्यांचे जे टेस्टीज आहे त्यांच्यामध्ये स्पर्म बनतात का. जर बनत असेल तर आपण त्या टेस्टीज मधलं पाणी काढून पण स्पर्म काढू शकतो आणि त्याच्यातून त्यांना स्वतःच बायोलॉजिकल चाइल्ड होऊ शकतं.
1: अच्छा.
0: हा म्हणजे त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. क्वचित असं होतं की स्त्री बीज बिलकुलच नाहीये किंवा स्पर्म बिलकुल नाहीये, तर तुम्ही त्यांचे कन्सर्ट घेऊन पूर्ण लीगल प्रोसिजर करून तुम्ही डोनर स्त्री बीज किंवा स्पर्म डोनर यूज करू शकता, प्रोव्हाइडेड कपल इज रेडी. IVF हे प्रोसिजर सर्वसाधारण लोकांना समजवण्यासाठी एकदम सोप्या भाषेत की पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्यांना इंजेक्शन दिली जातात. हे इंजेक्शन फिमेलला दिली जातात, त्याच्यानी स्त्री बीज बनले जातात. नॉर्मल पाळीमध्ये एक स्त्री बीज बनते, जेव्हा आम्ही गोळी देतो इंजेक्शन देतो तेव्हा 2 किंवा 4 स्त्री बीज बनू शकतात. पण IVF मध्ये आम्ही लोक रोज इंजेक्शन देतो त्यामुळे अपेक्षा असते की दोन्ही अंडाशयामध्ये खूप स्त्री बीज बनायला पाहिजे.
1: बरोबर.
0: त्यामध्ये साधारण 1-1 स्त्री बीज काही 7-7 स्त्री बीज देऊ शकते. हे सगळे स्त्री बीज योनी मार्गे ट्रान्सवजायनल सोनोग्राफीच्या मार्गाने आपण ते काढतो पेशंटला बेशुद्ध करून. ते जे ऊसाईट आहे त्याच्या आतलं बी आहे तो M2 फेज मध्ये आहे की नाही ते हे बघितले जातात, ते लॅब मध्ये घेतले जातात, त्यांना म्हणजे इन्क्युबेट केलं जातं. त्याचमध्ये स्पर्म हे त्याच्यामध्ये आयदर IVF म्हणजे बाहेर सोडले जातात किंवा इंजेक्ट केले जातात.
1: अच्छा.
0: आणि ते इन्क्युबेशन मध्ये 3 दिवस किंवा 5 दिवस ठेवले जातात. आता इन्क्युबेशन म्हणजे काय, देवानी ना

0: आपल्या गर्भपिशवीला आहे ना एक देवानी खूप इन्व्हेन्शन करून गर्भपिशवी बनवली असेल, बिकॉज त्यांनी आहे ना गर्भपिशवीच्या आतलं टेम्परेचर
1: वातावरण
0: ज्याला लागणार ते पोषण आहे तो एक वेगळ्या मेथडनी बनवलेलं आहे, आणि सायन्सनी त्याला मिमिक करण्यासाठी एक्झॅक्टली त्याचा रेप्लिका इन्क्युबेटरला कन्वर्ट केलेला
1: आहे. अच्छा,
0: तर आपल्याला त्या इन्क्युबेटरमध्ये टेम्परेचर तेच असतं जे गर्भपिशवीच्या आत असतं. आपण त्याला तेच मीडिया देतो जे गर्भपिशवी आतमध्ये पिंड बनवण्यासाठी महत्वाचं असतं.
1: ओके,
0: हे पिंड काय काय सेंटर्समध्ये पाळीच्या D3 ट्रान्सफर केली जातात, काय काय मध्ये D5 ट्रान्सफर केली जातात, काय काय खूप बनतात तर आम्ही लोक फ्रीज करतो ज्याच्यानी ते पेशंटला नंतर उपयोग होऊ शकतो. तर हे पूर्ण प्रोसिजरला IVF ICSI हा बोललं जातं. पण पेशंटचं ना नॉर्मली IVFला दोन गोष्टीसाठी घाबरतात. एक आहे इंजेक्शन. हो, पण आता नवीन टेक्निक आलेली आहे ज्याच्यामध्ये इंजेक्शन खूप कमी आहे. आता तर एकदम लेटेस्ट ही आहे की देर इज अन इन्व्हेन्शन कॉल्ड इंजेक्शनलेस पेन. म्हणजे पेन सारखं असतं, जसं आपण पेनला क्लिक करतो तसं क्लिक करायची, स्किनवर ठेवायचं आणि क्लिक केलं की ते इंजेक्शन आत जातं, न प्रिक होता.
1: ओके,
0: दिस इज द मोस्ट लेटेस्ट थिंग माझ्या मते. हे पहिल्यांदा मी ह्याच्यात सांगते. हा, तर आता ही इन्व्हेन्शन पण आलेली आहे की असं तुम्ही करू शकता. तर इंजेक्शनचा हा एक भाग आहे. मात्र IVF हा कधी पण 100% तुम्हाला गॅरंटी देत नाही.
1: बरोबर,
0: त्यामुळे त्याची सक्सेस रेट साधारण 40-60% मध्येच असते. नो बडी नो सेंटर इन द वर्ल्ड कॅन गॅरंटी की नाही तुम्हाला 100% मूल होणार. तर हे असं नसतं आणि आपण माणसांनी प्रॅक्टिकल
1: राहायला पाहिजे. खरंय, खरंय, अगदीच खरंय. आणि मला असं वाटतं की तुम्ही आता जे सगळं सांगताय त्याने जर खरंच असं काही असेल आपल्यामध्ये, कमी असेल आपल्यामध्ये, तर ती पूर्ण होऊ शकते. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे.
0: पॉझिटिव्ह असलं पाहिजे, तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच व्हायला पाहिजे. आताच्या ह्याच्यामध्ये ना मी पेशंट्सना बघते की त्यांना ना बिकॉज इंटरनेट आहे, गुगल आहे, त्यामुळे ना ते सगळं स्टडी करतात पण त्याच्यावर उपचार नाही करत. दे सिट विथ द रिपोर्ट्स. तर जर तुम्हाला निदान झालंय, तुम्हाला त्या ट्रीटमेंटवर विश्वास आहे, तर तुम्ही नक्की पुढे जा आणि करा. बिकॉज टाइम आहे ना इनफर्टिलिटीमध्ये, वंध्यत्वामध्ये टाइम हा सर्वात मेजर फॅक्टर.
1: खरंय,
0: त्यामुळे तुम्ही जर स्टडी केला तर कमी वयामध्ये जे मुली असतात आणि त्यांनी IVF केलं तर त्यांचं सक्सेस रेट जास्त आहे.
1: बरोबर,
0: जसं जसं वय वाढतं तसं तसं सक्सेस रेट डिक्लाईन होत जातं. त्यामुळे जर तुम्हाला निदान झालंय आणि तुम्ही इच्छुक आहात की जर तुम्हाला IVF करायचं, IUI करायचं किंवा ट्रीटमेंट घ्यायची, तर तुम्ही ते करायला पाहिजे.
1: बरोबर आहे, मला असं वाटतं ते पाऊल तुम्ही उचललं पाहिजे.
0: विथ अ पॉझिटिव्ह माइंडसेट.
1: अगदीच, अगदीच खरंय. आणि मला असं वाटतं की खरखर ज्यांना असे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी वेळीच निदान करून योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. मॅडम, जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: जाता जाता मी आपल्या सगळ्यांना हे सांगेन की सर्वात महत्वाचं, देवानी आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे त्याला निरोगी ठेवणं ह्याची जबाबदारी आपली आहे.
1: खरंय,
0: बिकॉज आपले पुढची पिढी ही आपलं भवितव्य ठरवते. त्यामुळे भारतामध्ये जे मुलं होणार आहे हे आपल्या हातात आहे, त्यामुळे आपण स्वस्थ राहिलो तर आपले मुलं स्वस्थ राहतील. आपले मुलं स्वस्थ राहतील तर आपल्याला पुढे खूप चांगले दिवस,
1: बरोबर,
0: भविष्य चांगलं असणार. तर त्यामुळे सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही निरोगी राहा. दुसरं आहे की जर तुम्हाला कळतंय की आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे तर त्याची इन्व्हेस्टिगेशन करा, ट्रीटमेंट घ्या आणि तुमचं माइंडसेट खूप पॉझिटिव्ह ठेवा. सगळ्याच गोष्टी सायन्सनीच होणार असं नाहीये. तुम्ही तुमच्या हिशोबाने पण तुमच्या लाईफस्टाईलनी पण छान करू शकता. जिथे तुम्ही कमी पडताय तेव्हा सायन्सची मदत घ्या आणि तुमचं आरोग्य आणि तुमची लाईफस्टाईल हा हेल्दी ठेवा, सो दॅट यू हॅव अ गुड कम्प्लीट हेल्दी फॅमिली.
1: वा, मला असं वाटतं की मॅडमनी खूपच छान थोडक्यात शब्दात सगळं सांगितलेलं आहे. याच नोटवर मॅडम आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि स्त्री वंध्यत्व याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद आकाशवाणीतर्फे मला बोलवण्याबद्दल.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात स्त्री बंधत्व याविषयी डॉक्टर तोरल शिंदे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 10 वाजलेत, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया नटसम्राट या चित्रपटातल्या गीतानं.

0: विभावरी आपटे यांनी गायलेलं हे होतं नटसम्राट या चित्रपटातलं गीत. संगीत होतं अजित परब यांचं.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गजेंद्र अहिरे यांचं गीत. संगीत अजय अतुल यांचं आणि हे गीत गायले श्रेया घोषाल यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गजेंद्र अहिरे यांचं गीत. संगीत अजय अतुल यांचं आणि हे गीत गायलंय श्रेया घोषाल यांनी.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

अजय अतुल यांचं संगीत असलेलं हे होतं बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत. गीत होतं प्रवीण दवणे यांचं आणि हे गीत गायलं होतं शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे आहे मंदार चोळकर यांचं गीत विराट जिंदगी या चित्रपटातलं. चित्रपटाचं नाव आहे जिंदगी विराट.

जिंदगी विराट चित्रपटातलं हे होतं मंदार चोळकर यांचं गीत. संगीत होतं सूरज धीरज यांचं आणि हे गीत गायलं होतं जावेद अली यांनी.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे। श्रोते हो, हे आहे कार्यक्रमातलं शेवटचं गीत, अगं बाई अरेच्या 2 या चित्रपटात।

0: वैशाली सामंत यांनी गायलेलं हे होतं ओमकार मंगेश दत्त यांचं गीत अगं बाई अरे चा टू या चित्रपटातलं. संगीत होतं निषाद यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
3: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, 10:30 वाजलेत. आता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करत आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज 3 ऑगस्ट. आज गीतकार, कवी, शायर शकील बदायूनी यांचं

चा जन्मदिवस। आजच्या कार्यक्रमात मी तुम्हाला ऐकवणारे शकील बदायूनी यांनी लिहिलेली सुमधूर गीतं आणि त्याचबरोबरीनं थोडंसं शकील बदायूनी यांच्याबद्दल सुद्धा सांगणार आहे।

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ, तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: श्रोते हो, शकील बदायूनी यांचा जन्म 3 ऑगस्ट 1916 उत्तर प्रदेशातल्या बदायू इथं झाला. त्यांचं मूळ नाव होतं शकील अहमद. ते हिंदी चित्रपट सृष्टीत आले आणि त्यांनी शकील बदायूनी ह्या नावानं गीतं लिहिली. त्यांचे पूर्वज शायर होते. त्यांच्यातला हा गुण शकील यांच्यात आला असावा. त्यांना लहानपणापासूनच शायरी करण्याचा छंद लागला. त्यांच्या कवितांत हळुवार भावनांना महत्त्वाचं स्थान होतं. त्यांनी बी ए केलं, नंतर त्यांनी दिल्लीला नोकरी पत्करली, पण कालांतरानं ती नोकरी सोडून ते गीतकार होण्यासाठी मुंबईला आले. एका कवी संमेलनात त्यांच्या कविता निर्माता दिग्दर्शक ए आर कारदार यांनी ऐकल्या. त्यांना त्या आवडल्या आणि त्यांनी शकील बदायूनी यांना दर्द या चित्रपटाची गीतं लिहिण्याची ऑफर दिली. श्रोते हो, शकील बदायूनी हिंदी चित्रपट गीतं लिहिणारे या चित्रपटामुळे गीतकार झाले. दर्दमधली सगळीच्या सगळी गाणी शकील बदायूनी यांनी लिहिली आणि ते गीतकार शकील बदायूनी झाले असं आपण म्हणूया. त्यातलंच खूप गाजलेलं गाणं आता ऐकूया.

श्रोते हो, हे गीत गायलं होतं उमा देवी यांनी दर्द या चित्रपटातलं. संगीत होतं नौशाद यांचं. श्रोते हो, दर्द या चित्रपटाचे संगीतकार होते नौशाद. त्यामुळे या चित्रपटापासून नौशाद आणि शकील मदायुनी यांची जोडी जमली. या जोडीनं हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुमधूर गीतं दिली. 1947 ते 1968 या 21 वर्षात त्यांनी जवळपास 30 चित्रपट एकत्र केले आणि या सगळ्याच चित्रपटातली गाणी 101 सुपरहिट झाली. आता ऐकवणारे नौशाद यांनी संगीत दिलेल्या दुलारी या चित्रपटातलं हे गीत गायलंय मोहम्मद रफी यांनी.

श्रोते हो, या कार्यक्रमात आपण शकील बदायुनी आणि नौशाद या जोडीची आणखीही सुंदर सुंदर गाणी ऐकणार आहोत. पण त्याआधी शकील बदायुनी यांनी इतर संगीतकारांबरोबर केलेल्या कामाविषयी थोडंसं जाणून घेऊया. गुलाम मोहम्मद यांच्याबरोबर त्यांनी 22 चित्रपट केले, संगीतकार रवी यांच्याबरोबर 15, आणि इतर म्हणजे हेमंत कुमार, सी रामचंद्र, एस डी बर्मन, रोशन यांच्याबरोबर त्यांनी 22 चित्रपट केले. हेमंत कुमार यांच्याबरोबर त्यांनी फक्त 3च चित्रपट केले, पण 3ही चित्रपट खूप लोकप्रिय झाले, त्यातली गाणी खूप लोकप्रिय झाली. ऐकवते साहेब बीबी और गुलाम या चित्रपटातलं गीत.

आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं साहिब बीबी और गुलाम या चित्रपटातलं गीत. संगीत होतं हेमंत कुमार यांचं. श्रोते हो, साहिब बीबी और गुलाम हा चित्रपट शकील बदायूनी यांच्या कारकिर्दीतला अत्यंत महत्त्वाचा चित्रपट होता. या चित्रपटाला निर्माते गुरुदत्त यांनी एस डी बर्मन यांच्याऐवजी हेमंत कुमार यांच्यावर संगीताची जबाबदारी दिली होती आणि कैफी आझमी, साहिर लुधियानवी यांच्याऐवजी गीतं लिहिण्याची जबाबदारी त्यांनी शकील बदायूनी यांच्यावर दिली. शकील यांच्यासाठी हे मोठं आव्हान होतं आणि ते त्यांनी समर्थपणे पेललं. बंगालमधल्या जमीनदारी युगाच्या ऱ्हासाचं आणि त्या पार्श्वभूमीवर एका स्त्रीच्या होणाऱ्या घुसमटीचं अत्यंत परिणामकारक चित्रण या चित्रपटात केलं होतं. आणि श्रोते हो, या कथेला न्याय देणारी, प्रसंगांना अधिक उठाव आणणारी अर्थगर्भ गीतं शकील यांनी या चित्रपटासाठी लिहिली होती. गाता रहे मेरा दिल, श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून रेडिओ सखी सोनाली कानिटकर सोबत. श्रोते हो, सलग 3 वर्ष सर्वोत्कृष्ट गीतासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारे शकील बदायूनी हे एकमेव गीतकार आहेत. 1961 चौदवी का चांद हो या गाण्यासाठी, 1962 हुस्न वाले तेरा जवाब नहीं या गाण्यासाठी, तर 1963 कही दीप जले कही दिल या गाण्यासाठी शकील बदायूनी यांना सलग 3 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. श्रोते हो, कार्यक्रमात आता क्रमानं ही 3ही गाणी मी आधी तुम्हाला ऐकवणार आहे.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय रेडिओ सखी सोनाली कानिटकर सोबत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, प्रेयसीच्या सौंदर्याचं वर्णन करणारी अनेक गाणी आहेत, पण सर्वात आधी आठवतं ते 14वी का चांद. शकील बदायूनी हे कुशल गीतकार होते. त्यांनी कितीतरी वेगवेगळ्या उपमा प्रेयसीच्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी वापरल्या. यातून त्यांच्यातील हळुवारपणा सहज लक्षात येतो. श्रोते हो, शकील बदायूनी आणि नौशाद यांचे दुलारी, अनोखी अदा, मेला, अंदाज, दिल्लगी, आन, अमर, मदर इंडिया, बैजू बावरा, कोहिनूर, मुघले आझम, उडन खटवला, शबाब असे कितीतरी हिट चित्रपट आपल्याला सांगता येतील. ह्या सगळ्याच चित्रपटांतून शकील यांनी प्रेमगीतं, खटाळ गीतं, नटखट गीतं, भक्तिगीतं, विरह गीतं, शास्त्रीय रागदारीवर आधारित गीतं, कव्वाली, लोकगीतं, भोजपुरी गीतं असे गीतांचे अनेक प्रकार त्यांनी लिहिले. आता ऐकवणारे कोहिनूर या चित्रपटातलं रागदारीवर आधारित हे गाणं.

श्रोते हो, 1960 साली नौशाद आणि शकील या जोडीचे कोहिनूर आणि मुगले आझम हे दोन चित्रपट पडद्यावर आले. दोन्ही चित्रपट तुफान चालले. त्यातला मुगले आझम हा सर्वार्थानं अभिजात म्हणता येईल असा चित्रपट होता. या चित्रपटाची भव्यता वादातीत होती. निर्माते दिग्दर्शक के आसिफ यांनी या चित्रपटात पाण्यासारखा पैसा ओतला होता. एकट्या प्यार किया तो डरना क्या या गाण्याच्या चित्रीकरणासाठी त्यांनी शीश महलचा सेट उभा केला होता, जो उभा करण्यासाठी तेव्हा 10 लाख रुपये लागले होते. या चित्रपटात शकीलच्या गीतांचा आणि नौशादजींच्या संगीताचा फार मोठा वाटा होता. प्यार किया तो डरना क्या हे गाणं हे त्यावेळचं चित्रीकरण फार मोठं आकर्षण होतं. श्रोते हो, या गाण्याशी तेव्हाचे श्रोते प्रेक्षक इतके समरस झाले होते की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्यार किया तो डरना क्या हे प्रेमात पडलेल्या प्रत्येक तरुणांचं ब्रीदवाक्य बनलं होतं. ऐकूया, प्यार किया तो डरना क्या.

श्रोते हो, मुगले आझम आणि मदर इंडिया या चित्रपटात प्रत्येकी 12 गाणी होती. त्या काळात सर्वसाधारणपणे एका चित्रपटात 7 ते 8 गाणी असायची. अशावेळी शकील बदायूनी यांनी या चित्रपटात 12-12 गाणी लिहिली. प्रत्येक गाणं वेगळं होतं आणि कथेला अनुरूप असं होतं. त्यातला मदर इंडिया हा मेहबूब यांचा महत्त्वाकांक्षी बोलपट होता. त्यांच्याच एका जुन्या औरत या चित्रपटाचा तो रिमेक होता आणि हिंदीतल्या सर्वश्रेष्ठ 10 चित्रपटांमध्ये त्याची गणना केली जाते. या चित्रपटाच्या दर्जाला आणि त्याच्या कथेला साजेशी पोषक अशी गाणी शकील यांनी लिहिली. भारतीय शेतकऱ्याच्या हालाखीचं आणि त्याच्या दुर्दैवाचं पिळवणुकीचं प्रभावी वर्णन त्यांनी जुंदरिया कटती जाय रे, उमरिया घटती जाय रे या गाण्यात केलं. तर शेतकऱ्याच्या जीवनातही कधी कधी आनंदाचे क्षण येतात, तो आनंदाने नाचू लागतो हे त्यांनी दुःख भरे दिन बीते रे भैया, अब सुख आयो रे या गाण्यातून सांगितलं. तर श्रोते हो, नगरी नगरी द्वारे द्वारे ढुंडे रे सावरिया असं आरतविरह गीत शकील लिहून जातात. याच चित्रपटातलं लोकप्रिय बनलेलं दुनिया मे हम आए हे तो जीना ही पडेगा हे गाणं, श्रोते हो, या गाण्यात प्रतिकूल परिस्थितीतही जगत राहण्याचा स्त्रीचा चिवटपणा शकील यांनी मांडला. तसंच स्त्रीची परंपरागत मनोवृत्तीही त्यांनी या गीतातून दाखवली. ऐकूया हे गाणं, दुनिया में हम आए हैं तो जीना ही पड़ेगा.

श्रोते हो, शकील यांच्या गाण्यांकडे काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांनी अगदी सामान्य कामचलाऊ अशी गाणी कधीच लिहिली नाहीत. एका विशिष्ट पातळीच्या खाली ते कधीच आले नाहीत. आता एक छान गाणं ऐकूया.

श्रोते हो, शकील म्हणजे हँडसम, रुबाबदार, आणि शकील नावाप्रमाणेच रुबाबदार होते. ते म्हणत, मैं शकील दिल काहू तजुर्मा के मोहब्बत काहू राजदा, मुझे फक्र है मेरी शायरी मेरी जिंदगी से जुदा नहीं. श्रोते हो, शकील बदायूंनी यांची अनेक गाणी अजूनही आहेत, पण एवढ्या कमी वेळात ती सगळीच्या सगळी ऐकवणं खरंच शक्य नाही आहे. त्यातल्या त्यात जेवढी आज ऐकवता आली तेवढी ऐकवण्याचा प्रयत्न केला. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, त्यामुळे आजच्या पुरता कार्यक्रमातून मी निरोप घेते. परत भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून पहिली प्रसारण सभा संपेपर्यंतचे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जातील. आम्ही ते सहक्षेपित करू. त्यामुळे आता पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली कानिटकर आपला निरोप घेते. दुपारी 12 वाजता प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शून्यातून उभारी. तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मंडळी. बऱ्याचदा तुमच्या आमच्या सर्वांच्याच बाबतीत असं कधी ना कधी हे घडतं की पुस्तक वाचताना कसलंच भान राहत नाही. ते पुस्तक कधी विचार करायला लावतं, कधी धीर देतं, कधी हसवतं, तर कधी कधी मन सुन्न करून टाकतं.

0: आज आपण वेगळ्या संघर्षांना तोंड देणाऱ्या शेफ तुषार प्रीती देशमुख यांच्या आत्तापर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या शून्य बघितलेला माणूस या पुस्तकाच्या निमित्तानं सेलिब्रिटी शेफ तुषार प्रीती देशमुख आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तुषार, आमच्या कार्यक्रमामध्ये तुझं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुषारची थोडक्यात ओळख करून देते. माया ऑटो रेंटल्स ही कंपनी त्याचा मित्र योगेश म्हात्रे याच्यासोबत यशस्वीपणे चालवत आहे. प्रीती फूड फ्लेवर्स हे देखील दणक्यात सुरू आहे. तरुण पिढीतील नवउद्योजक म्हणून उद्योगश्री पुरस्कार, अर्थसंकेत पुरस्कार आणि महाराष्ट्राचा ब्रँड पुरस्कार या आणि यासारख्या अनेक पुरस्कारांनी तुषार प्रीती देशमुख यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच खाद्य संस्कृतीवर आधारित नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ असलेलं प्रीत खाद्य परंपरेची हे पुस्तक अनेकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. खरतर तुषार, तुझ्याशी अनेक विषयांवरती गप्पा झालेल्या आहेत, अनेक रेसिपीजच्या माध्यमातून तू आकाशवाणीमध्ये आलेला आहेस आणि आज तू आलेला आहेस त्याचं औचित्य पूर्णपणे वेगळं आहे. आज तुझ्या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत. तो प्रवास तू उलगडलेला आहे तो एका पुस्तकाच्या माध्यमातून. तर मुळात हे पुस्तक लिहावं असं तुला का वाटलं?
1: 47व्या वर्षात आपल्यावरती आत्मचरित्र प्रकाशित होणं हेच सर्वात अद्भुत असं गोष्ट होती. पण मला ती माझ्या वयाच्या 35व्या वर्षी करायची होती. ह्याचं कारण असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये जन्मापासून आजपर्यंत आलेले प्रत्येक अनुभव हे कटू अनुभव होते. त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातनं जर बघायला गेला तर आनंद जास्त नाही पण दुःखच जास्त, आणि मग त्या दुःखातनं आपण आनंद कसा मिळवू शकतो. ह्यासाठी मला जो प्रवास खूप विचारपूर्वक करायला लागला तो मला असं वाटलं की आपण कुठेतरी लोकांसमोर मांडला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतातच. आणि मला असं वाटलं होतं की माझं जर आयुष्य अशा अशा प्रकारे मी उलगडलं तर अनेकांना त्याच्यामधनं प्रेरणा मिळू शकते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा मधुलिका आपण शाळेमध्ये आपल्याला माहितीये इन्स्पिरेशनल टॉक्स असतात जे अनेक लोक ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी केली आहे ते आपल्याला इन्स्पिरेशनल टॉक्स द्यायला येतात. पण आपण त्यांच्याशी नक्कीच इन्स्पायर्ड होतो पण वयाचा थोडासा डिफरन्स असतो,
0: कनेक्ट होत नाही आपण.
1: एक्झॅक्टली, तो कनेक्टिव्हिटीचा पार्ट मला नेहमी कुठेतरी मिसिंग वाटायचा की आमच्या वयातले किंवा थोडेसे मोठे किंवा असे कोणी नसतातच का यशस्वी, किंवा त्यांना नाही का प्रॉब्लेम्स येत, मग ते कसे काय ओव्हरकम करतात, मग अशांना का नाही बोलवलं जात, हा प्रश्न मला पडायचा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटायचं की माझी स्टोरी जर इतकी स्ट्रॉंग आहे तर मग मीच जर ह्या बाबतीमध्ये मुलांशी कनेक्ट व्हायला लागलो, मुलांशी संवाद साधला तर मुलं नक्कीच माझ्याशी कनेक्ट होतील. आत्ताच्या काळामध्ये जरा काय झालं ना की वी आर सो डिप्रेस्ड, मग आम्हाला असं होतंय, मग तसं होतंय, मग आत्महत्या करण्यापर्यंतचे प्रकार, मग हे जे काही आहे ते मला असं वाटलं की जर माझ्या आयुष्यात एकदा नाही दोनदा नाही 9 वेळा आत्महत्या करण्याचे प्रसंग आले त्याच्यातनं मी ओव्हरकम कसं केलं, पण ते प्रसंग किती कठीण होते म्हणून मला ते डोक्यामध्ये विचार आले किंवा कशा गोष्टी होत्या, हे सगळं उलगडण्यासाठी हे मला पुस्तक करायचं होतं. पण गंमत अशी होती की वयाच्या 35व्या वर्षी तर ते झालं नाही, पण त्यावेळेला एक लेखक होते त्यांना मात्र पुस्तक माझं करायचं होतं, पण त्यालाही 9 वर्षाचा एक कालावधी लागला. आता ते लेखक नाही पण दुसऱ्या लेखिकेने हे पुस्तक पूर्ण केलं
0: आणि त्या म्हणजे जयश्री देसाई. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे ही एका संघर्षाची एका जिद्दीची कहाणी आहे. म्हणजे अगदी पुस्तकाच्या पहिल्या पानापासून पहिल्या अगदी वाक्यापासून ते आपल्याला जाणवतं. तर तुम्ही कसं उलगडत गेलात आणि जयश्री त्यांनी तुला त्यावेळेला कसं सांगितलं की नाही ह्या पुस्तकाकडे बघताना तू कसं बघायला हवंस?
1: हो, मजा अशी झाली की खरं तर 9 वर्षापूर्वी जसं मी आता म्हंटल तसं जे लेखक होते त्यांनी मला इंकिंग इनोव्हेशनचे आनंद लिमये जे खूप नावाजलेले प्रिंटिंग प्रेसमध्ये आहेत त्यांच्याकडे मला अप्रोच करायला नेलं होतं. कारण आनंद लिमयेंनी जेव्हा मला वयाच्या 35-46व्या वर्षात बघितलं तेव्हा त्यांना प्रश्न पडला होता की एवढ्या लहान वयाच्या मुलाबद्दल काय लिहायचं, काय याची स्टोरी असेल, हा कोणालाही पडलेला प्रश्न होता जो त्यांनाही पडला होता. आणि मग त्यांनी मला सांगितलं मला तुझ्या आयुष्याबद्दल थोडस सांगशील का. जेव्हा मी माझी स्टोरी थोडीशी त्यांच्याकडे नरेट केली तेव्हा मात्र त्यांनी निश्चय केला होता की तुषारच्या आयुष्यावर जेव्हा कधी पुस्तक बनेल ते माझ्याकडनंच बनेल, ही मी शाश्वती घेतो हे त्यांनी जाहीर केलं होतं. काळ निघून गेला, कोरोनाच्या नंतर असं वाटलं की आता हे पुस्तक होणारच नाही, कारण माझ्या आयुष्यावर चित्रपट पण येणार होता, त्याचंही पूर्णपणे काम थांबलं होतं. मग असं वाटलं की आता आपल्या आयुष्यात पुन्हा काही घडण्यासारखं नाहीच आहे, आता हे नाही आपल्यासाठी.

काकी. पण म्हणतात ना की ते घडायचं ते घडतं, तसंच झालं की माझ्या काकींच्या निधनानंतर मी काकींवरती पुस्तक लिहिणार होतो, ज्यासाठी मी आनंद लिमयेंना अप्रोच केलं होतं. आणि आनंद लिमयेंनी एवढं मात्र सांगितलं की माझ्या बकेट लिस्ट मधलं तुझं पुस्तक हे आहे आणि मला ते करायचंय, त्यामुळे मला तू येऊन भेट. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी लेखिका जयश्री देसाई आहेत, त्यांना हे काम दिलेलं आहे, तुझं पुस्तकाचं लिखाण त्या करणार आहेत. आणि मिनल मोहाडीकरांच्या माध्यमातून मी जयश्रीताईंना नॉर्मली ओळखत होतो, पण जयश्रीताईंना माझी पूर्ण कथा माहिती नव्हती. त्यांना फक्त मी सेलिब्रिटी टीव्हीवरचा शेफ म्हणून माहिती होतो. त्यांनाही हा प्रश्न पडला होता जयश्री देसाईंना की ह्या मुलावरती काय पुस्तक होणार. पण मग जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो असं ठरलं होतं, आनंद लिमयेंनी सांगितलं होतं की तुम्ही कॉन्व्हर्सेशन फोनवरती करू नका, तर तुम्ही भेटून एकमेकांनी कॉन्व्हर्सेशन करा आणि मग त्याच्यातनं तुम्हाला काय निष्पन्न होतंय, लिखाण काय होतंय, हे त्यांनी पहिल्यापासून हट्ट धरला होता. आणि त्याप्रमाणे आम्ही रोज भेटायचं ठरवलं. पहिल्या दिवशी मात्र जयश्री देसाईंनी मला खूप छान वाक्य सांगितलं की तुषार, तुझ्या आयुष्यातली ही एक

0: लो असं ठरलं होतं. आनंद लिमयेंनी सांगितलं होतं की तुम्ही कॉन्व्हर्सेशन फोनवरती करू नका, तर तुम्ही भेटून एकमेकांनी कॉन्व्हर्सेशन करा आणि मग त्याच्यातनं तुम्हाला काय निष्पन्न होतंय, लिखाण काय होतंय, हे त्यांनी पहिल्यापासून हट्ट धरला होता आणि त्याप्रमाणे आम्ही रोज भेटायचं ठरवलं. पहिल्या दिवशी मात्र जयश्री देसाईंनी मला खूप छान वाक्य सांगितलं की तुषार, तुझ्या आयुष्यातली ही एक थेरपी आहे. जी थेरपी अशी आहे की तुझ्या आयुष्यात बरेच वाईट प्रसंग येऊन गेले, आता ते पूर्ण विसरायचेत. सो आता ह्या पुस्तकाच्या माध्यमातून जे तुला उलगडायचे ते संपूर्णपणे उलगड आणि मग हे वाईप ऑफ करून टाक. म्हणजे सकारात्मकतेने आज तू जगतोच आहेस, पण अजून वेगळ्या सकारात्मकतेने तू जगशील.
1: नक्कीच नक्कीच. आणि हे सगळं तू मांडत असताना तुला अनेक जुन्या आठवणींना उजाळा द्यावा लागला. जसं आई आहे किंवा मग इतरही अनेक मंडळी आहेत तुझ्या आयुष्यात जी महत्वाची आहेत, तर हे सगळं तू सांगत असताना त्यांनाही अश्रू अनावर झाले जयश्रीताईंना. तर त्याही बद्दल आम्हाला सांगणार.
0: म्हणजे मला अजूनही आठवतंय की जयश्रीताईला पहिल्याच दिवशी जेव्हा मी स्टोरी नरेट करायला लागलो तेव्हा माझ्या बालपणापासूनची स्टोरी मी नरेट करायला लागलो, म्हणजे जन्मापासूनची. आई वडील पुण्याला जेव्हा आले तेव्हा माझ्या वडिलांचा व्यवसाय होता, त्यात आलेल्या अडचणी, मग त्याच्यात किती आमची समृद्धी होती खरं म्हणजे. त्या समृद्ध घरामध्ये जेव्हा जन्म झाला, प्री मॅच्युअर्ड बेबी मी होतो, मुलगा जगेल की नाही इथपर्यंत प्रश्न होता. म्हणजे सुरुवातच माझ्या स्टोरीची इकडनं झाली होती, पण आईने गणपती बाप्पाला नवस केला आणि आईच्या नवसामुळे खरं तर मी माझं आयुष्य जगू शकलो हे मला खात्री होती की मी तिच्यामुळे माझे डोळे उघडले आयुष्यामध्ये. पण वडिलांना व्यवसायामध्ये खूप मोठा लॉस झाला आणि तो लॉस सहन करता करता अनेक आईला असे पण टोमणे त्यावेळेला ऐकायला लागले होते की मुलगी जन्माला येते आणि तुमच्या घरात दारिद्र्य येतं हे पूर्वीच्या काळात बोललं जायचं. तर आईला असं बोलायचे लोक, अगं तुझ्या तर घरात मुलगा जन्माला आला आणि तरी तुमच्या घरात दारिद्र्य आलं, तर हे कोणतं मोठं संकट. आणि त्यावेळेला आई इतकं सुंदर सकारात्मक उत्तर लोकांना द्यायची की मुलगीच जन्माला आल्यावरती घरात दारिद्र्य येतं असं नाही, मुलगा आल्यावरती पण दारिद्र्य येतं हे माझ्या मुलांनी सिद्ध करून दाखवलंय. पण ज्या मुला मुलींना तुम्ही हे बोलता तीच मुलं मुली उद्या पुढे त्यांच्या आयुष्यात काहीतरी बनवून दाखवतात आणि तेच त्यांचं नाव लौकिक करतात हे पण निश्चित आहे. त्यामुळे माझाही मुलगा त्याचं नाव लौकिक करेल ह्याच्यावर माझा विश्वास आहे.
1: आणि तू करून दाखवलंस, आईची ती इच्छा तू अगदी पूर्ण करून दाखवलीस. आणि जेव्हा तू आईबद्दल सांगतोस किंवा पुस्तकामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आईने सुद्धा किती कष्ट काढले किंवा किती हाल अपेष्टांना तिला सामोरं जावं लागलं हे सगळं त्याच्यामध्ये तू खूप छान पद्धतीनं खरं तर मांडलंयस. वाचतानाही अंगावरती काटा येतो. तर हे सगळे प्रसंग मांडत असताना तुला स्विच ऑन आणि स्विच ऑफ सतत व्हावं लागायचं, तर तू तेव्हा स्वतःला कसं सांभाळलंस कारण त्या जुन्या आठवणी सांगताना?
0: हो, म्हणजे माझ्या बालपणात जे माझ्या आईवरती त्रास झाले, म्हणजे वडील पूर्णपणे नशेच्या आहारी गेले होते त्यामुळे मग ते आईवरती हात उघारायचे, आईला अनेकदा मारायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणी बघितल्या होत्या. आणि आई तर माझा नवरा, माझ्या नवऱ्याने आजपर्यंत माझ्यावरती केलेलं प्रेम, याही पुढे तो माझ्यावरती जे प्रेम करणार आहे आणि माझ्या मुलासाठी त्यांनी जे विश्व उभं केलंय, आता तो संकटामध्ये आहे म्हणून हे सगळं घडतंय, ह्या सगळ्या गोष्टीला ती सामोरं जायची आणि मलाही समजवण्याचा प्रयत्न करायची. मी आईला नेहमी म्हणायचो की डॅडी तुला मारतायत, ते एवढे तुला छळतायत, मग आपण का त्यांच्या बरोबर राहतोय? हे प्रश्न मी लहान वयात तिला जेव्हा विचारायचो तेव्हा तिचं उत्तर होतं की ह्याला संसार म्हणतात आणि संसार टिकवण्यासाठी एक बाजू जर कमकुवत असेल तर मी तिथे खंबीर राहून माझं कर्तव्य की माझा नवरा आणि माझा मुलगा यांचा समतोल ठेवून मला माझ्या कुटुंबासाठी उभं राहायचंय. आणि ती सगळं सहन करत तिने आमचा संसार उभा केला, ह्यात खरी तिची जिद्द होती. पण ह्याच्यातनं मला एक शिकायला मिळालं, तिचे अश्रू मी बघत होतो कारण ती कधीच लोकांसमोर अश्रू ढाळत नव्हती, तर जेव्हा जेव्हा ती एकटी असायची तेव्हा ती रडायची आणि मग जेव्हा मी पटकन खेळताना यायचो तेव्हा ती लपवायची, प्रयत्न करायची, पण मग मी तिला मिठी मारल्यावरती इतकी रडून घ्यायची आणि मग ती म्हणायची की बघ बाळा तुम्हाला मिठी मारलीस ना, आता माझी सगळी दुःख संपली, आता पुन्हा नवीन जोशाने आपण कामाला लागूया. सो तिच्याकडनं ते मी शिकलो की आपण कधी हारायचं नाही, रडायचं, नुसतं रडायचं नाही तर ओक्षाबोक्षी रडून करून घ्यायचं आणि मग पुन्हा आयुष्याला नवी सुरुवात करायची.
1: किती छान आईने तुला हे सांगितलेलं आहे. असाच तुमचा प्रवास झाला, तो पुण्यावरनं तुम्ही मुंबईला आलात आणि त्यानंतर मग तुझं पूर्ण आयुष्यच बदललं खरं तर. तर त्याबद्दल आम्हाला सांग.
0: हो, म्हणजे पुण्यातनं आम्हाला नवी मुंबईला म्हणजे बेलापूरला यावं लागलं. ह्याचं कारण की वडिलांचं अनेक कर्जांचे डोंगर होते आणि ते घर विकावं लागलं. मग मुंबईमध्ये

0: छोटंसं घर घेतलं बेलापूरला, आणि तिकडे मग आमच्या आयुष्याची सुरुवात झाली की माझं पहिलीपासून ते चौथीपर्यंतचं शिक्षण हे नवी मुंबईतल्या फादर अँगल शाळेमध्ये झालं. तर त्याच्यामध्ये पण फी कशी भरायची, पैसे नव्हते, मग त्यावेळेला खाण्यासाठीच पैसे नाही. मग अशा वेळेला आईनी पुन्हा पुढाकार घेतला की आई पडेल ते काम करायची. मग अक्षरशः तिने घरकामं पण केली, ती कुठेही असं संकोच तिने केला नाही की माझं स्टेटस काय किंवा मी किती श्रीमंतीमधनं आले होते हा कुठेही तिच्या दृष्टिकोनातनं नव्हता. तर तिचा दृष्टिकोन एकच होता की माझं कुटुंब मला सुखरूपपणे पुन्हा उभं करायचंय. त्यातनं तिने मुलांच्या ट्युशन्स घेतल्या, फॉलबिडिंग करायला लागली. फॉलबिडिंग करता करता तिची बोटं झिजलेली मी पाहिलेली आहेत. पैसे कमवले जेव्हा तेव्हा सिंगरची एक मशीन घेतली त्या काळामध्ये, मग त्या मशीनवरती तिने दिवाळीच्या अनेक साड्या असतील किंवा वेगवेगळे पडदे असे काय काय काय काय शिवणकाम केलं, पण खऱ्या अर्थाने तिने आमचं घर सावरलं आणि वडिलांना ह्या सगळ्यातनं हळूहळू बाहेर काढलं. कारण ज्या नशेमध्ये वडील होते तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आता पुन्हा आमचे वडील आमच्या ताब्यात येतील की नाही, पण माझे वडीलही इतके प्रेमळ होते कारण त्यांनी परिस्थिती होती तेव्हा अनेक लोकांना मदत केलेली होती. त्या दृष्टिकोनातनं जो त्यांचा भाव होता की खरोखर त्यांनी पुन्हा एकदा आईच्या विश्वासाला म्हणजे तडा जाऊन दिली नाही तर ते पुन्हा त्या मार्गा चांगल्या मार्गावरती आले. आणि नवी मुंबईतलं पण आम्हाला घर शेवटी विकावं लागलं परिस्थितीप्रमाणे. आणि मग पाचवीमध्ये मी असताना मात्र आम्ही दादरला आजी आजोबांच्या घरी आलो आणि तिकडे आमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली.
1: हा, आणि तिथला अजून एक वेगळं वळण मिळालं त्या सगळ्या तुमच्या जीवनाला आपण म्हणूया की हो. तुम्ही तिघही जण म्हणजे असे लांब गेलात एकमेकांपासून. हो. आई तर खूपच लांब निघून गेली. हो. तुषार तुझ्या आयुष्यातून, पण मग तू तिथेही थांबला नाहीस. म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी तू म्हणालास तसं की आईची डायरी तू उघडून बघितलीस. हो. की आई नेमकं काय करायची. हो. आणि त्या दिवशी तू ठरवलंस आई गेल्यानंतर बॉम्ब्लास्टमध्ये की आई जसं करायची तसं मी आता उभा राहणार. त्याच्यानंतर तुझा कसा सुरू झाला तो प्रवास?
0: दादरला जेव्हा आजी आजोबांकडे आलो तेव्हा आई डबे करायची, त्याच्यानंतर त्या मावशीच्या मिस्टरांचं कॅन्टीन होतं महालक्ष्मीला, तिकडे मॅनेजर म्हणून नोकरीला लागली. संध्याकाळी घरी आल्यावरती परत डबे करायची, अशी अफाट मेहनत करायची. पहाटे 3 वाजता उठून ती 500 पोळ्या करायची. त्यामुळे हे सगळा प्रवास मी तिचा पाहिला होता. त्याच वेळेला सर्वात महत्वाची गोष्ट, वडिलांना पण नोकरी मिळाली होती, त्यामुळे आई वडिलांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड हे स्ट्रॉंग होत होतं. कर्जातनं मुक्त हळूहळू ते होत होते. आणि 1993 बरोबर मला आठवतंय की 1 एप्रिल 1993 मावशीचं जे कॅन्टीन आई मॅनेजर म्हणून होती ते कॅन्टीनच तिच्या नावावर होणार होतं. त्यामुळे तो एक तिच्या आयुष्यातला आनंद वेगळा होता. आणि मे किंवा जून मध्ये माझे वडील दुबईला जाणार होते नोकरीच्या निमित्ताने, त्यामुळे तो पण एक मोठा काळ होता की तिकडे बाहेरगावी गेल्यानंतर पैसे कमवून पुन्हा मी सगळी कर्ज संपवून मुंबईला येणार आणि मग आपण आपलं आयुष्य जगायचं. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना माहीत असलेला 12 मार्चला घडलेला दुर्दैवी बॉम्बस्फोट, त्याच्यामध्ये आईचं निधन झालं. आणि आईचं निधन झाल्यानंतर प्रत्येक लहान मुलाला, जेव्हा मी म्हणतो की लहानातला लहान मुलगा असो किंवा वृद्ध वयातला वृद्ध माणूस असो, म्हणजे आई वडिलांचं दुःख हे वेगळं असतं गेल्याचं. तसंच माझं झालं की मला जेव्हा कळलं की आई आता ह्या जगात राहिली नाही, आणि त्यावेळेला मात्र असं झालं की मला आईला शेवटची मिठी मारायची होती, मला आईचा चेहरा शेवटचा माझ्या नजरेत कैद करून ठेवायचा होता. या सगळ्या गोष्टी कोणालाही वाटणार त्या मलाही वाटल्या. पण दुर्दैवाने त्या बॉम्ब्लास्टमध्ये ज्या बसमध्ये आईचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यामध्ये त्या सगळ्या लोकांच्या बॉडी जळलेल्या होत्या. आईचा आता एक पाय नव्हता, एक हात नव्हता, शरीर कसं बसं असं म्हणतात की आता ते माहिती नाही की खरंच तिची बॉडी होती की नाही. इथपर्यंत आमची घरामध्ये मग शेवटी चर्चा व्हायला लागली की त्या साडीच्या तुकड्यावरनं आम्हाला ती बॉडी मिळाली किंवा काय. पण हे सगळं होत असताना मी ज्या पद्धतीने वडिलांना तुटलेलं पाहिलं, कारण जो माणूस एक काळ आईवरती हात उघारत होता, एक काळ असं होतं की आईवरती त्यांनी बरेच आरोप करून झाले होते, आणि आई जसं मला लहानपणात सांगायची की तुझ्या वडिलांचं माझ्यावरती असलेलं प्रेम हे मी त्यावेळेला पाहिलं की माणूस जेव्हा तुटतो. आज माझी बायको माझ्या बरोबर नाही असताना तो पूर्ण अधिकार तिच्यावरती गाजवून मोकळा होतो. त्यावेळेला त्याला कळत नाही की तो काय चुका करत असतो, पण आज आपली बायको आपल्या बरोबर नाही, आज मी कोणावर ओरडणार, कोणावर हात उघारणार म्हटल्यावरती हक्काचीच व्यक्ती आपली गेलीये. हे तुटलेलं जेव्हा मी वडिलांना पाहिलं तेव्हा मात्र मला सावरणं गरजेचं होतं. माझे आजी आजोबा होते. दुसऱ्या दिवशी आता माझं आयुष्य मी कसं जगणार, कारण मी मम्माज बॉय होतो की पदर धरून मी आईचं सगळं केलेलं आहे, त्यामुळे आता काय होणार. पण तू म्हणतेस

0: तसं की मला तसंच झालं की दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या आईचा एक पैशाचा डब्बा होता ज्याच्यात आई महिन्याचा खर्च लिहून ठेवायची की आजोबांचं पेन्शन किती येतं, वडिलांचं इन्कम किती येतं आणि मी किती पैसे कमवतीये, त्याच्यातनं कर्ज घर चालवणं आणि मग त्यातनं आपण काही शिल्लक ठेवू शकतो का, तर या सगळ्या गोष्टींचा तिचा कागद मला मिळाला आणि त्या कागदावरनं मी ठरवलं की ह्या पुढे आता संसाराची जबाबदारी माझ्यावर आणि ती पेलवली आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या कलाटण्याच आल्या. कारण जेव्हा जेव्हा मी सकारात्मक ठरवलं तेव्हा दुर्दैवाने नियतीने मला वेगळंच काहीतरी घडवलं.
1: आणि झालं असं की ह्या नंतर संघर्ष थांबला नाही, तो प्रत्येक टप्प्याटप्प्याला वाढत गेला तुझ्या प्रत्येक वयाच्या टप्प्याला. पण आई असताना तुला अशाच एका त्रासाला तोंड द्यावं लागलं होतं, ते म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंटला. तेव्हा आई खंबीरपणे उभी होती आणि आई गेल्यानंतर सुद्धा तू त्या व्यक्तीला तितकं सडेतोड उत्तर दिलं होतं
0: बरोबर,
1: तर तेव्हा तू डगमगला नाहीस.
0: हो,
1: तर तेव्हा एवढं हे सगळं मुलांना माहितीही नव्हतं किंवा ही हॅरॅसमेंट म्हणलं की जनरली आपल्या डोळ्यासमोर मुलीच येतात.
0: परफेक्ट.
1: पण एक मुलगा म्हणून त्याला हे सगळं सामोरं जावं लागलं, तेव्हा आईने तुला कसं समजवलं होतं?
0: मी मुलगा असतानाही माझ्यावरती ज्या पद्धतीने सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली होती ती जवळच्या व्यक्तीकडनं झाली होती. आणि मुळात काय होतं की एकतर ती जवळची व्यक्ती अशी असते की ती पूर्णपणे काबीज करून टाकते की आपण सांगितलं कोणाला तरी ते पटणार नाही की ही व्यक्ती आपल्यावरती असे काही प्रकार करते, तो विश्वासच कोणी ठेवू शकत नाही इतकं डोकं लावून ती व्यक्ती हे सगळं करत असते. मी त्या त्रासाला कंटाळलो होतो कुठेतरी. पहिली गोष्ट तर अशी होती एवढ्या लहान वयात काय चाललंय हेच कळत नव्हतं. मग नंतर असं झालं की हे जे चाललंय ते चुकीचं आहे, काहीतरी चुकीचं माझ्या आयुष्यात घडतंय हे जेव्हा जाणवायला लागलं तेव्हा मात्र मी माझ्या आईशी हे बोललो की ह्या पद्धतीने मला त्रास होतोय, अशी व्यक्ती माझ्याबरोबर असं करतीये. तेव्हा आईनी पण पहिले विश्वास ठेवला नाही, कोणी ठेवणार नाही, पण आईनी असं नाही केलं की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा आईला कळलं की ती व्यक्ती हळूहळू तुषारशी कशी वागतीये, त्याचं बिहेवियर काय आहेत, आईनी त्या व्यक्तीला समोर येऊन सांगितलं की ह्या पुढे जर त्याच्या नादाला लागलास किंवा फक्त तुषारच्याच नाही तर कोणाच्याही नादाला लागलास किंवा मला कळलं की अशा काही गोष्टी तुझ्याकडनं घडतायत तर मात्र आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ. आणि मग हे कळल्यावरती ती व्यक्ती घाबरली. कारण कसं असतं की आपलीच व्यक्ती म्हटल्यावरती आपण सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करतो, पटकन आपण ऍक्शन घेत नाही. पण दुर्दैवाने असं झालं की हे सांगेपर्यंत आईचं निधन झालं होतं. मी इमोशनली जो काही तुटलो होतो त्या व्यक्तीने परत माझ्या इमोशनलचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मी खंबीरपणे उभा राहून म्हटलं की ह्या पुढे जर मला हात लावलास तर मात्र मी काय करीन लक्षात ठेव. मग त्या गोष्टीला थोडा घाबरला. पण माझं म्हणणं एवढंच प्रत्येकाला आजही आहे की आपली लहान मुलं पालकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, पालक कधीतरी ते ऐकतात एका फटक्यात, पण कधीतरी आपण निग्लेक्ट करतो की नाही मुलं काहीतरी असंच सांगतायत किंवा काय. तर मला असं वाटतं की हे संवाद जे आहेत ते घडले पाहिजेत पालकांमध्ये आणि मुलांमध्ये. आणि मुलं प्रत्येक वेळेलाच काही चुकीचं सांगत नसतात, त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे.
1: खरं तर आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आले त्यामुळे तू डिप्रेस झालास. तू अगदी सुरुवातीला म्हणाल तसं की आत्महत्या करावी असं तुला वाटलं आणि मग ह्या सगळ्यातून तुला डॉक्टरांनी सल्ला दिला की नाही तुझं काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे. कारण सतत तू कुठल्या ना कुठल्या तरी संघर्षातून त्रासातून अगदी ताऊन सुलाखून निघत होतास आणि असं झालं की आता बस झालं प्रत्येक वेळेला आहे. त्यावेळेला लोकांचा एक वेगळाच दृष्टिकोन होता त्याकडे पाहण्याचा, म्हणजे आपुलकीने चौकशी करणं राहिलं बाजूलाच पण एक टोमणे
0: किंवा खरंय. म्हणजे आई गेल्यानंतर वडिलांनी एक वर्षानंतरच लगेच दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केलं ते फक्त ह्याच हेतूसाठी असं म्हटलं गेलं होतं की तुषारला आईची माया मिळावी, तुषारला सांभाळायला कोणीतरी एक घरात पाहिजे. माझं आणि वडिलांचं आई नसतानाच एक वर्षाचं जे बॉन्डिंग होतं ते आम्ही खूप घट्ट करून ठेवलं होतं. कारण आई गेल्यानंतर वडील पुन्हा दारूच्या नशेत गेले होते. पण त्यात मी त्यांना ज्या पद्धतीने ते घरी आल्यावरती ते पडायचे त्यांना अगदी म्हणजे म्हणतात ना की घास भरवण्यापासनं झोपेपर्यंतची प्रक्रिया मी केली होती. मग ह्याच्यामध्ये आमचं बॉन्डिंग जेवढं स्ट्रॉंग होतं त्यात मला माझ्या वडिलांनी ह्या दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत का घेतलं नाही हा थोडासा मला एक प्रश्न होता. आणि आईचं कोणतंही मला कार्य करता आलं नव्हतं त्यामुळे मला आईचं वर्षश्राद्ध करायचं होतं. मग त्याच्यात मुंज झाली. मग वर्षश्राद्ध केलं ना केलं तर मला कळलं त्याच वेळेला माझ्या कुटुंबियांनी मला सांगितलं की आता तुझ्या वडिलांचं आपण दुसरं लग्न करतोय. सो तो सर्वात आयुष्यातला पुन्हा मोठा आघात होता. आणि आई ही फक्त जन्मदात्री आईच असू शकते. 3 वर्षाच्या स्पॅनमध्ये आमच्या दोघांमध्ये खूप काही पटलं नाही पण एक मात्र आहे की

0: वडिलांची जी दुसरी बायको आहे ती पण खूप छान सुगरण, तिने पण घर सांभाळण्यासाठी खूप छान मेहनत घेतली. मी खूप प्रयत्न केले बहीण म्हणून तिला स्वीकारण्याचे, तिनेही प्रयत्न केले असतील, पण मला असं वाटतं ते आमच्यातलं बॉन्डिंग नाही होऊ शकलं आणि तिच्या आईला ते होऊ द्यायचं नव्हतं बेसिकली. आणि मी तसं तुला सांगितलं की मी अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न केले, तर आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मात्र एक अशी गोष्ट झाली की कुठेतरी मला डिप्रेशन लेवल वाढत होती. मग त्यावेळेला विद्या आचार्य म्हणून डॉक्टर होते आमच्या परिचयातल्या, त्यांना मी सांगायला लागलो विद्या आंटी मला खूप त्रास होतोय, मला माहिती नाही माझं डोकं खूप भणभणत किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या. त्यावेळेला डॉक्टर विद्या आचार्यांनी मला केएमच्या डॉक्टर पारकरांकडे सजेस्ट केलं की डॉक्टर पारकर म्हणून आहेत, तू त्यांच्याकडे जा आणि त्या डॉक्टर पारकरांकडे तू ट्रीटमेंट घे. तर मी त्यांना विचारलं काय ट्रीटमेंटची मला गरज आहे, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं यू नीड अ सायकॅट्रिक ट्रीटमेंट. त्यावेळेला मी 11वीत होतो, 96 वगैरे असेल. त्या काळामध्ये सायकॅट्रिक ट्रीटमेंट म्हणजे कोण घेतं तर फक्त वेड लागलेली माणसं घेतात. हा एक त्यावेळेचा बाज होता आणि तसंच माझ्या बाबतीत झालं. मी पॉझिटिव्हली ती ट्रीटमेंट घ्यायला गेलो पण जेव्हा काही लोकांना कळलं, माझ्या अगदी जवळच्या लोकांना, की तुषार सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेतोय, तेव्हा लोकांनी मला वेडं म्हणून हिणवलं होतं. लोक लिटरली मला की ह्याला आता वेड लागलं, आता ह्याच्या आयुष्यात काही राहिलंच नाही, आता हा वेडा म्हणून फिरणार वगैरे, अशा गोष्टी जेव्हा चर्चेला आल्या तेव्हा माझं मानसिक संतुलन थोडं बिघडलं होतं. पण त्यावेळेला योगेश माझा मित्र, पुन्हा मी सांगतो की तो जर उभा नसता, त्यांनी जर मला साथ दिली नसती, काकींनी मला तो मेंटल आधार दिला नसता, कारण त्या पूर्णपणे माझ्या पाठी राहिल्या उभ्या आणि त्यांनी सांगितलं होतं तुला जे जे लागेल ते आम्ही येऊ. आणि त्यावेळेला माझी चुलत बहीण भक्ती ती माझ्या पाठीशी होती. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांनाही काउन्सिलिंगला बोलवलं गेलं, पण वडिलांकडनं इतकं निगेटिव्ह काय काय डॉक्टरांनी ऐकलं की शुभांगी पारकर त्यावेळेला डॉक्टर ज्या होत्या त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना स्पष्ट, ह्याच्या पुढे तुम्ही काउन्सिलिंगला तर येऊच नका, पण मला असं वाटतं तुषारच्या आयुष्यातनं पण तुम्ही लवकरात लवकर जर बाहेर पडलात तर त्याचं आयुष्य छान घडेल. इथपर्यंत त्यांनाही कळलं होतं, कारण एक काउन्सिलर मला असं वाटतं छान ओळखू शकते. ते सेशन्स मी केले म्हणून मला असं वाटतं मी आज इथे आहे. त्यामुळे मला अनेकांना, आताच्या पिढीतल्या मुलांना पण हे सांगायचंय किंवा त्यांच्या पालकांना सांगायचंय की सायकॅट्रिक ट्रीटमेंट, कारण आता मुलं लहान वयात पण डिप्रेस झाली आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टींवरनं, कारण पूर्वी आपल्याला काही मिळतच नव्हतं, आता सगळं मिळून पण काहीच मिळत नाहीये ही जी भावना मुलांमध्ये आली आहे ती सर्वात घाणेरडी आहे आणि मग ती त्यांना डिप्रेस करते. सो लहान वयातही किंवा कोणत्याही वयामध्ये जर आपल्याला वाटलं की मुलं डिप्रेशन लेवलला आहेत तर कृपया करून त्यांना वेळेवरती डॉक्टरांकडे न्या, ट्रीटमेंट पूर्ण करा. कारण मी ट्रीटमेंट पूर्ण केली म्हणून मी बाहेर पडलो. मी जर ट्रीटमेंट अर्धवट ठेवली असती, त्यांचा कोर्स अर्धवट ठेवला असता, तर मी ह्याच्यातनं बाहेर पडू शकलो नसतो.
1: आणि हे आयुष्य अगदी साधं सोपं असं नव्हतं तुझ्यासाठी कुठल्याच क्षणी, आणि तूही कुठे हल्ला नाहीस नंतर नंतर, कितीही डिप्रेशनचे प्रसंग आले तरी सुद्धा. आता हे पुस्तक अनेक जण वाचतात आणि तू सुरुवातीला म्हणालास तसं की हे युथला कनेक्ट व्हावं असं हे पुस्तक तू डोळ्यासमोर ठेवून लिहिलंस, तर पुस्तक वाचल्यानंतर तुला काही मंडळी आता कनेक्ट झाली का?
0: भरपूर झाली, भरपूर. म्हणजे मला आनंद असा होतो ज्या वेळेला मी माझ्यामध्ये वडिलांचं नाव काढून आईचं नाव यायला पाहिजे यासाठी जो लढा केला तो खूप मोठा लढा होता आणि ते मला होऊन देत नव्हते, कारण आपल्याकडे फक्त भारतामध्ये 5 व्यक्ती होत्या ज्यांच्या नावामध्ये आईचं नाव, वडिलांचं नाही फक्त आईचं नाव होतं. त्यात मी एक पुढाकार घेतला होता की मला वडिलांचं नकोय नाव, ते मला खूप त्रासदायक होतं आणि आईचं नाव हवे होतं. त्यासाठी मला माझ्या काकींनी खूप मदत केली, त्यामुळे त्यांचे उपकार होते की त्यांनी मला ही मदत केली म्हणून मी हे करू शकलो. आणि जेव्हा आईचं नाव लागलं तेव्हा अनेक सिंगल पॅरेंट जी मुलं होती ज्यांना आईचं नाव लिहायचं होतं, ज्यांना त्रास होत होता, इंटरनल त्रास काय असतात ना ते ज्याच्यावरती येतं त्याला कळतं, त्यामुळे त्या मुलांनी जेव्हा त्यांच्या आईचं नाव लावलं तेव्हा त्या आईनी त्या मुलांच्या प्रतिक्रिया मला कळवल्या होत्या. तसंच पुस्तकाच्या बाबतीत झालं की जेव्हा शून्य बघितलेला माणूस हे अनेक लोकांपर्यंत पोचलं तेव्हा अनेकांनी ती पुस्तक वाचल्यानंतरच्या प्रतिक्रिया अशा होत्या की एक मुलगा जो त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती आणि ती आत्महत्या केलेली म्हणजे ते फासावरती लटकलेले त्या लहान मुलांनी बघितलेले होते आणि त्याला प्रश्न असा होता की माझी आई इतकी फाईट करत होती आयुष्यामध्ये आणि मग माझ्या वडिलांनी गिवअप का केलं. पण जेव्हा त्याची आई त्याला या पुस्तकातले एक एक चॅप्टर रोज थोडे थोडे वाचून दाखवायची, जेव्हा शेवटचा चॅप्टर काकींचा पूर्ण

0: पूर्णपणे संपला त्यावेळेला त्या मुलाने त्याच्या आईला सांगितलं की मला या दादाला फोन लावून दे. आणि त्यावेळेला तो मुलगा पहिल्यांदा माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या त्यांनी. तो रडला, तो एवढंही म्हणाला की ह्या पुढे मी माझ्या आयुष्यामध्ये पण माझ्या आईचं नाव खूप मोठ्या उंचीला नेईन हे मी आज विश्वासाने ठरवलंय. हा जो विश्वास होता तो माझ्यासाठी महत्वाचा होता.
1: नक्कीच नक्कीच. आणि असंच अजून एक अनुभव तुझ्याकडे आहे.
0: म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा हे पुस्तक पोचलं तेव्हा दादर वाचनालयामध्ये ते पुस्तक एका मुलाने घेतलं होतं. तो 10वीला होता आणि तो माझ्या मेडिकल स्टोर मध्ये आला आणि आला आणि त्यांनी मला सांगितलं दादा तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. तर म्हटलं बोल ना. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला माहितीये का माझ्याकडे काय आहे. म्हटलं काय आहे. त्यांनी पुस्तक काढून दाखवलं आणि मला इतका आनंद वाटला कारण जिकडे मी राहतो त्याच विभागात तोच मुलगा राहतो आणि तो ते पुस्तक घेऊन मला दाखवतोय की मी वाचनालयामधनं हे पुस्तक घेतलंय. आता मी ते पुस्तक वाचायला घेतलंय आणि अर्धं त्याचं पुस्तक वाचून झालं होतं आणि ज्या पद्धतीने तो मला सांगत होता की आज मी 10वीमध्ये आहे तरी मला ते पुस्तक किती रिलेट झालंय. कितीतरी तुमच्या आयुष्यातले असे प्रसंग आहेत की जे माझ्याही बाबतीत मला रिलेट करावे विषय वाटतात. त्यामुळे दादा हे तुमचं पुस्तक माझ्यासाठी ना औषध आहे. त्यामुळे आज मी तुमच्या मेडिकल स्टोअर मध्ये औषध घ्यायला नाही आलोय तर ऑलरेडी मी तुमचं पुस्तक वाचून मी ते औषध घेतलेलं आहे. हे त्यांनी जे वाक्य वापरलं ते माझ्यासाठी खूप महत्वाचं.
1: नक्कीच. आणि तुझ्याशी आता आपण गप्पा मारत आहोत आणि सतत हे नाव कानावर पडतंय की काकींमुळे हे झालं, काकींमुळे ते झालं. काकी तुझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत. जशी तुझी आई आहे, आईला तू म्हणतोस की ती देवकी आहे आणि काकी म्हणजे यशोदा आहे. तू ज्या क्षणी घरातनं बाहेर पडलास आणि काकींच्या घरी गेलास किंवा योगेशच्या घरी गेलास तेव्हा काकींनी तुला काहीच म्हटलं नाही, डायरेक्ट घरात ये तितक्याच प्रेमाने म्हणाले आणि हा आता माझा मोठा मुलगा. तर तिथपासून तुमचा तो एकत्र राहणं, उठणं, बसणं, एकमेकांबरोबर शेअरिंग करणं, एक वेगळा प्रवास सुरू झाला. तर काकींची तुझ्या आयुष्यातली साथ खूप मोलाची होती हे वाचताना तर जाणवतच, पण काकी कशा तुझ्या खंबीर पाठीमागे उभ्या राहिल्या ते आम्हाला जरा सांग ना.
0: म्हणजे मजा कशी असते की आई गेल्यानंतर सावत्राईचा म्हणतात ना मी छळ नाही म्हणू शकत बेसिकली. आमच्यामधले जे काही वादावादी होती किंवा काय पण एका पॉइंटला घर सोडणं ह्या डिसिजन पर्यंत यावं लागलं होतं. त्यामुळे तो मानसिक त्रास झाला होता. तो मानसिक त्रास सहन करता करता माझा मित्र कीर्ती कॉलेजमध्ये असताना माझा मित्र योगेश म्हात्रे ज्याच्याशी माझी ओळख झाली आणि त्याच्या घरी जेव्हा मी जायला लागलो तेव्हा त्याची आई म्हणजे मला पहिली भेट अजून आठवते की मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी खिम्याचे पॅटिस केले होते की आज योगेशचा मित्र येणार आहे. कारण त्याचा पहिला मित्र घरी येणार होता.
1: अच्छा.
0: कोणीच मित्र घरी आले नव्हते. तो पहिल्यांदा कोणाला तरी मित्राला घरी घेऊन येणार होता. सो तो एक आनंद वेगळा होता. पण मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मी त्यांना वासावरनच सांगितलं की काकी हे तर नॉनव्हेज आहे आणि मी खात नाही. तर त्या म्हणाल्या ठीक आहे मी तुला व्हेज पॅटीस आणून देते. त्या आतमध्ये गेल्या 1-2 मिनिटांनी परत एक प्लेटमध्ये पॅटीस आणला आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात खिमा नाहीये, ह्याच्यात वाटाणे आहेत. नाही नाही हे नॉनव्हेज आहे. मला कळतं लगेच. मग तेव्हा त्यांना कळलं की नाही ह्याला आपण फसवून चालू शकत नाही. त्यांनी प्रयत्न केला पण मी नॉन व्हेजिटेरियन माझ्या घरात सगळेच खात होते हे त्यांना माहिती होतं. सो प्रयत्न करूया असं त्यांना वाटलं होतं. पण त्यांनी पहिल्यांदा माझ्यासाठी आई नंतर आईच्या पश्चात माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं असेल तर काकींनी त्यावेळेला ताबडतोब त्यांच्याकडे कोबीच्या वड्या होत्या त्या तळून त्यांनी मला दिल्या प्रेमाने आणि तिकडे मला ती प्रेमाची ऊब मिळाली की माझ्यासाठी आज कोणीतरी प्रेमाने ती वडी तयार करून दिली. त्यानंतर आमचे रिलेशन खूप स्ट्रॉंग होत गेले. काकींनी त्यांचं स्वयंपाकघर माझ्या ताब्यात दिलं जेव्हा मी त्यांच्याकडे राहायला गेलो. कारण माझं आणि वडिलांचा जेव्हा वाद झाला मी ठरवलं की आता यापुढे मी तुमच्या घरात येणार नाही आणि त्यावेळेला वडिलांनी माझ्यासमोर स्वतः बालदी भरून आंघोळ करून घेतली होती की माझ्यासाठी मुलगा मेला. या परिस्थितीमधनं जेव्हा मी त्यांच्या घरात गेलो कोणताही विचार नाही की मी आता पुढे काय करणार तेव्हा त्यांनी फक्त माझ्या नजरेवर न ओळखलं होतं की हा मुलगा सगळं त्याचं घर सोडून आलाय. तेव्हा त्यांनी तो विश्वास दिला की यापुढे हे घर म्हणजे तुझं. म्हणजे योगेश खरं मोठा मुलगा मला माहिती नाही पण त्याच्यापेक्षा मला नक्कीच जास्त प्रेम दिलं. म्हणजे एवढं मी नक्कीच सांगेन कारण जरा काही त्यांना बरं नसलं की मुलाला किंवा नवऱ्याला नाही पण त्या मला हक्काने सांगायच्या. इतकं बॉन्डिंग आमच्यामध्ये झालं होतं. आणि योगेश किंवा त्याचा भाऊ कुंदन किंवा काका म्हणजे ते हे सगळेजण तिघही मला नेहमी म्हणायचे, चिडवायचे आम्ही नाही कोणी पण तुम्ही दोघं जे काय आई आणि लेक आहात ते तुमचं बॉन्डिंग सॉलिड आहे. आणि तसंच झालं की आमच्या व्यवसायाच्या सुरुवातीपासनं ती आमच्या व्यवसायाच्या अगदी शून्य आलेल्या प्रवासात पण जे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला की नाही माझी मुलं पुन्हा उभारतील हा व्यवसाय तो विश्वास

0: त्यांनी खूप ठेवला. त्यांनी सगळं त्यांचं सर्वस्व आम्हाला दिलं होतं, अर्पण केलं होतं, कारण कोणतंही स्त्रीधन पटकन कोणी देत नाही. तर त्यांनी मुलाला नाही तर माझ्या ताब्यात दिलं आणि शेवटी ते गेलं. त्याचं दुःख आम्हाला होतं, पण काकी नेहमी म्हणायच्या, ते दुःख नाही कारण तुम्ही पुन्हा ते मला मिळवून देणार ह्याची मला खात्री आहे. हे त्यांचा विश्वास आमच्यावर होता. आणि तसंच झालं की जेव्हा आमचे चांगले दिवस आले त्यावेळेला मात्र त्यांची तब्येत डाऊन होत गेली, कारण 2011 त्यांना मेडिकली त्यांचा वॉल थोडासा वीक आहे कळलं होतं. तर एक दोन वर्षापूर्वी त्यांना खूपच त्रास व्हायला लागला, अनेक मल्टिपल इश्यूज होत गेले, पण त्या मेडिकल कंडिशन मध्ये आमच्या व्यवसायांच्या मध्ये ते योगेशला सांगायच्या, व्यवसायाकडे लक्ष तू दे, माझ्याकडे लक्ष तुषार दे.
1: एवढा विश्वास
0: त्यांचाही होता. आणि योगेशचा आईवर इतकं अफाट प्रेम की मुलगा वाटेल ते करतो ना आईसाठी, तसं त्याचं प्रेम होतं. पण त्यातही त्यांनी मला सांगितलं की तुषार, आत्ता व्यवसायाकडे मी लक्ष देईन, पण आईला तुझी गरज आहे, त्यामुळे आईची पूर्ण जबाबदारी तूच माझ्यापेक्षा चांगली घेशील ह्याच्या मला खात्री आहे.
1: त्यालाही
0: तेवढी खात्री होती. त्यामुळे काकींना एका वर्षामध्ये आम्हाला 15 ते 16 वेळा ऍडमिट करायला लागलं. त्या त्या वेळेला मी त्यांच्या बरोबर जे दिवस काढलेत, जे प्रसंग काढलेत, ते इतके सुवर्ण क्षण होते, कारण कधीही मला वाटत नाही की आम्ही एकमेकांचा हात सोडलाय. रात्री पण त्या एक हातात हात धरून आम्ही जे झोपायचो ना, ती मायेची ऊब जी होती की माझ्या बरोबर माझा मुलगा आहे. मग हॉस्पिटल असो किंवा किती मोठा ट्रीटमेंट असो, त्या सगळ्याला हसत मुखाने सामोरं जायच्या आणि डॉक्टरांना एकच सांगायच्या, तुम्हाला वाटेल ते करायच्या त्या ट्रीटमेंट करा, कारण माझी मुलं माझ्या बरोबर कायम आहेत. हा विश्वास त्यांना होता. आणि दुर्दैवाची किंवा काय मला माहिती नाही, पण काकी जेव्हा गेल्या त्यावेळेला लगेच हे जेव्हा पुस्तक मी म्हटलं की त्यांच्यावर करायचं, आणि हा शून्य बघितलेला माणूस आलं.
1: तू दरवेळेला हे शून्य काही तुझी पाठ सोडत नव्हतं कुठेही, म्हणजे अगदी व्यवसायात सुद्धा तुझं फ्लेवर्स आलं, तुझ्या हातची चव हाने खाने चाखली, आता मेडिकल स्टोर सुद्धा आलेला आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात शून्याने तुझी कुठेच पाठ सोडली नाही किंवा
0: मला असं वाटतं की शून्यानी पाठ सोडली नाही हे मला माहिती नाही, पण मी शून्याला मात्र कवटाळून घेतलं एवढं मात्र नक्की. कारण जेव्हा जेव्हा शून्य आपल्या आयुष्यात येतो ना, तेव्हा आपण त्याला घाबरतो, म्हणून आपल्याला पुन्हा शून्य मधनं उभं राहणं कठीण असतं. पण जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, त्यामुळे मी त्याला घट्ट मिठी मारलेली आहे आता. आणि आता तोही मला खूप घाबरतो, आणि मग तो शून्य असं म्हणतो की ह्याच्या बरोबर आता मला छानपैकीच आयुष्य काढायचंय, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो. त्यामुळे तो शून्यावरती जरी आला तरी पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे. म्हणून माझ्यासाठी तो शून्य खूप महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं मी त्या शून्याला घाबरत नाही, तर मी त्या शून्यावर प्रेम करतो, कारण तो शून्य पुन्हा मला उभं करतो आणि तो शून्य मला ती ताकद मिळवून देतो.
1: नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही असं ठरवलं, आनंद लिमये, जयश्री देसाई, तुम्ही तिघांनी, की या पुस्तकाला शीर्षक काय द्यायचं, तेव्हा एका क्षणाची तुम्हाला काही विचार करावा लागला नाही, हे अगदी सर्वानुमते ठरलं. काय झालं त्या प्रसंगात?
0: म्हणजे आनंद लिमये काकांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला, कारण कोणताही प्रकाशक पुस्तक एखाद्यावरती करणार तर त्याची काय कॉस्ट असते किंवा काय गोष्टी असतात ह्या प्रत्येकाला माहिती आहेत. पण त्यांनी माझ्या स्टोरीवरती विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवला. लेखिकेला त्यांनी जेव्हा अपॉइंट केलं, म्हणजे जयश्री देसाई जेव्हा आल्या, ती लेखिका मला लाभणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. त्यामुळे त्या दोघांची टीम मला खूप प्रेमळ तर होतीच, पण तेवढीच ताकदवान होती. आणि त्या गोष्टींमध्ये जेव्हा मी माझा प्रवास म्हटलं तसं की सांगत उलगडत जात होतो, तेव्हा असं ठरलं होतं की माझ्यावर पुस्तक होणार आहे. आत्मचरित्र हे रूपांतर वगैरे काही माहिती नव्हतं, पण जसं जसं स्टोरी पुढे होत गेली तसं जयश्रीताईंनी लिमये काकांना सांगितलं की हे आत्मचरित्र फॉर्ममध्येच आपल्याला करावं लागेल. म्हणजे इतकं स्पोर्टिंगली आणि हेल्दी कॉन्व्हर्सेशन होतं. तसंच पुस्तकाच्या नावाच्या बद्दल झालं की जेव्हा जयश्री देसाईंनी हे पुस्तकाचं नाव सुचवलं, तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तुषार, हे नाव तुला कसं वाटतंय? त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्या अनेक गोष्टींमध्ये शून्य हा शब्द येतोच. त्या म्हणाले, तोच शब्द घेऊन मी हे म्हटलं की शून्य बघितलेला माणूस, तू बघितलायस आणि हा पुढेही बघत राहणार आहे, कारण त्यांनी त्याला स्वीकारलंय. हा त्यांचा मुद्दा खूप छान होता. लिमये काकांचं तर म्हणणं अगदी सिम्पल होतं की हो, किती शून्य येऊ देत, आम्हाला माहिती आहे की तुषार पुढे कसा जाणार. त्यामुळे शून्य बघितलेला माणूस हे

0: ॲप्रोप्रिएट त्यांना वाटलं, त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ते पुस्तकाचं शीर्षक ठरलं जे सगळ्यांना आवडलं.
1: अगदी खरं आहे. आणि आम्ही तुला दरवेळेला बघत असतो ते म्हणजे एक सेलिब्रिटी शेफ म्हणून. तुझ्याकडनं बऱ्याच रेसिपीज आम्ही जाणून घेतलेल्या आहेत, त्या कशा करायच्या, नेमकी फोडणी कधी द्यावी. पण आता तर तू स्वतः एक परीक्षक म्हणून अनेक ठिकाणी जातोस, तर तेव्हा काय काय मजेदार किस्से घडतात बरं, त्याबद्दल आम्हाला सांगणं.
0: म्हणजे काय होतं माहितीये का, की अनेक ठिकाणी म्हणजे मला लकीली एक चांगला पार्ट झाला की जेव्हा मी या कुकिंग क्षेत्रामध्ये आलो, मी म्हंटल तसं की मी आईचा पदर कधी सोडलाच नाही, त्यामुळे माझा IHM इन्स्टिट्यूटच माझी आई होती आणि तिचं स्वयंपाकघर होतं. आईच्या नंतर मी सगळा स्वयंपाक शिकलो होतो आईकडनं, म्हणून आईच्या पश्चात मी माझ्या आजीच्या मदतीने सगळा स्वयंपाक घरी करत होतो. सणवार आले की त्या त्याप्रमाणे ते पदार्थ मला माहिती होते. त्यानंतरचा एक काळ असा होता की वडिलांनी दुसरं लग्न केलं, पण त्याही वडिलांच्या दुसऱ्या बायकोनी घर चालवण्यासाठी डबे वगैरे केले, तेव्हा अनेक पदार्थ मी तिचेही बघत होतो की तिच्या त्या हाताला चव होती. त्यामुळे माझं स्वयंपाकघर हे कधी सुटलंच नव्हतं. काकींकडे जेव्हा आलो तेव्हाही तसंच झालं की त्यांनी मला माझी आवड ओळखून त्यांनी मला त्यांचं स्वयंपाकघर हातात दिलं. पण तेवढंच नाही तर त्यांनी जेव्हा मी TV चा पहिला शो केला आणि त्यावेळेला सहकुटुंब सहपरिवार म्हणून आम्ही सारे खवय्येला आलो, त्यावेळेला मात्र काकींबरोबर मला पहिला एपिसोड करायला मिळाला. आणि आज 14 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे, अनेक वेगवेगळ्या रेसिपीज इनोव्हेट केल्या, वेगवेगळ्या चॅनल्सवर आलो, वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण केलं आणि पहिला जो परीक्षक म्हणून मला मान लाभला तो मिनल मोहाडीकरांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं गोवन फेस्टिवलमध्ये. आणि तिकडे प्रमुख पाहुण्या आशालता वाबगावकर होत्या आणि मी तर खूपच नवखा होतो त्यावेळेला. आणि मला आनंद होता की अरे बाप रे, मी स्टेजवर आशालता वाबगावकरांना बघतोय आणि मी त्यांच्या बरोबर जाऊन त्या खुर्चीवर बसणार, हा आनंद खूप वेगळा असतो. आणि तिकडे गेलो त्या आशाताईंनी सांगितलं की अरे बाळा, मी ना तुला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये TV वर पाहिलंय, तुझं बोलणं खूप छान आहे, तुझ्या पद्धतीने पदार्थ बनवतोस, मला खूप आवडलं. मी ना दरवर्षी इथे येते, तर यावर्षी तू एक काम कर, हे सगळे पदार्थ तू चाक आणि मला येऊन सांग की तुला कोणते आवडलेत, मग त्याच्यातले मी शॉर्टलिस्ट करून तू कोणते केलेस ना फायनल ते योग्य आहेत की नाही ते मी तुला सांगेन. मला अजून आनंद वाटला. पण अशी गोष्ट झाली की मला गोवन फेस्टिवल वगैरे नाव मोठं होतं, पण तिकडे पदार्थ काय येणार आहेत माहिती नव्हते. त्यामुळे तिकडे गेलो जजिंगला आणि नंतर बघितलं सगळे नॉनव्हेज पदार्थ होते आणि मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मला प्रश्न पडला. पण मी आईमुळे, आई रोज नॉनव्हेज घरी करायची आणि राजहंसाजींमुळे त्यांच्याकडे वाढलो म्हणून मी कधी नॉनव्हेज खाल्लंच नाही. पण आईनी बनवलेले पदार्थ मी उत्तम पद्धतीने बनवायचो. मला रात्री अपरात्री कोणी उठवलं आणि सांगितलं नॉनव्हेज बनव, तर मी इझिली बनवू शकतो, इतकी ती सवय लागली होती. हे पदार्थ गेले, जजिंग केले आणि त्यांना जेव्हा सांगितले हे असे शॉर्टलिस्ट आहेत, त्या गेल्या, त्यांनी बघितलं आणि त्यांनी स्टेजवरती येऊन सांगितलं काय तुझं परीक्षण अचूक आहे रे, किती छान. मला अभिमान वाटला की ज्या मुलांनी ह्या क्षेत्रामध्ये काहीही प्रशिक्षण न घेता त्याच्या आवडीनी आणि ह्या गोष्टींनी आज तो TV वर फक्त येत नाही, तर त्यांनी पदार्थ चाखून पण छान सांगितले की यांना बक्षिसं मिळाली पाहिजेत. सो तो आनंद जो मला मिळाला ना पहिल्याच वेळेला की येस, ह्या क्षेत्रात मी काहीतरी करू शकतो. त्यानंतर उत्तरामोनेंचा महाराष्ट्र दौरा असेल, श्रावण महोत्सव असेल, अशा अनेक वेगवेगळ्या पाककला स्पर्धांना मी गेलो आणि मला असं वाटतं की मी एवढ्या पाककलांमध्ये गेलोय ना की एका ठिकाणी तर 550 पदार्थ होते, त्या सगळ्यांना आम्हाला बक्षीस मिळेल न मिळेलचा प्रश्न नव्हता. तुषार देशमुखांनी आमचे पदार्थ चाखलेच पाहिजेत
1: असा एक अट्टहास त्यांचा. पण हे तुमची कसोटी लागते का एक शेफ म्हणून किंवा एक प्रशिक्षक म्हणून?
0: प्रश्नच नाहीये. तुम्ही विचार करा, तुम्ही ताटामध्ये जे काही वाढलेलं असतं ते प्रॉपरली आपण जेवतो, पण एवढे 500 पदार्थ एक एक घास जरी खाल्ला तरी त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे, काही तेलकट, काही तुपकट, काही तिखट, काही गोड, अशा सगळ्याचं समतोल. की एवढं सगळं जजिंग करताना एक धमाल मात्र अशी असते की काही महिला स्पोर्टिंगली घेतात की ठीक आहे, आम्हाला बक्षीस नाही मिळालं नाही मिळालं, पण आम्हाला तुम्ही जे आहे ते छान समजवलं. आणि काही ठिकाणी आम्हाला का नाही बक्षीस मिळालं म्हणून ज्या भांडतात ना, मग त्यावेळेला आम्हाला त्यांची उत्तरं द्यावी लागतात आणि मग ती उत्तरं ऐकून जेव्हा ते स्पोर्टिंगली घेतात तेव्हा ती पाककला स्पर्धा हेल्दी होते. म्हणूनच पाककले स्पर्धेप्रमाणे माझं आयुष्य रिलेट करतो की तिकडे आंबट, गोड, तिखट ह्या चवीचं मी चाखतो जेवण, तसंच माझं आयुष्य हे आंबट, गोड, तिखट

0: अशा प्रवासांमधून उलगडलेला आहे.
1: निश्चितच तुषार, तुझ्या या जीवन प्रवासाबद्दल आम्ही आज जाणून घेत असताना अनेक व्यक्ती तुझ्या आयुष्यात आल्या, अनेक प्रसंगांना तुला तोंड द्यावं लागलं. तुझी संघर्षाची जिद्दीची कहाणी ऐकताना तू प्रत्येक गोष्टीकडे कशा दृष्टिकोनातून बघत गेलास आणि प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेतलीस, सकारात्मक घेतलीस, आणि तसंच तू टिप कागदाप्रमाणे सगळं ते टिपत गेलास आणि त्यातून तुला एक नवं काहीतरी उभं करण्याची एक उमेद मिळाली प्रत्येक क्षणाला, जी तुझ्या आईने तुझ्यामध्ये रुजवली होती, आणि तू आईचा विश्वास सार्थ ठरवला की तू काही ना काहीतरी आयुष्यात नक्की करून दाखवशील आणि ते तू करून दाखवलंस. आणि आज हे पुस्तक वाचताना खरंच मन भरून येतं. आज तू इथे आलास आणि तुझ्या या कहाणीबद्दल आम्हाला सांगितलंस, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि प्रत्येक वेळेला मला खूप छान वाटतं की आकाशवाणी ही आम्हाला संधी देतेच, कारण अनेकदा मला असं वाटतं श्रोत्यांनी आजपर्यंत माझ्या रेसिपीज ऐकलेल्या आहेत, अनेक वेगवेगळे स्टोरीज ऐकल्यात, पण आज पुस्तकाच्या माध्यमातून एक नवीन शेफ तुषार त्यांना उलगडेल, त्याबद्दल तुम्ही पण मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार.
2: श्रोते हो, शून्यातून उभारी तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत स्मृतिवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. विसरशील खास मला असं न होता, शब्द शब्द जपून ठेव आणि ते प्रत्यक्षात करून पहा, अशा प्रकारच्या काही युक्त्या आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. अलकनंदा ते नमस्कार.
2: नमस्कार.
1: मागच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला हातासाठीचे काही व्यायाम जे मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवतील असे सांगितलेत, तर आज आम्हाला तुम्ही काय सांगणार आहात?
2: आपण मागच्या भागात हातांचे काही काही सोपे सोपे व्यवसाय काय करता येतील त्याच्याबद्दल बोललो. तर आता मुळात काय माहिती आहे का, की मेंदूला आपल्या संवेदना जी आहे ती आपल्या पंचेंद्रियांकडून जात असते, बरोबर? म्हणजे कान, नाक, जीभ, त्वचा आणि
1: डोळे.
2: हां, तर ह्या सगळ्यातनं जे ज्ञान आपल्याला मिळत असतं त्या सगळ्या
1: गोष्टी
2: मेंदूपर्यंत पोचत असतात. मला आता इथे शेरलॉक होम्सचं आठवण झाली.
1: बरं.
2: हां, तर शेरलॉक होम्स हे जे आपलं डिटेक्टिव्ह पात्र आहेत ते आपल्या सहकाऱ्यांना नेहमी म्हणायचे, डोंट जस्ट हिअर, लिसन इट. हां, डोंट जस्ट सी बट ऑब्झर्व इट.

0: Don't just smell, but inspect. Don't just touch, but feel the touch.
1: बर.
0: And don't just eat, but relish the taste. म्हणजे काय तर आता बघा, ह्याच्यातनंच तुम्हाला साधं उदाहरण देते की आपण कानाने ऐकतो, पण कानाने ऐकतो किती प्रकारचे आवाज ऐकत असतो त्याच्यावरती लक्ष. हा आवाज बासरीचा आवाज आहे, हा बाहेरच्या गाडीचा हॉर्नचा कर्कश आवाज आहे, किंवा हा लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आहे, कि हा आशाताईंचा स्वर आहे. हे वेगळे वेगळे जे प्रकार आहेत ते त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्या की काय आहे नक्की. हा जो मेंदूला आपण मेसेज पोचवतोय तो खूप महत्वाचा आहे की मी काय ऐकलं. त्याच पद्धतीने डोंट जस्ट सी, ऑब्झर्व. काही जी वस्तू आहे, वस्तूसुद्धा किती अनेक प्रकारच्या, की साधं आंब्याचं उदाहरण आता जर तुम्ही दिलं तर आधी कैरी, मग तयार आंबा, त्याचे बदललेले रंग, हे जे तुम्हाला अनेक गोष्टी प्रत्येक दिसतात, किंवा स्मेल, वासाचे किती प्रकार आहेत आपल्याकडे, की वेगवेगळ्या प्रकारचे, उदबत्तीचा वास असेल, खाण्याचे पदार्थाचा वास वेगळा, दुर्गंधी वेगळी, वेगळे वेगळे असे जे अनेक प्रकार जे आहेत, ह्या सगळ्यासाठी तुमची पंचेंद्रिय तुम्ही सतत सजग ठेवा.
1: हा म्हणजे कुठचीही गोष्ट करताना जाणीवपूर्वक
0: करा. अगदी बरोबर. म्हणजे नुसतं तोंडात टाकलंय, काय टाकलंय, तर आपण त्याची चव घेतो की नाही हे अमुक आहे, हे खूप छान आहे, चकली कुरकुरीत आहे, चिवट आहे, की नुसती कडक आहे, ह्यातला फरक आहे. कुरकुरीत, चुरचुरीत, कडक, हा जो फरक आहे, तर ते आपण नेहमी सजग ठेवायचं. तर एखादी गोष्ट जेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकतो, वाचतो, तर ती आपल्या स्मरणक्रियेची पहिली पायरी असते.
1: बर.
0: आता बघा, आपण लहानपणी म्हटलेली पर्वचा सगळ्यांनी, ती आपल्या बऱ्यापैकी स्मरणात आहे.
1: हो, ती स्तोत्र सहज
0: अगदी सगळी आठवतात. तिथे एकाग्रता होती, सातत्य होतं, त्यामुळे आपली स्मरणक्रिया ती पक्की होत गेली. आता प्राचीन काळी तर आपल्याकडे माहिती आहे की मौखिक परंपराच होती. जोपर्यंत लेखनाचा शोध लागला नव्हता तोपर्यंत मौखिक परंपरा होती. आपल्या ऋषीमुनींनी आत्मसात केलेलं ज्ञान त्यांनी शिष्यांपर्यंत श्रुती परंपरेतूनच पुढे गेलेलं आहे ना.
1: बरोबर.
0: पण दुर्दैवानी आज आता व्हॉट्सअप उघडल्यावर मिनटागणिक असंख्य संदेश, फोटो, रील्सचा धबधबा कोसळतो आणि त्यात बरेचदा त्यातली माहिती काही फारशी उपयुक्त असते असंही नाही. वाचन सुद्धा कसं असतं, त्यातले 50 मेसेजेस असतात, पण ते सुद्धा वरवरचंच वाचन असतं सगळं. 10 मिनिटांनंतर त्यातलं बरंचसं आपण विसरूनही जात. तर त्यावर उपाय म्हणून मग आपण आपल्या या सत्रामध्ये सहज सोपे, खरं तर काहीसे विस्मरणात गेलेले अनेक प्रकारचे जाणीवपूर्वक पठण करतो.
1: अच्छा.
0: म्हणजे अगदी चक्क शाळेत म्हटले गेलेले 2 पासून 30 पर्यंतचे पाढे सुद्धा
1: अगदी
0: आणि म्हणजे तुम्ही कधी त्या तिथे सत्रात येऊन बघितलं तर असे मोठी ज्येष्ठ मंडळी तेव्हा तिथे पाढे म्हणत असतात. आणि कारण अजूनही मला खात्री आहे की कुणाला जो आता 27 आणि 29 पाढा म्हणायला सांगितलं तर कठीण आहे की नाही. तर तिथे या प्रकारची म्हणजे जे असतं ना ते रिवाईव्ह करतो. आपली मेमरी आपण तिथे रिवाईव्ह करायचा प्रयत्न करत असतो. पर्याय म्हणून नुकसान तर काहीच नाही आहे ना.
1: बरोबर.
0: हरकत नाही. तसंच पावकी नेमकी, मनाचे श्लोक, हे असे छोटं छोटं काहीतरी पाठ करायचं. ते करताना आपला मेंदू ताजातवाना होत राहतो दरवेळेला. तर त्यामुळे हे असे सगळे प्रयत्न चालू असतात जे आपले श्रोते सुद्धा हे करू शकतात. घर बसल्या या सगळ्या गोष्टी करू शकतात. कारण जेव्हा आपण म्हणत असतो आपला आवाज आपलेच कान ऐकतात आणि त्या कानामार्फत आपल्या मेंदू पर्यंत ते सगळं पोहोचत असतं.
1: किती छान आहे. म्हणजे पूर्वीच्या ह्या पद्धती ज्या होत्या
0: त्या खूपच छान आहेत आणि आपण त्याचा परत नव्याने उजळणी करायचा तो प्रयत्न करतो.
1: म्हणजे आजोबांनी सुद्धा आपल्या नातवाबरोबर विद्यार्थी व्हायला हरकत
0: नाही, काहीच हरकत नाही. आणि माझ्या सत्रात येणारे बरेचसे हे विद्यार्थी अत्यंत हौशी आहे, अगदी मनापासून सगळं हे प्रयत्न करत असतात. तसंच रोज माझं सजेशन आहे सगळ्यांना की 10 मिनिटं दिवसा माझी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा. म्हणजे काय तर काहीतरी शिका, किंवा कोडी सोडवा, शब्दकोडी, सुडोकू वगैरे प्रकार तर असतातच, पण त्याच्याशिवाय कधीतरी छोटीशी रांगोळी काढा, एखादं चित्र काढा, ओरिगामीचे सोपे सोपे प्रकार करा, पुष्परचना करा, क्विलिंग करा, अनेक गोष्टी करता येतील ज्याच्यामध्ये मोटर स्किल्स आपल्या हाताची वापरली जातात, बोटांची.
1: म्हणजे अगदी ते आपल्याकडे पूर्वी मणी मोती वापरून
0: अगदी मण्यांची, आजकाल परत आपण बघतोय सगळीकडे मोती आर्ट मध्ये, मग ती मण्यांची तोरण वगैरे जे जे काय असतं तेही करू शकता. काहीतरी रोज दिसा माझी करत राहायचं.
1: बर.
0: तसं

0: तुम्हाला एक लिहिण्याच्यावरनं सांगायचं एक आणखीन वेगळं, की जसं मी म्हटलं की डाव्या हाताने लिहायचा प्रयत्न करा, तर फक्त डावा हाताने लिहिणं आहेच, त्याच्याबरोबर तुम्हाला आणखीन एक काय करता येईल, मिरर इमेज.
1: हां,
0: म्हणजे आरशात जी तुम्हाला दिसत आहे की आता आपण जसा ओ असा काढतोय तो आरशात कसा दिसेल, हां, तर ती इमेज काढायचा प्रयत्न करा. वेगळ्या वेगळ्या प्रकाराने आपल्याच डोक्याला आपण सतत काहीतरी वेगळी चालना द्यायची आहे. किंवा एकाच वेळेला दोन्ही हातामध्ये पेन धरायचं, हां, आणि एका बिंदूपासून, म्हणजे पूर्वी आपण फ्री हँड जे करत होतो ना, त्या पद्धतीने तुम्हाला काही चित्र काढता येतात का, काही जे करता येईल ते करून बघा.
1: मुक्त हस्त चित्र
0: फ्री हँड कसंही करा, अगदी सिमेट्री नाही येणार कदाचित, काही हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही हे दोन हातांनी कामं करताय तेव्हा तुमचा मेंदू अत्यंत सजग राहून अटेंटिव्ह असतो,
1: आणि
0: तेच आपल्याला हवं आहे, कळलं का? त्यामुळे हे मिरर इमेजचे प्रकार म्हणा. उलट्या बाजूने, म्हणजे हा सुद्धा एक प्रयोग मी आमच्या इथे केलेला आहे, की पेपर उलटा ठेवायचा आणि उलट्या बाजूने वाचायचं.
1: अच्छा,
0: तोही एक प्रकार. हे सगळे तुम्हाला कितीही तुमची कल्पना जेवढी ताणता येईल तेवढी, पण हेतू फक्त एकच असेल की या दृष्टीने आपल्या मेंदूला आपल्याला सतत सजग ठेवायचं. तर हे त्या लिहिण्याबद्दल जे सांगितलं, तसंच कुणाला समजा यातलं नाही, काहीतरी चार ओळी सुचली ती लिहा, दोन ओळी काहीतरी लिहा,
1: सृजनात्मक आहे हे.
0: सृजनात्मक म्हणजे अख्खं जे आहे की तुम्ही पुष्परचना करा, चित्र काढा, काहीतरी. आजकाल तुम्हाला युट्यूबवरती मंडाला आणि वाली आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, अगदी आरामात घरबसल्या शिकायला मिळतात, तेही करून बघा. एक वही करा त्याच्यासाठी, चारोळी लिहिणार असाल तर त्याची करा, काय अनुभव बघितला तो लिहून काढा. फिरायला जात असाल तर ते आज या रस्त्याने जाईन, उद्या त्या रस्त्याने जाईन, वेगवेगळ्या वाटाने. ते मी रस्त्यातनं जाताना बिल्डिंगच्या पाट्या, दुकानांच्या पाट्या त्या वाचायच्या, मग घरी येऊन आठवायचं की कुठल्या कुठल्या पाट्या होत्या, ते मेंदूला आठवून बघायचं की पहिलं दुकान कुठलं होतं, दुसरं दुकान कुठलं होतं, हे आठवत अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अनेक गोष्टी. झाडं दिसली तर हे झाड कुठलं आहे त्याची माहिती काढायचा प्रयत्न करा.
1: वा,
0: अशा अनेक गोष्टींचा निरीक्षण तुम्हाला करता येईल, की जे मगाशी मी म्हटलं की डोंट जस्ट लुक, ऑब्झर्व. तर हे जे सगळे प्रकार आहेत, थोडक्यात काही ना काही प्रकाराने मेंदूला स्टिम्युलेट आपण करायचं आहे, व्यग्र ठेवायचं आहे,
1: मेंदूला उत्तेजित करायचं, आणि मग त्या माध्यमातून आपोआपच तो सुद्धा अधिक कार्यरत होईल.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: आणि हे लोकांसाठी काही उपक्रम शोधता शोधता मला वाटतं अलकनंदाताई स्वतः सुद्धा खूप विचार करतात, आणि त्यातून ते नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांना.
0: अगदी अगदी, म्हणजे ती आता मला ही सवयच झाली, सकाळी उठल्यापासून मला काहीतरी दिसत असतं आणि मग काहीतरी सुचतं, मग मी ते लगेच कागदावर थोडंसं उतरवते की आपल्याला हे घ्यायचंय, आता आपण ह्याच्यावर व्यवसाय तयार केला, तर असं माझ्याही डोक्याला त्यामुळे सतत खाद्य मिळत असतं.
1: खूप छान. श्रोते हो, अलकनंदा पाध्ये पुढच्या भागातही आपल्या सोबत असतील, आणि आणखी काही नवीन ऍक्टिव्हिटीज आपल्या मेंदूला चालना देणाऱ्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज इथेच थांबूया. नमस्कार.
2: श्रोते हो, स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा चौथा आणि अखेरचा भाग आपण पुढच्या सोमवारी 10 ऑगस्टला ऐकणार आहोत. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात 1 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं हे गीत नाधोम महानोर यांचं होतं चित्रपट मुक्ता आणि संगीतकार आनंद मोडक. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

खुळ्या घर बांधायचं असतं आपलं आपण, ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तो दिपवू शकेल जगाला.

खामोश। अरे जागो दे तो जातली आत्मा शक्ति, तीज खरी जादू बाकी सारा मनाचा खेल। चल उठ, अरे उठ, दीप उंटाक सारे जगाला आज आणि होऊन दाखव खरा धाके।

0: अरे ए वेड्या, ए पुन्हा तेच, अरे कुठे तुझ्यातली आत्मशक्ती गेली? आय दाखव, अरे दाखव तुझ्यातली शक्ती। जोपर्यंत दीपवत नाही जगाला तू होऊन धडाकेबाज, तोपर्यंत
1: आणि तोपर्यंत काय? झिम्मा खेळू,
0: झिम्मा।

0: पाए गाड़ने वाले कभी घर नहीं बांधा करते लक्षा सेठ। ठीक आहे देवंटा तो तुला घर फुकटच जे नाही तुझ्या हिमतीच जा। थाम थाम गंगाराम।
1: अरे पण लक्षा
0: थाम परू थाम आई मीन गंगू गंगाराम म्हणतो तेच आहे ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय चूक तोच टिपवू शकेल जगाला आज होऊन।

0: धडाकेबाज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलं होतं. गीतरचना प्रवीण दवणे, संगीतकार अनिल मोहिले. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा

सम्राट त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: 1:30 होत आहे. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू। कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार। आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 3रा आठवडा आजपासून सुरू झाला। मात्र जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। भारतानं राष्ट्रकुल स्पर्धेत 39 पदकं जिंकून 4थं स्थान पटकावलं तसंच दिव्यांग खेळाडूंनीही 7 पदकं जिंकली। ही कामगिरी देशासाठी अभिमानास्पद असल्याचं राधाकृष्णन यावेळी म्हणाले। त्यानंतर अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली। मात्र यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली। गदारोळातच काही सदस्यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले। या दरम्यान गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। याच मुद्द्यावरून आज लोकसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला। मात्र विरोधकांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला त्यावर विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली।
1: सदन चर्चा संवाद के लिए अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए अपने मत रखने के लिए अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है। इसलिए मेरा आपसे आग्रह है सदन को चलाने में सहयोग प्रदान करें। नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है।
0: सर्व सदस्यांनी आपापल्या जागेवर परत जावं असं आवाहनही त्यांनी केलं। मात्र तरीही घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली। संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली। नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कठोर पोलीस कारवाई आणि राम मंदिर देणगीच्या कथित अपहाराच्या मुद्द्यावर सरकारला संसदेत घेरण्याचा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान त्या कटक भुवनेश्वर ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक सांस्कृतिक आणि

अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. आज कटक इथे जगद्गुरु कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या त्या दक्षिण ओडिशाचा दौरा करतील. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. बिहारमध्ये बाकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत. गुजरातमध्ये मंजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भिखाबाई राबरी पिछाडीवर आहेत. मध्य प्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असून 20 नवे मंत्री आज संध्याकाळी लोकभवन इथं शपथ घेणार आहेत. पीएम नागेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, के एस बसवंतप्पा, बी झेड जमीर अहमद खान यांच्यासह इतर 15 जणांचा यात समावेश असल्याचं अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रकात म्हटलं आहे. डी के शिवकुमार यांनी 3 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा 13 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण शरणसिंह यांची दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्लीचे माजी आमदार नरेश बाल्यान यांना मकोका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायमूर्ती न्यायाधीश मनोज जैन यांनी बाल्यान यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्व रस्त्यांच्या बाजूला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. परराष्ट्र मंत्रालयानं राजनैतिक माध्यमांचा वापर करून 25 जुलै रोजी काळ्या समुद्रात ड्रोन हल्ल्यात सापडलेल्या मालवाहू जहाजावरच्या बेपत्ता भारतीय खलाशाचा शोध घेण्यासाठी पावलं उचलावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. बेपत्ता खलाशाच्या भावानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं हे निर्देश दिले. इराणमधले भारताचे राजदूत म्हणून विश्वेश नेगी यांची नियुक्ती झाली आहे. नेगी सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. रशियाच्या विविध भागांमध्ये लष्करी, ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवर युक्रेननं केलेल्या हल्ल्यात किमान 8 जण ठार झाले. रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने हल्ल्यादरम्यान 635 ड्रोन नष्ट केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. या पदक विजेत्या खेळाडूंसोबत भारतीय पथकातल्या प्रत्येक सदस्याचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू देशाचं नाव उंचावतील असा विश्वासही मुर्मू यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनीही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय भारोत्तोलकांनी केलेल्या दमदार कामगिरीचं कौतुक केलं आहे. भारोत्तोलन प्रकारात भारताने 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलं आहे. ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली.
या स्पर्धेत 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा

0: आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. उत्तराखंडमध्ये बहुतांश भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. राज्यातल्या नद्यांची पाणी पातळी वाढली असून लहान मोठ्या मिळून 81 रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. डोंगराळ भागात दाट धुकं पसरलं असून 5 दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशातल्या 7 जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत फ्लॅश फ्लडचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर फारसा नसला तरी अनेक ठिकाणी धुकं पसरलं आहे. राज्यातले अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. येत्या रविवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहील असा हवामान शास्त्र विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात हिवरे बाजारच्या आदर्श ग्रामविकास प्रारूपाची राजधानीमध्ये घेतली दखल. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये महत्वपूर्ण सामंजस्य करार आणि जिल्ह्यातील उत्तर भागात जोरदार पाऊस, अन्यत्र दमदार पावसाची प्रतीक्षा. यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि हिवरे बाजार ग्रामस्थांच्या एकजुटीच्या बळावर उभ्या राहिलेल्या आदर्श ग्रामविकास मॉडेलची दखल आता देशाच्या राजधानीतही घेण्यात आली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक कुतुब मिनार इथं सादर करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक लेझर शोमध्ये भारतातील समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या चेंज मेकर्स तसंच प्रेरणादायी व्यक्ती, संस्था आणि गावांच्या कार्याची माहिती पर्यटकांना दाखवली जाते. या प्रतिष्ठित चित्रफितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नुकतेच महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या संयुक्त उपक्रमांतर्गत शेतीमध्ये कृषी रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जाईल. याशिवाय पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जलव्यवस्थापनाच्या आधुनिक मॉडेल्सवर संस्था एकत्र काम करतील. निवडक गावांमध्ये विविध तांत्रिक उपक्रम राबवून त्यांना आदर्श गाव म्हणून विकसित केलं जाईल. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, संगमनेरचं अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरगावचं संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या BBF यंत्रानं महेश मुसमाडे यांच्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. कृषी दिन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा होणं हे महत्वाचं पाऊल आहे. या माध्यमातून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे असं कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरण 95% भरलं असून प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं आहे. याच भागातील निळवंडे धरणही 95% अधिक भरलं आहे. अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करणारं मुळा धरणही 60% अधिक भरलं आहे. भंडारदरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पावसामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी जायकवाडी धरणात जात असल्यानं या धरणातील पाणी साठा वाढत आहे. जिल्ह्यातील उर्वरित भागात मात्र अजूनही दमदार पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या आहेत, मात्र अजूनही पावसाची आवश्यकता आहे. गेल्या महिन्यात आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्यांनी जिल्ह्यातील रस्ते फुलून गेले होते. हिंदू मुस्लिम एकात्म

0: तेचं प्रतीक असलेले संत श्रेष्ठ शेख महम्मद महाराज यांच्या दिंडीचंही प्रस्थान झालं. नेवासे इथल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस मंदिरापासून ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या दिंडीला सुरुवात झाली. या पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी सहभागी झाले होते. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर इथं संत निळोबाराय महाराज पालखीचं राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. संत निळोबाराय महाराजांच्या अभंगांचा वारसा जतन करणाऱ्या अभंग गाथा ग्रंथाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. संत निळोबाराय महाराजांच्या पालखीसोबत राज्यातील विविध भागातून 71 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील ताहाराबाद इथले संतकवी महिपती महाराज यांच्या दिंडीचंही प्रस्थान झालं. जिल्ह्यातील या दिंडी पालख्यांसह श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि नेवासे इथल्या पैस मंदिरापासून निघालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर महाराज या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट नगरकरांना अनुभवायला मिळाली. श्रीरामपूरमध्ये किरकोळ कारणावरून 35 हॉटेल व्यावसायिकाची गुंडांनी हत्या केली. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर एकत्र येत 4 श्रीरामपूर बंद पाळण्यात आला. प्रशासनानं धडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर 4 बंद मागे घेण्यात आला. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं आणि मुंबई केंद्रावरून ते सहक्षेपित केलं गेलं. आता सुगम संगीत भावधारा.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विठ्ठल शिंदे. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. आता पुनःप्रसारित करीत आहो ऐसे अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसे अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत मेघना साने यांच्या ऍडजस्टमेंट या कथासंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला कथात्मक वेध.
2: एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ज्यांनी आपलं नाव अधोरेखित केलं आहे अशा मेघना साने आता हायकू, नाटक, बालविश्व, सदरलेखन, कथालेखन अशा साहित्याच्या वेगवेगळ्या आयामांना हाताळत साहित्य क्षेत्रात घोडदौड करत आहेत. ऍडजस्टमेंट हा मेघना साने यांचा कथासंग्रह याचीच साक्ष देतो. जग बदलत असतं, जगाबरोबर आपणही. कथांचे विषय बदलत असतात असं मनोगतातून लिहिणाऱ्या मेघना साने यांच्या कथांचे विषय खरोखरी वेगळे आहेत आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातील आहेत. 2021 ते 2024 पर्यंत प्रतिभा, प्रपंच, माहेर, श्री सर्वोत्तम, आरती, वसंत, अनघा अशा विविध मासिकांमधून तसेच दिवाळी अंकांमधून या सर्व कथा पूर्व प्रकाशित आहेत. कोश, बारसे, पर्यवेक्षक, प्रत्येक वळणावर, नाती, किंमत अशा शीर्षकाच्या 30 कथा यात समाविष्ट आहेत. कथासंग्रहाची शीर्षक कथा म्हणजे ऍडजस्टमेंट. नव्यानं लग्न झालेलं जोडपं, खऱ्या अर्थानं फारसं जवळ न आलेलं, सातत्याने दडपणाखाली असणारा तो आणि त्याचं कारण न कळू शकणारी ती. एकदा चुकून तो आणि त्याची पूर्वीची प्रेयसी यांच्यातील संवाद ती ऐकते. कोणताही अक्रस्ताळेपणा करत नाही, त्याची मानसिकता समजून घेते आणि त्यांच्यात जवळकीचं नवीन नातं उमलतं. अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या मुलीला एकटेपणा ग्रासून टाकतो अशा वेळेस ऑफिसचा एक भारतीय सहकारी चांगला मित्र होतो. ती त्याच्याकडं थोडीफार आकर्षितही होऊ लागते. अशा वेळेस तिला त्याच्या स्वभाव आणि चारित्र्याविषयीची अधिकची माहिती मिळते. ती सावध होते आणि तिला भारतातील आपला लग्न ठरलेला नवरा म्हणजे फियान्सी प्रकर्षानं आठवतो. अमेरिकेतील हा ऑफिसमधील सहकारी केलेल्या मदतीचे सरळ सरळ पैसे मागतो. तेव्हा ती म्हणते की मला तू एकटेपणात साथ दिलीस, त्याची किंमत होऊ शकत नाही. हे ऐकून त्याला आपली बहीण आठवते आणि

0: हिच्याकडे पाहण्याची त्याची मानसिकता बदलते, असं या एकटी कथेचं कथाबीज. या संग्रहात मुख्यत्वे कौटुंबिक कथा आहेत, परंतु कॉपी करणं, लाज घेणं यासारखे काही सामाजिक विषयही हाताळले आहेत. विविध क्षेत्रांमध्ये नोकरी करणारी तरुण पिढी जी कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडीत आहे, अशा आजच्या काळाच्या समाज माध्यमांवरीलही कथा यात समाविष्ट आहेत. क्वचित रहस्य आणि हलके फुलके विनोदसुद्धा या कथांमधून डोकावतात. काही कथांमधून आजच्या काळच्या सांस्कृतिक जगाची ओळख करून दिलेली दिसते. सकारात्मकता हा मूळ पिंड लेखनाचा महत्त्वाचा गाभा असावा, अशा स्वरूपाच्या या कथा आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. एकंदरीत मेघना साने यांच्या कथांमध्ये मुख्यत्वे स्त्री पात्रांमध्ये एक समंजसपणा जाणवतो. त्या समंजसपणाच्या भूमिकेमुळे कुठेतरी ॲडजस्टमेंट घडून येते हेही जाणवतं. आणि म्हणूनच या कथासंग्रहाचं शीर्षक यथायोग्य असल्याचं जाणवतं. माननीय नमिता कीर यांची अतिशय अभ्यासपूर्ण दीर्घ प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. या कथासंग्रहातील काही कथांचं बीज इतकं सशक्त आहे की त्यातून दीर्घकथा उभ्या राहू शकतात, हा त्यांनी दाखवलेला विश्वास मेघना साने निश्चितपणे सार्थ करू शकतील. ॲडजस्टमेंटमधील हलक्या फुलक्या आणि वाचनानंद देणाऱ्या कथांचं वाचक निश्चितपणे स्वागत करतील.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकला मेघना साने यांच्या ॲडजस्टमेंट या कथासंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला कथात्मक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आणि आता ऐकूया.
3: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण शेतीसाठी जैव ऊर्जा साधनं याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. मंडळी, जैव ऊर्जा म्हणजे सेंद्रिय पदार्थापासून मिळवलेली ऊर्जा. ही एक नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. झाडं, पिकांचे अवशेष, जनावरांचं शेण, घरचा कचरा, उद्योगातील सेंद्रिय कचरा यांसारख्या जैविक पदार्थांचा वापर करून तयार केलेली ऊर्जा म्हणजेच जैव ऊर्जा. शेतीत याचा उपयोग केला तर इंधन, वीज निर्मिती आणि खत निर्मितीशिवाय शेतीची टिकाऊता वाढवता येते. कोकणच्या भौगोलिक आणि हवामान परिस्थितीमुळे इथे जैविक ऊर्जेचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. इथली शेती, फळबागा आणि वनसंपत्तीचा वापर करून बायोफ्युएल म्हणजेच जैविक इंधन तयार केलं जाऊ शकतं, ज्यामुळे कोकणच्या आर्थिक, पर्यावरणीय आणि ऊर्जा गरजा पूर्ण व्हायला मदत होईल. जैविक इंधन वापरल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं आणि जैवविविधतेला हानी पोहोचत नाही. बायोएनर्जी प्रकल्पांमध्ये ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. कोकणामध्ये बायोएनर्जीचा जर विकास झाला तर शाश्वत ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक समृद्धी साध्य करता येईल. कोकणात जैविक ऊर्जेचा वापर झाला तर नैसर्गिक स्रोतांचं संवर्धन होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. हा पर्यावरणपूरक आणि टिकाऊ ऊर्जा उत्पादनाचा मार्ग आहे. बायोफ्युएल वापरल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं, ज्यामुळे हरितगृह प्रभाव आणि जागतिक तापमानवाढ नियंत्रित व्हायला मदत होते. जैविक कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन होऊन पर्यावरण प्रदूषण कमी होतं. कोकणात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या वनस्पती आणि कृषी अवशेषांचा, जसं की काजूची टरफलं, पानं, गवत, टाकाऊ कृषी अवशेष, झाडांची पानं, शेतातील पालापाचोळा, उपयोगी नसलेलं लाकूड, झाडांची मुळं यांचा उपयोग करून बायोफ्युएल बनवलं तर इंधन स्वस्त आणि स्वच्छ, शाश्वत होईल. जैव अवशेष म्हणजेच वनस्पती, प्राणी आणि सेंद्रिय स्रोतांपासून उपलब्ध होणारा नैसर्गिक कचरा. विशिष्ट प्रकारच्या जैव अवशेषांसाठी सुयोग्य जैव ऊर्जा साधनांची निवड करणं आवश्यक आहे. उपलब्ध तंत्रज्ञानानुसार प्रचलित शेतीसाठी उपयुक्त जैव ऊर्जा साधनं, जसं बायोगॅस प्लांटमध्ये गोबर, कचरा यांचं विघटन

करून मिथेन वायू तयार होतो. याचा उपयोग स्वयंपाकासाठी इंधन, दिवे लावणं, जनरेटर चालवून वीज निर्मिती करणं यासाठी होतो. उरलेला घनकचरा उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून शेतात वापरता येतो. बायोमास ब्रिकेट्स किंवा पेलेट्स यांचा इंधन म्हणून चूल किंवा बॉयलरमध्ये वापर केला जातो. त्याचबरोबर कृषी अवशेषांपासून बायोचार निर्मिती. बायोचार म्हणजे वनस्पती अवशेष किंवा कृषी कचरा. यापासून विशिष्ट पद्धतीने तयार केलेला एक उच्च कार्बनयुक्त झिरो इमिशन उत्पादन. हा एक प्रकारे कोळशासारखा पदार्थ आहे जो माती सुधारक म्हणून वापरला जातो. त्याचबरोबर कंपोस्ट म्हणजेच सेंद्रिय खत तयार करणं. जट्रोफा, कापूस, सूर्यफूल, ऊस, नेपियर गवत यांसारख्या पिकांपासून बायोडिझेल किंवा इथेनॉल तयार करता येतो. याचा उपयोग ट्रॅक्टर, पंप, वाहनं यांसाठी इंधन म्हणून होतो. गॅसिफायर हे एक असं संयंत्र आहे ज्यामध्ये मर्यादित हवेच्या सान्निध्यात लाकडांना जाळून त्यामधून प्रोड्युसर गॅसची निर्मिती केली जाते. तेव्हा मंडळी, कचरा म्हणजेच संसाधन हे तत्व लक्षात घेऊन जैव अवशेषांचा सर्वांगीण वापर केला तर पर्यावरण आणि अर्थव्यवस्था दोन्हीलाही फायदा होईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आज आपण शेतीसाठी जैव ऊर्जा साधनं याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

हळू हळू हळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स अँटिसिपेट करावे लागतात. एक उदाहरण देतो मी, जसं एक पक्षी असतो त्याचं नाव आहे डार्टर किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात. जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माशा थ्रू टाकतो अगदी भाल्यासारखी आणि पाण्यातून वरती घेऊन येतो. आणि तो एक्झॅक्टली कुठे येणार आहे ते कोणालाच नाही माहिती, पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट तरंग

0: कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो. आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा? मग काय करतो तो, जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो. ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे. आणि पुढच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंग सोबत मला याच्यासाठी रेडी राहायचं आहे आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल.
1: श्रोतेहो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. श्रोतेहो नमस्कार. प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आतापर्यंत आपण जंगलातील

0: आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आत्तापर्यंत आपण जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळीची वाईल्डलाईफ फोटोग्राफी याबद्दल आपण जाणून घेतलं. आज आपण हिरेन यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पाणवठ्याजवळ प्राण्यांची जी नेहमी रिलचेल असते, प्राण्यांची ती पाणी पिण्याची जी लगबग आहे, पाण्याचा तो जो काही संथपणा आहे, हे दृश्य कॅमेरामध्ये कैद करताना तुम्हाला किंवा तुमच्या कानांना काय जाणवतं?
1: आपण असंच नाही म्हणत की जल ही जीवन आहे. प्रत्येक प्राण्यासाठी पाणी हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याजवळ यावंच लागतं. आता जस्ट हिवाळा गेला, इथून आपण हिवाळ्यात बघितलं तर हजारो लाखो पक्षी युरोपमधून आपल्या भारतात येतात, आपल्या इथल्या पाणवठ्यांवर. युरोपमध्ये काय होतं, थंडीमध्ये ते पाणवठे जे आहेत बर्फाची चादर त्यांच्यावर येऊन जाते आणि पाणी जे आहे यूजफुल राहत नाही त्यांच्यासाठी. आणि त्याच पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून इथे भारतात येतात. आणि आपल्याला जसे इथे फ्लेमिंगोज दिसतात, अजून बाकी पक्षी दिसतात, अशा पद्धतीचे पक्षी भारतात येतात. सगळ्यात बेस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पक्षी किंवा प्राणी बघायचा असेल तर पाणवठ्यांवर जा. तिथे पाणवठ्यांच्या किनाऱ्यावर जाऊन आपण ज्यावेळेस उभे राहतो तिथे तुम्हाला त्या चिखलामध्ये प्राण्यांच्या पंजांचे ठसे आपल्याला तिथे दिसतात. त्याच्यावरून आपल्याला कळतं, अरे इथे तर स्पॉटेड डियर येऊन गेला, अरे इथे तर टायगर येऊन गेलाय, टायगरमध्ये पण अरे हा तर मेलचा पंजा दिसतोय. की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागतात तुम्ही त्यावेळेस हे सांगू शकतात. म्हणजे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूची स्थिती जी असते फक्त पिण्यासाठी नसतं पण एक स्टोरी सांगत असते. प्रत्येक पाणवठा हा एक स्टोरी सांगत असतो. कुठलाही तुम्हाला प्राणी किंवा पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला पाण्याच्या जवळ जाणं गरजेचंच आहे.
0: छायाचित्रण करण्यासाठी पाणवठ्याजवळचा जो तुमचा काही अनुभव आहे तो आम्हाला थोडा सांगा.
1: पाण्याच्या जवळ छायाचित्रण करणं म्हणजे सगळ्यात असं म्हणू शकतो सोपंही आहे आणि अवघडही आहे. कारण की प्राणी किंवा पक्षी हे खूप अवेअर असतात आणि त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं विश्व बघण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन फोटोग्राफी करावी लागते. जसं एखादा बदक आहे, बदकांचा थवा आहे, तो पाण्यावर आहे. मी जर फक्त चालत गेलो पाण्याजवळ, तुम्ही गेला असाल बऱ्याच वेळेस, तर ते पक्षी उडून जातील. पण तुम्हाला फोटोग्राफी जर त्यांची करायची असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून विश्व बघायचं असेल, म्हणजे त्यांच्या आय लेवलला जावं लागेल. तुम्हाला जमिनीवर झोपावं लागेल चिखलामध्ये, मग तुम्हाला तो तुमचा कॅमेरा घेऊन क्रॉल करत हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स अँटिसिपेट करावे लागतात. एक उदाहरण देतो मी. जसं एक पक्षी असतो, त्याचं नाव आहे डार्टर किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात. जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माशा थ्रू टाकतो अगदी भाल्यासारखी आणि पाण्यातून वरती घेऊन येतो. आणि तो एक्झॅक्टली कुठे येणार आहे ते कोणालाच नाही माहिती, पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट तरंग कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो. आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा? मग काय करतो तो, जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो. ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे. आणि पुढच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंग सोबत मला याच्यासाठी रेडी राहायचं आहे आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल.
0: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नीला भागवत यांचं गायन. राग आहे गौड सारंग. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडा तालात. कजरा रे प्यारी तेरे नैना सलोने. द्रुत ख्याल 3 तालात. ओ यार नजर औंदा. तबला साथ मिलिंद जोशी, संवादिनी जयंत फडके. नीला भागवत यांचं गायन. राग गौड सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीला भागवत यांचं गायन आपण ऐकलं. राग गौड सारंग त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांनी केली. संवादिनी साथ होती जयंत फडके यांची.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ केला. लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली.
1: सदन चर्चा संवाद के लिए अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए अपने मत रखने के लिए अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है. इसलिए मेरा आपसे आग्रह है सदन को चलाने में सहयोग प्रदान करें. नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है.
0: विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. तसंच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेतही गदारोळ झाल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली. संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली. काँग्रेस जनता पार्टीनं आंदोलन मागे घेण्यासाठी हे FIR मागे घेण्याचं वचन केंद्र सरकारनं दिलेलं असलं तरी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या त्या राज्यांनी घ्यायचा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा आवाजही वापर केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पॅलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. नीट परीक्षेनंतर MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि यावर्षीसाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय

या अभ्यासक्रम समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांकरता समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत होईल. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत, तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचं मिंटो रोड इथलं मुख्यालय, ओखला इथली स्थानिक कार्यालयं तसंच इतर आस्थापनांमध्ये 24 तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी 7.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. निविदा भरण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपाचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत. गुजरातमध्ये मंजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भिकाभाई राबरी पिछाडीवर आहेत. मध्य प्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपाचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिलांपैकी महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली आहे. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारने तातडीनं ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. भारताच्या UPI अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणालीमार्फत यंदा जुलै महिन्यात 29,88,000 कोटी रुपयांचे सुमारे 23 अब्जांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाले आहेत. UPIच्या मासिक व्यवहारातली ही सर्वात मोठी संख्या आहे. देशातल्या डिजिटल व्यवहार परिसंस्थेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. पुणे परिसरातील खडकवासला वरसगाव आणि पानशेत ही धरणं 100% भरली असून धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवना धरणाजवळ

जवळपास पूर्ण भरलं असून मुळशी आणि टेमघर धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा

0: संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. यानंतरची प्रसारण सभा संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

0: धर्मात्मा या चित्रपटातलं हे गीत गायलं मुकेश आणि कांचन यांनी. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
0: गीतसंध्या कार्यक्रमात आता अंजान यांची गीतरचना, संगीतकार पुन्हा एकदा कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट डॉन.

डॉन या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. रचना होती अंजान यांची आणि हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवतोय सरगम या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

0: आणि महाविद्यालयीन मुलांशी संवाद कसा साधावा आणि त्यांना चांगलं करिअर घडवण्यासाठी अभ्यासाबरोबरच इतर छंद कसे जोपासावेत याविषयी जाणून घेऊया चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले उपेंद्र बापट सर यांच्याकडून.
1: मला कंटाळा कधीच येत नाही खरं तर. काहीतरी काही ना काहीतरी कुठेतरी सुरू असतं, कारण आपल्या भोवती बरंच काही घडत असतं. साधा संध्याकाळचा सूर्यास्त जरी तुम्ही समुद्रावर जाऊन नुसता बघितला तरी सुद्धा त्याच्यामध्ये बरंच काही आनंद देण्यासारखं असतं. निसर्गात इतक्या चांगल्या गोष्टी आहेत. मुख्यतः आपण ज्या भागात राहतो कोकणामध्ये, त्यात आत्ता या दिवसात पावसात तुम्ही नुसतं बाहेर जरी गेलात इतक्या प्रकारची फुलं बघायला मिळतात, वनस्पती बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात. प्रत्येक गोष्टीकडे त्यातलं सौंदर्य जे आहे ते तुम्ही थोडंफार थोडासा वेळ देऊन अवलोकन करण्याचा प्रयत्न केलात तर मग कंटाळा आला किंवा तोचतोचपणा माझ्या जीवनामध्ये आहे असं कुठलं खरं म्हणजे शिल्लक राहत नाही.
0: तेव्हा नक्की ऐका 5 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून आणि 101.5 MHz या FM वाहिनीवरून.
2: श्रोते हो, गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. शिवहरी यांनी संगीत दिलेलं चांदनी या चित्रपटातलं गीत ऐकवतोय.

0: हे होतं सरगम या चित्रपटातलं गीत.
1: श्रोते हो, संगणक युगातल्या शालेय

आनंद बक्षी यांची ही गीतरचना आहे। गातायत लता मंगेशकर आणि बाबला।

लता मंगेशकर आणि बाबला मेहता यांनी हे गीत गायलं होतं चांदनी या चित्रपटासाठी. आनंद बक्षी यांचं हे गीत होतं, संगीतबद्ध केलं होतं शिवहरी यांनी. श्रोते हो, शिवहरी यांनी संगीतबद्ध केलेली आणखी एक गीतरचना आता ऐकूया. ही गीतरचना आहे सिलसिला या चित्रपटातली.

हे होतं सिलसिला या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. गायलं होतं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी. संगीत होतं शिवहरी यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 5:30 वाजता युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार ती

मंडळी, आज आपण एका अशा प्रवासाला निघालोय जिथे नकाशावरची ठिकाणं ही फक्त ठिकाणं नाहीयेत, तर ती आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नेमकं काय म्हणतीये. सांगणार, त्याआधी आजच्या कार्यक्रमाचं नाव काय आहे ते जाणून घेऊ. ते म्हणजे जर शहर बोलू लागलं तर. काय आहे ना, शहरातले रस्ते, एखादा बस स्टॉप, जुनं कॅफे, चौकातलं झाड, रेल्वे स्टेशन, समुद्रकिनारा, बाग, ही सगळी ठिकाणं जणू आपल्या आयुष्यातील शांत श्रोते असतात. आपण बोललो नाही तरी ती ऐकतात, आपण विसरतो पण ती विसरत नाहीत. प्रत्येक शहराचं एक हृदय असतं, ते धडधडत राहतं हजारो माणसांच्या पावलांनी. सकाळी कामासाठी धावणारे लोक, शाळेच्या गणवेशातली मुलं, हातात पुस्तक घेऊन कॉलेजला जाणारे विद्यार्थी, चहाच्या टपरीवर गप्पा मारणारे मित्र, घाईघाईत धावणारी कर्मचारी मंडळी, संध्याकाळी फेरफटका मारणारी वृद्ध मंडळी, प्रत्येक जण या शहराच्या कथेतला एक छोटासा भाग असतो. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही विचार केलाय का की आपण रोज ज्या रस्त्यावरून जातो तो रस्ता जर बोलू शकला असता तर किती गोष्टी त्याने सांगितल्या असत्या. कोणीतरी पहिल्यांदा सायकल चालवायला शिकलंय, कोणीतरी पहिल्यांदा नोकरीला गेलं असेल, कोणीतरी पहिल्यांदा प्रेम व्यक्त केलं असेल, तर कोणीतरी शेवटचा निरोप दिला असेल. त्या रस्त्यानं आनंदही पाहिलाय आणि दुःखही. आपल्याकडे अनेक रस्ते आहेत ज्यांचा इतिहास 100 ते 200 वर्षांपेक्षाही जुना आहे. जुन्या बाजारपेठा, वाडे, सार्वजनिक चौक, घाट, किल्ले आणि गल्लीबोळ यांनी काळाच्या अनेक घटना पाहिल्यात. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी याच रस्त्यांवरनं मोर्चे काढलेत. अनेक सामाजिक चळवळी इथूनच सुरू झाल्यात. त्यामुळे शहरातील प्रत्येक सार्वजनिक जागा ही इतिहासाचीही साक्षीदार आहे. बरं, आता ना ह्या प्रत्येक ठिकाणाबद्दल थोडं जाणून घेऊ. सगळ्यात पहिलं बस स्टॉप किती साधं नाव आहे, पण किती असाधारण गोष्टी त्याच्या आसपास घडताना दिसतात. कुणीतरी पहिल्यांदा कॉलेजला जाण्याची भीती मनात घेऊन उभं असतं, कुणी मुलाखतीसाठी जात असतं, तर कुणी घरी परतण्याची घाई करत असतं, तर कुणीतरी एखाद्या व्यक्तीची वाट पाहत असतं. बस येते, लोक चढतात, उतरतात आणि कथा पुढे सरकते. कितीतरी मैत्रीची सुरुवात बसस्टॉपवर झालेली असते, अगदी साध्या प्रश्नातना. बस आली का, किंवा ह्या नंबरची बस गेली का हो, आणि या प्रश्नातून आयुष्यभराचं नातं तयार झालेलं असतं. काही कथा तिथे संपल्याही असतील, पण त्या जागेला सगळं आठवत असतं. आता हे झालं बसचं, पण शहरातले कॅफे, या कॅफेचंही काही वेगळं नाही आहे. कॅफे म्हणजे केवळ चहा किंवा कॉफी पिण्याचं ठिकाण नाही, अनेक कल्पना इथे जन्म घेतात. विद्यार्थी अभ्यास करतात, लेखक वहीत पहिलं वाक्य लिहितात, कलाकार नवीन स्वप्न रंगवतात, तर उद्योजक व्यवसायाच्या योजना आखतात. मित्र अनेक वर्षांनी इथे येऊन भेटतात, वाढदिवस साजरे करतात, कधी शांतपणे एखादा निरोपही दिला जातो. इथे इथल्या एक कप कॉफीच्या सुगंधात कितीतरी भावना विरघळलेल्या असतात, आणि त्या भावना फक्त त्या टेबलला माहीत असतात. आपल्याकडे बरेच जुने कॅफे आहेत ज्यात साहित्यिक, पत्रकार, कलाकार, समाजसुधारक यांच्या चर्चा रंगत असायच्या. विचारांची देवाणघेवाण ही समाजाच्या विकासासाठी किती महत्वाची असते याची साक्ष ही ठिकाणं आजही देतात. काही जागा ना आपल्या आयुष्यात इतक्या सहज येतात की त्याचं महत्व आपल्याला खूप उशिरा समजतं. म्हणजे एखादं पुस्तकाचं जुनं दुकान, तिथे कदाचित तुम्ही पहिलं पुस्तक विकत घेतलं असेल, एखाद्या जुन्या पुस्तकाच्या पानातून सापडलेली चिठ्ठी अजूनही आठवत असेल. पुस्तकांच्या सुगंधात कितीतरी स्वप्न लपलेली असतात. किंवा एखादी सार्वजनिक बाग घ्या, लहानपणी झोपाळ्यावर खेळणारी मुलं, सकाळी योग

करणारे ज्येष्ठ नागरिक, धावणारे युवक आणि संध्याकाळी निवांत बसलेली कुटुंब. प्रत्येक दिवस नवा असतो पण जागा तीच. आपल्या शहरांमध्ये सार्वजनिक बागा आणि खुल्या जागा या नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सामाजिक संवादासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. शहरी नियोजनात अशा जागांना विशेष स्थान दिलं जातं. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे रेल्वे स्टेशन. हो, रेल्वे स्टेशन आपल्या सगळ्यांसाठीच खूप जवळचं आहे आणि खूप महत्त्वाचंही. रेल्वे स्टेशन हे जणू भावनांचं मोठं व्यासपीठ आहे. तिथे प्रत्येक मिनिटाला कोणीतरी भेटत असतं, कोणीतरी दूर जात असतं. स्वागताच्या मिठ्या, निरोपाचे अश्रू, उत्सुकतेनं भरलेले चेहरे, नव्या शहराचं स्वप्न घेऊन आलेले प्रवासी. स्टेशन प्रत्येक क्षणी नव्या कथांनी भरलेलं असतं.

मित्रांनो, शहरात काही जागा अशाही असतात ज्या कोणाच्याच मालकीच्या नसतात, पण त्या प्रत्येकाच्या असतात. एखादा चौक, एखादं जुनं वडाचं झाड, एखादा पाणपोईचा कोपरा किंवा एखादी भिंत. रोज वेगवेगळे चेहरे तिथे दिसतात, पण जागा तीच राहते. काही जण वर्तमानपत्र वाचत बसतात, तर काही मोबाईलवर बोलत असतात, तर काही फक्त शांतपणे आजूबाजूचं जग पाहतात. अशा जागा शहराच्या सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग असतात. आपल्याकडे चौक, सार्वजनिक मैदानं आणि बाजारपेठा ही केवळ व्यापाराची केंद्रं नसून सांस्कृतिक देवाणघेवाणीचीही ठिकाणं राहिली आहेत. सण उत्सव, मिरवणुका, लोककला, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांचा सहभाग यामुळे या जागा जिवंत राहतात. आज सोशल मीडियावर हजारो फोटो अपलोड होतात. या कॅफेत आलो होतो, या रस्त्यावर फिरले होते, या ठिकाणी सूर्यास्त पाहिला होता, अशा अनेक आठवणी आपण जपतो. पण त्या फोटोच्या मागे असलेला क्षण कॅमेऱ्यापेक्षा त्या जागेला जास्त आठवत असतो. फोटोमध्ये हसू दिसतं, पण त्या हसण्यामागची गोष्ट त्या जागेनं अनुभवलेली असते. समुद्रासमोर बसलं की अनेकदा माणूस स्वतःशी बोलायला लागतो. लाटा काही उत्तर देत नाहीत, पण मन मात्र हलकं होतं. मुंबईचा मरीन ड्राईव्ह असो, चौपाटी असो किंवा कोकणातील शांत समुद्रकिनारे, प्रत्येक किनाऱ्यानं लाखो संवाद ऐकलेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चहाच्या टपऱ्यांनाही यात कमी लेखता येणार नाही हा, कारण एक चहाचा छोटा कप आणि त्याभोवती रंगलेल्या जगभराच्या गप्पा. क्रिकेट, पाऊस, राजकारण, चित्रपट, नोकरी, अभ्यास, घर, भविष्य, प्रत्येक विषय तिथे येतो. अनेक मैत्री तर या टपरीवरच घट्ट झाल्यात. की काही वेळा एखादं ठिकाण हे आपण मुद्दाम निवडतो, कारण तिथे शांतता मिळते. काही ठिकाणी गेल्यावर मन हलकं होतं, तर काही ठिकाणी गेल्यावर जुन्या आठवणी जाग्या होतात. यालाच प्लेस मेमरी किंवा सेन्स ऑफ प्लेस असं म्हणतात. म्हणजेच काही जागा आपल्या भावनांशी कायमच्या जोडल्या जातात. मंडळी, आज शहरं वेगानं बदलत आहेत. जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती उभ्या राहत आहेत. काही कॅफे बंद होत आहेत, तर काही बस मार्ग बदलत आहेत. काही जुन्या वाड्यांच्या जागी आधुनिक संकुलं उभी राहत आहेत. विकास आवश्यक आहे, पण त्याचबरोबर शहराच्या सांस्कृतिक आठवणी जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण शहर म्हणजे केवळ इमारतींचा समूह नाही, शहर म्हणजे माणसं, त्यांचे अनुभव, त्यांचा संघर्ष, त्यांची स्वप्न आणि त्यांचं स्मितहास्य. मंडळी, इतिहास हा फक्त संग्रहालयात नसतो, तो आपल्या रोजच्या रस्त्यांवर चालत असतो. म्हणूनच वारसा वास्तू, जुन्या बाजारपेठा, सार्वजनिक उद्यानं आणि ऐतिहासिक परिसर यांचं संवर्धन करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आजच्या वेगवान जीवनात आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इतक्या घाईनं जातो की आजूबाजूच्या जागांकडे पाहायलाही वेळ मिळत नाही. पण एकदा जरा थांबून पहा, तुमचा शाळेचा रस्ता अजूनही तिथेच आहे, पहिल्यांदा सायकल चालवलेला चौक अजूनही तसाच आहे, पहिल्या पगारानंतर कुटुंबासोबत जिथे गेला होता ते उपहारगृहही अजूनही तसंच आहे, पहिल्या मुलाखतीपूर्वी जिथे उभं राहून स्वतःला धीर दिला होता

तो बस स्टॉपही अजूनही दररोज शेकडो लोकांची वाट पाहतो. काळ बदलतो, माणसं बदलतात, मोबाईल बदलतात, वाहनही बदलतात, पण काही जागा ह्या आपल्या आठवणी जपून ठेवतात. शहराचं खरं सौंदर्य त्यांच्या उंची इमारतीत नसतंच, ते त्यांच्या कथांमध्ये असतं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या शहरात फिराल, तेव्हा फक्त रस्ता पाहू नका, त्याची गोष्ट ऐकण्याचा प्रयत्न करा. एखाद्या कॅफेत शांतपणे बसा, बसस्टॉपवर 2 मिनटं आजूबाजूचं निरीक्षण करा, जुन्या झाडाखाली उभं राहा, सार्वजनिक उद्यानात मुलांचं हसणं ऐका. कदाचित त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, हे शहर आपल्याला ओळखतं. आपण कुठे हसलो, कुठे रडलो, कुठे हरवलो आणि पुन्हा स्वतःला कुठे सापडलो, हे सगळं या शहराला माहिती आहे. आणि म्हणूनच प्रत्येक शहर फक्त राहण्याची जागा नसते, ते आपल्या आयुष्यात शांत, विश्वासू आणि कायमचं स्मरण पुस्तक असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावत आहेत आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. तोपर्यंत नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता माहेरीवरून संध्याकाळचे 6 वाजता आता हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

अजित परब आणि बेला शेंडे यांना आपण ऐकलत. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटासाठी. या गीताला संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. श्रोते हो, गीतबहार कार्यक्रमात आता ऐकूया पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलेली ही मंगेश कांगणे यांची गीतरचना.

रोहित राऊत आणि शिक्षा जैन यांनी हे गीत गायलं होतं दुनियादारी या चित्रपटासाठी. मंगेश कांगणे यांची ही गीतरचना होती. संगीतबद्ध केली होती पंकज पडघन यांनी. श्रोते हो, गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 आमच्या संतवाणी या कार्यक्रमाचा 12वा भाग प्रसारित होईल. यामध्ये उद्या संत नामदेव महाराज यांच्याविषयीच्या कार्यक्रमाचा पहिला भाग आपण ऐकू शकाल. लेखन केले अनुराधा दीक्षित यांनी, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी उद्या सकाळी 8:40. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: गृहाणि पूर्णतः नष्टीभूतानि तेभ्यः 20,000+ यावत् वित्तीयसाहाय्यं घोषितम्। अनेनैव सह आंशिक क्षतिग्रस्तगृहाणाम् अथ च सस्यहानेः कृते अपि क्षतिपूर्तिः उद्घोषिता अस्ति। उज्बेकिस्तान गणराज्यस्य विदेशमन्त्री सैदोव बख्तियार ओरिलोविच इत्येषः राष्ट्रपतिभवने राष्ट्रपतिना द्रौपदी मुर्मू इत्यनया सह अमिलत्। ओरिलोविच इत्येतस्य तस्य प्रतिनिधिमण्डलस्य च राष्ट्रपतिभवने स्वागतं कुर्वति। राष्ट्रपतिः अवोचत् यत् भारत उज्बेकिस्तानयोर्मध्ये गभीराः ऐतिहासिकाः सांस्कृतिकाः सभ्यतागताः च सम्बन्धाः सन्ति। राष्ट्रपतिः सहर्षम् उक्तवती यत् उज्बेकिस्तानस्य 3,000+ अधिकारिणः वृत्तिभोगिनः छात्राश्च भारतीयप्राविधिक आर्थिकसहयोगकार्यक्रमैः प्रशिक्षणपाठ्यक्रमैश्च अन्यैः छात्रवृत्तिकार्यक्रमैः लाभम् अवाप्नुवन्। अमेरिका राष्ट्रपतिना डोनाल्ड ट्रम्प इत्यनेन उक्तं यत् मध्यस्थैः सह ईरान देशस्य वार्ता अद्य भविष्यति। सऊदी अरब यूएई कतार देशानां कूटनीतिक हस्तक्षेपेण तेन ईरानस्य उपरि नियोजितं महदाक्रमणं स्थगितम्। भारतदेशेन 23,000+ वर्षे डिजिटल प्रतिज्ञामञ्चस्य आरम्भात् परं 3 वर्षेषु 5,00,000+ आधार सत्यापिताः अङ्गदानसङ्कल्पाः स्वायत्तीकृताः। नवदिल्ल्यां 16 भारतीय अङ्गदान दिवसावसरे भाषमाणा केन्द्रीय स्वास्थ्य परिवार कल्याण राज्यमन्त्री अनुप्रिया पटेलः अद्य प्रावोचत् यत् गतेषु 12 वर्षेषु भारते अङ्गप्रत्यारोपाणां संख्या वर्धयित्वा 20,000+ संवृत्ता। तेलंगानायाः हैदराबादस्थले श्वः ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्यदलस्य सहैव सम्पत्ति पुनर्प्राप्तेः ब्रिक्स एक्सपोर्ट नेटवर्क इत्यस्य द्वितीयम् उपवेशनं प्रारप्स्यते। इति वार्ताः।
1: श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। श्रोतेहो, आता ऐका रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची। प्रथम आजचे उर्वरित कार्यक्रम। या रूपरेषेनंतर 6:35 आपण आनंद घ्याल लोकसंगीताचा। 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। त्यानंतर 7:30 माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल। यामध्ये आज आपण राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतीचा विकास मुक्काम काटवनवाडी पोस्ट गुंजाळवाडी पठार तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगरच्या महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त भीमा मना उघडे या शेतकरी यांची मुलाखत आपण या कार्यक्रमात ऐकू शकाल। त्यानंतर 8:05 मराठीतून बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 8:15 आनंद घ्याल हिंदी सुगम संगीताचा। 8:30 संसद समीक्षा, त्यानंतर 9:15 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। त्यानंतर 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या देखील दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील। आता जाणून घेऊया आमचे उद्याचे कार्यक्रम। उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल अननस लागवडीविषयीची माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत।

7:40 अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम, भावधारा 7:45 उद्या सकाळी 8:40 संतवाणी या कार्यक्रमाचा 12वा भाग, उद्या संत नामदेव महाराज यांच्याविषयीच्या कार्यक्रमाचा पहिला भाग आपण ऐकू शकाल. लेखन केले अनुराधा दीक्षित यांनी, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर, सादर करते विवेक वानखडे. उद्या सकाळी 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीत, 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात माझा कला प्रवास, अभिनेता सचिन काळे यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. उद्या आपण ऐकाल कौटुंबिक मालिका आपुलकी या घरात, लेखन कोमल कुंभार यांचं. तसंच आरोग्य दर्पण या कार्यक्रमात केसांची निगा याविषयी डॉक्टर शमीन दळवी यांच्यासोबतचा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र, भावधारा 1:45 तर 1:55 कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, उद्याच्या आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्यामध्ये ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये तरुणाई स्वतःच स्वतःसाठी एक मोठी बाजारपेठ कशी बनली याविषयीचा कार्यक्रम. 6:10 गीतबहार, रूपरेषा 6:30, 6:35 हरिभक्त परायण महेश काणे यांचं कीर्तन उद्या प्रसारित होईल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. तसंच 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. रात्री 7:15 आनंद घ्याल गझलचा, 8:30 संसद समीक्षा, त्यानंतर 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तेव्हा श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता प्रसारित करत आहोत लोकसंगीत. सुरुवातीला ऐकवतोय देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत शाहीर साबळे यांच्या आवाजात.

शाहीर साबळे यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विलासबुवा पाटील यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अजित कडकडे यांनी गायलेलं गीत.

संत नामदेव महाराजांची ही भक्ती रचना होती. गायली होती अजित कडकडे यांनी. श्रोते हो, लोकसंगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

कुमार घनवडे यांचं गीत आपण ऐकलं अभिजित राणे यांच्या आवाजात, संगीतबद्ध केलं होतं स्वतः अभिजित राणे यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी दत्ता पाटील यांची गीतरचना ऐकवतोय. गायले प्रल्हाद शिंदे यांनी, संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

यांनी गायलेली दत्ता पाटील यांची रचना आपण ऐकली. श्रोतेहो, लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यातून मंडल यात्रेला सुरुवात. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही. या गोंधळातच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर झालं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं.

एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली. वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत. विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल झालेले FIR बंद करण्यात किंवा मागे घेण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडथळा नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण FIR मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष पथक नेमावं की एका निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि या पदपथांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. मुंबईकरांचा प्रवास सोपा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका पादचारी प्रथम अभियान राबवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात 320 किलोमीटर लांबीच्या पदपथांवरचं अतिक्रमण हटवलं जाणार आहे. पदपथांवर बांधकामाचं साहित्य, राडारोडा, बेवारस किंवा अयोग्य पद्धतीनं उभी केलेली वाहनं, कचऱ्याचे ढीग यामुळे नागरिकांना चालायला अडथळे येतात, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः शाळा, रुग्णालयं, रेल्वे, मेट्रो, बसस्थानकं, बाजारपेठा तसंच वर्दळीच्या ठिकाणच्या पदपथांवरची सगळी अतिक्रमणं तातडीनं हटवावीत आणि हे पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करावेत असं महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितलं. नवीन पदपथांचं बांधकाम केवळ निर्धारित मानक डिझाईननुसार आणि M40 दर्जाच्या काँक्रीटनंच करावं, कोणत्याही परिस्थितीत पेवर ब्लॉक किंवा स्टॅम्प काँक्रीटचा वापर करू नये असं भिडे यांनी स्पष्ट केलं. प्रशासकीय विभागांच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी विभागस्तरावर या कामाचा दैनंदिन तर उपायुक्तांनी दर आठवड्याला एकदा परिमंडळ निहाय आढावा घेऊन त्याचा अहवाल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना सादर करावा असंही त्यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत सांगितलं. या आदेशांचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. अनुदानित खातांसोबत इतर उत्पादनं सक्तीनं विकणं हा अन्यायकारक प्रकार असून अशा लिंकिंगला राज्य शासनानं आधीच बंदी घातली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं ते म्हणाले. शेतकऱ्यांनी खतांच्या खरेदी आणि विक्रीदरम्यान कोणत्याही प्रकारचं टॅगिंग किंवा लिंकिंग होत असेल तर टोल फ्री क्रमांक 1800-233-4000 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 9822-44655 वर तत्काळ तक्रार नोंदवावी असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
ओबीसी समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी

0: साठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडळ आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींकरता स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. E20 अर्थात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या धोरणाच्या विरोधात प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपुरात आंदोलन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल इथल्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची 3 दिवसांची बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. 5 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा या समितीच्या बैठकीत घेतलेले निर्णय जाहीर करणार आहेत. यंदा रेपो दर जैसे थे ठेवले जातील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जागतिक अस्थिरता आणि महागाईची भीती कायम असल्यामुळे स्थानिक पातळीवरची भारताची कामगिरी चांगली असली तरीही रिझर्व्ह बँक सावध पवित्रा घेईल अशी शक्यता आहे. राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीनं एअर इंडिया इमारतीचं नूतनीकरण केलं जाणार आहे. नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विविध शासकीय विभागांमधल्या कोणत्या विभागांचं स्थलांतर एअर इंडियाच्या नूतनीकृत इमारतीत करणं प्रशासकीय आणि नागरिकांच्या दृष्टीनं सोयीचं ठरेल हे पाहावं असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातल्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी चालू आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करायला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागानं आज जारी केला. या अतिरिक्त राज्य हिस्साचा लाभ 1,61,373 जणांना मिळणार आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पनवर यांनी आज निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगट यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ, 2 विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यातून मंडल यात्रेला सुरुवात. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव्ह, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
4: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
8: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर

0: रोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ, तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
4: श्रोते हो, 2 ऑगस्ट 2026 ला रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन उपकेंद्राला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं या उपकेंद्राचं कार्य आणि 5 वर्षाचा प्रवास याविषयी आपण जाणून घेणार आहोत या उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय पूर्णिमा साठे यांनी.
5: गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ही मुलाखत ऐकू शकणार आहात.
6: जगातील अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक असलेली संस्कृत ही केवळ आपल्या सांस्कृतिक वारशाची भाषा नाहीये, तर ज्ञान, विचार आणि संशोधनाचीही ही भाषा आहे. आजच्या काळात संस्कृत साहित्याकडे केवळ भाषा किंवा काव्य म्हणून पाहिले जात नाही, तो काळ आता नाही. योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष, नाट्यशास्त्र, गणित, तत्वज्ञान, नीतिशास्त्र,

0: आणि संशोधनाचीही ही भाषा आहे. आजच्या काळात संस्कृत साहित्याकडे केवळ भाषा किंवा काव्य म्हणून पाहिले जात नाही, तो काळ आता नाही. योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष, नाट्यशास्त्र, गणित, तत्वज्ञान, नीतीशास्त्र, पर्यावरण, मानसशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील अनेक विषयांच्या आंतरशाखीय अध्ययन आणि संशोधनासाठी संस्कृत अत्यंत महत्वाची ठरत आहे. इतर जे आधुनिक अभ्यासक्रम आहेत आधुनिक विद्यापीठांमध्ये, त्यांना इंटरडिसिप्लिनरी म्हणून अध्ययन करण्यासाठी, शोध करण्यासाठी, त्यांच्या आसक्तीचा विषय म्हणून ते संस्कृतकडे पाहत आहेत. समजा एक ज्ञानभाषा म्हणून या विषयाकडे पाहत आहेत.
1: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, यानंतर 7:15 वाजता वृत्तविशेष आणि त्यानंतर 7:30 वाजता माझं आवार माझं शिवार हे कार्यक्रम, आणि त्यानंतर रात्री 7:30 वाजता माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जगाच्या उद्योग, व्यापार, आर्थिक उलाढाल आणि पर्यटन या सर्वच क्षेत्रात युरोपियन महासंघाला मोठं महत्व आहे. या समूहातील एक असलेल्या स्पेनच्या स्यूटा शहरात स्थलांतर करण्याच्या उद्देशाने अचानक एक मोठा लोंढा आला. या लोंढ्यामुळे स्पेनमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यावर तातडीने कारवाई करत स्पेनने मोरोक्कोच्या सीमा बंद केल्या. समाज माध्यमावर पसरलेल्या अफवेमुळे हजारो पुरुष, महिला आणि लहान मुलांनी मोरोक्कोच्या सीमेकडून स्पेनमध्ये प्रवेश केला. या अचानक आलेल्या लोंढ्याची कारणं, त्यामुळे स्पेन आणि युरोपियन महासंघासमोर निर्माण झालेली आव्हानं, स्पेन आणि मोरोक्को या देशांमधले संबंध, संपूर्ण युरोपियन देशांसाठी असलेल्या शेंगेन करार यावर झालेला परिणाम याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, स्पेनमधील स्यूटा शहराच्या सीमेवर अचानक आफ्रिकन स्थलांतरितांचा मोठा लोंढा आला. ही परिस्थिती नक्की कशी उद्भवली, स्पेनमधल्या कोणत्या घडामोडींचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि स्पेनच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक सीमेबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार आसिफ बागवान.
1: स्पेनमधील स्थलांतर संकट किंवा मायग्रेशन क्रायसिस ज्याला म्हणतात, त्याचे अनेक कंगोरे आपल्याला उलगडून सांगावे लागतील. पण सर्वप्रथम या संघर्षाचे भौगोलिक स्थान जाणून घ्यायला पाहिजे. स्पेन हा युरोपीय देश आहे आणि मोरोक्को हा आफ्रिकन खंडातला देश आहे.

0: पण भौगोलिक दृष्ट्या या दोन्ही देशांच्या नशिबांमध्ये फक्त जिब्राल्टरची समृद्ध धुनी. आता जे स्थलांतरित संकट ओढवलं आहे ते शहर म्हणजे सियोटा हे नकाशावर आफ्रिकन खंडाशी जोडलेलं दिसेल. त्याला स्वायत्त प्रशासनाचा दर्जाही आहे, प्रत्यक्षात त्याचं नियंत्रण स्पेन करतं. त्यामुळे आफ्रिकेशी जोडला असला तरी सियोटा हा युरोपीय महासंघाचा महत्वाचा भाग आहे आणि सध्याचं जे स्थलांतर संकट ओढवलं आहे त्याच्या मागचा सर्वात मोठा मुद्दा हाच आहे. आफ्रिकन देशांमध्ये गरिबी, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, अराजक हे प्रश्न नेहमीचेच आहेत. उलट युरोपीय देशांकडे समृद्धी, संधी या दृष्टीने पाहिलं जातं. त्यामुळे मोरोक्कोतून सियोटा आणि मेलोला जे एक स्पेनच्या ताब्यातलं आणखीन एक शहर आहे जे 2100 किलोमीटरवर आहे सियोटातून, त्या दोन शहरांमध्ये शिरायचं आणि तिथून युरोपीय देशांमध्ये प्रवेश करायचा असा अनधिकृत स्थलांतरणाचा प्रकार सातत्याने सुरूच असतो. याआधी मोरोक्को मधलं फंदिक नावाचं एक शहर आहे, किनाऱ्यावरचं शहर आहे, त्या शहरातून समुद्रमार्गे पोहून सियोटा गाठण्याचे प्रकार अनेकदा झालेले आहेत आणि अशा वेळी जे येतात पोहून स्थलांतरित त्यांना स्पॅनिश गार्ड्स लगेच ताब्यात घेतात आणि त्यांची मोरोक्को मध्ये परत पाठवणी करतात. क्वचित कधी कधी संघर्ष उद्भवला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. पण आताचं जे संकट आहे त्याचं उगमस्थान म्हटलं तर स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे म्हणजे जुलै महिन्यात एक निकाल दिला ते आहे. या न्यायालयाने काय निकाल दिला, अशा प्रकारे जे स्थलांतरित स्पेन मध्ये येतात कुठूनही म्हणजे स्पेनच्या सीमेमध्ये प्रवेश करणारे स्थलांतरित यांची पूर्ण चौकशी, तपास आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय त्यांना पाठवू नका असे आदेश स्पेनच्या सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात 8 जुलैच्या दरम्यान दिले. आता झालं काय की या गोष्टीकडे मोरोक्को किंवा जे स्थलांतरित भाग आहेत स्पेनमध्ये आणि युरोपात स्थलांतर करू इच्छिणारे भाग आहेत त्या भागामध्ये अशी एक अफवा पसरली सोशल मीडियाच्या माध्यमातून की सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे स्थलांतरितांना एक प्रकारचा आश्रय आहे. त्यामुळे मोरोक्को मध्ये अगदी सोशल मीडियाच्या पोस्ट व्हायरल झाल्या ज्याच्यात मोरोक्को मधून सियोटा कसं गाठायचं आणि सियोटा मधून स्पेन मध्ये प्रवेश कसा करायचा, तिथून युरोपात कसं जायचं असे सांगणारे चक्क व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांचे जथ्थेच्या जथ्थे मोरोक्कोतून सियोटा मार्गे स्पेन कडे जाण्यासाठी रवाना झाले. गेल्या आठवड्यात जे आपल्याला एकाच वेळी 50-60 हजार लोक धावत स्पेनच्या या सियोटा शहरात घुसण्याचा प्रयत्न करतायत असे जे व्हिडिओ दिसले त्याचं कारण हे आहे. आता खरं म्हटलं तर सियोटा शहराची जर लोकसंख्या बघितली ती साधारणतः 1 लाखभर आहे, म्हणजे त्या दिवशी या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती. अर्थातच त्यातले बरेचसे म्हणजे शेकडो लोक हे पोहून म्हणजे साधारणतः एक फंदिक पासून सियोटा हे अंतर 5-1 किलोमीटरचं सागरी अंतर आहे आणि तेवढा प्रवास करून 4-5 तास पोहून हे स्थलांतरित त्या सियोटा मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावरून आपली त्यांची अगतिकता किंवा त्यांची ओढ आपल्याला लक्षात येईल आणि या प्रयत्नात अनेकांनी प्राण गमावले, काही जणांना सैनिकांच्या गोळीबारात मृत्यू पत्करावा लागला आणि हे क्रायसिस गंभीर स्वरूप धारण करू पाहत आहे.
1: श्रोते हो, या घटनेमागे आणि एकूणच स्थलांतरणाबाबतीत मोरोक्कोची भूमिका, स्पेनच्या प्रधानमंत्र्यांचं धोरण आणि समाज माध्यमांमधली अफवा आणि चित्रफिती याविषयी माहिती देताना आसिफ बागवान म्हणाले,
2: दुसरी महत्वाची गोष्ट यातून आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे 50-60 हजार लोक एकाच वेळी एकाच दिवशी स्वयंप्रेरणेने आपला देश सोडून पलायन करतील असं काही घडत नाही. निश्चितच समाज माध्यमातून प्रसारित जो मजकूर झाला, ज्या चित्रपटी व्हायरल झाल्या, त्या चित्रपटींची यामध्ये मोठी भूमिका आहे. स्पेनच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल जे काही उलटसुलट अर्थ पसरवले गेले किंवा स्पेनच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जे काही सांगितलं गेलं त्या गोष्टीने लोक प्रेरित झाले असतील, परंतु अशा शेकडो लोकांना आफ्रिकेतून युरोपामध्ये घुसवू पाहणाऱ्या किंवा नेणाऱ्या स्थलांतरित माफियांचं मोठं रॅकेट किंवा मोठं जाळं हे तिथे सक्रिय असल्याचं आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं. दुसरा आणखीन एक यातला भाग म्हणजे स्पेनच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षांपासून स्पेनने स्थलांतरितांबाबत जी मवाळ किंवा उदारमतवादी म्हणू आपण भूमिका घेतली आहे ती पण या क्रायसिसला ट्रिगर करणारी ठरली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेट्रो सांचेस हे स्थलांतरितांबाबत मवाळ आहेत असा आरोप विरोधी पक्षातले तेथील नेते आहेत ते नेहमीच करत असतात आणि अलीकडेच सांचेस यांनी एक घोषणा केली होती की स्पेनमध्ये कागदपत्र नसलेले स्थलांतरितांना कायदेशीर दर्जा मिळवून देण्यात येईल आणि त्यांनी त्यासाठी मर्यादा ठेवली 5 लाखांची. आता 5 लाख लोकांना ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्यांना कायदेशीर स्पेनचं नागरिकत्व मिळणार हे

0: ऐकल्यावर साहजिकच आहे 10 लाख लोकांनी त्यासाठी अर्ज केले. आणि अर्थातच असं काहीतरी स्पेन मध्ये घडू पाहत आहे हे कळल्यानंतर बाहेरून येणाऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली असेल. त्यामुळे स्पेनचं मवाळ जे धोरण आहे ते पण याला कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1: श्रोते हो, या अचानक आलेल्या स्थलांतरितांच्या लोंढ्यामुळे स्पेनला काही देशांच्या सीमा बंद कराव्या लागल्या आहेत. हे संकट केवळ एका देशापुढचं नव्हतं. या संदर्भात युरोपियन संघामध्ये निर्माण झालेल्या स्थितीबाबत आसिफ बागवान म्हणाले,
0: हे फक्त स्पेन समोर उभं राहिलेलं संकट नाहीये तर अवघ्या युरोपात आता या सगळ्या स्थलांतरामुळे चिंता व्यक्त होऊ लागलेली आहे. ज्या प्रकारे हजारो लोक स्पेनच्या सीमेत शिरले त्याच्यामुळे युरोपियन महासंघामध्ये जी राष्ट्र आहेत 27 राष्ट्रांपैकी 22 राष्ट्रांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आणि अशा प्रकारे अनियंत्रित सीमांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणलाय. युरोपियन महासंघाचं अध्यक्षपद सध्या आयर्लंडकडे. आयर्लंडने तातडीने सर्व सदस्य राष्ट्रांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्येही स्थलांतराचाच मुद्दा महत्वाचा ऐरणीवर राहिला. तसं बघायला गेलं तर ब्रिटन, फ्रान्स ही जी मोठी राष्ट्र आहेत त्यांनी स्पेनला पाठिंबा दर्शवलाय. पोर्तुगालही त्याच्यामध्ये आहे. परंतु इटली आणि जर्मनी या महत्वाच्या राष्ट्रांनी या संदर्भात कडक भूमिका घेतली. इटलीने तर स्पेनच्या सर्व सीमा, स्पेनला लागून असलेल्या आपल्या सर्व सीमा लोकांसाठी बंद करून टाकलेल्या आहेत. जर्मनीने आपल्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त केलेला आहे आणि इटलीने इथपर्यंतच नाहीये तर इटलीने शेंगेन करारातून बाहेर पडण्याचा इशारा या निमित्ताने दिलाय.
1: श्रोते हो, युरोपियन महासंघामध्ये शेंगेन कराराला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे या देशांमधील आवागमन अधिक सोपं होतं. या देशांमध्ये व्यापार आणि इतर देवाणघेवाण सहज सोपी होते. स्पेनमधील या स्थितीमुळे आता संपूर्ण शेंगेन कराराविषयीच एक नवं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याविषयी आसिफ बागवान म्हणाले,
0: शेंगेन व्यवस्था म्हणजे काय? तर युरोपमधल्या अनेक देशांमध्ये अंतर्गत सीमा तपासणी हटवून मुक्त प्रवासाची परवानगी देणारी ही व्यवस्था आहे. 1985 मध्ये लक्झेंबर्ग मधल्या शेंगेन गावात हा करार झाला म्हणून त्याला शेंगेन करार म्हणतात. तर या करारानुसार जी काही सदस्य राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमधल्या लोकांना, नागरिकांना पासपोर्ट तपासणीशिवाय एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहज जाता येतं. अर्थात बाह्य सीमा म्हणजे या राष्ट्रांच्या बाहेरून येणाऱ्यांसाठी मात्र या सीमा तशा ओपन नसतात. तिकडे एक समान विजा धोरण आहे, गुन्हेगार विरोधी माहितीची देवाणघेवाण होते, सीमा सुरक्षा एकत्रितपणे केली जाते आणि बाह्य सीमांवर पण एकत्रित नियंत्रण ठेवलं जातं. त्यामुळे शेंगेन करार हा युरोपच्या एकूण सुरक्षेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. जवळपास 29 देश या करारात सहभागी आहेत. त्यातले बहुतेक सगळे युरोपीय महासंघातले आहेत, पण स्वित्झर्लंड, नॉर्वे, आयर्लंड आणि लिश्टेनस्टाईन हे देशही या कराराचा भाग आहेत. त्यामुळे एक मोठा करार या स्थलांतर संकटाच्या निमित्ताने स्वतःच संकटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो.
1: श्रोते हो, भौतिक दृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक युरोपियन देशांमधील रोजगाराची आणि अधिक चांगल्या जीवनाची संधी अनेकांना खुणावत असते. इथल्या जीवनमानाच्या आकर्षणापोटी गेल्या अनेक वर्षांपासून या भागात स्थलांतर होत आहे. समाज माध्यमांच्या युगात स्पेनमधील मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतराचा प्रयत्न हे याच जुन्या घटनेचं एक नवं स्वरूप आहे. त्यावर आता युरोपियन महासंघ कसा तोडगा काढतो हे पाहावं लागेल. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स.

नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 12 श्रावण शके 1948, आता 3 ऑगस्ट 2026. आज राज्यस्तरीय प्रसारणामध्ये अहिल्यानगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय प्रसारणाच्या कार्यक्रमात मी महेश्वरी मिसाळ
1: आणि मी अंकुश जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 12 श्रावण शके 1948 म्हणजेच 3 ऑगस्ट 2026.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आपण आपल्या पिकांशी संवाद साधण्याची आवश्यकता असते.
1: संवाद साधणं म्हणजे काय? तर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस पिकांमध्ये फेरफटका मारणं.
0: आणि अशा वेळेला पिकांवरती काही डाग आहेत का, काही रोग किंवा किडींची लक्षणं आहेत का,
1: आणि या लक्षणांच्या सहाय्यानं पिकांमध्ये कोणत्या प्रकारच्या रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव आपल्या लक्षात येतोय का, तर अशा प्रकारचं निरीक्षण करणं.
0: अशा प्रकारचा संवाद पिकांबरोबर साधणं हे गरजेचं असतं.
1: असा संवाद जर आपण आपल्या पिकांबरोबर साधत असू तर निश्चितच पिकं आपल्याला आपल्या गरजा सांगतील आणि त्या माध्यमातून आपल्याला पिकांवरती उपाययोजना करता येतील.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण वळूया आजच्या मुलाखतीकडं. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आदिवासी एकता शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती विकास याविषयी. मुक्काम काटवनवाडी, पोस्ट गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर इथल्या महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी

0: शेतकरी पुरस्कार प्राप्त आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमा मना उघडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशी एक सुंदरशी म्हण आपल्या मराठीमध्ये आहे. आणि अशाच प्रकारचं काम आपल्या मुक्काम काटवनवाडी पोस्ट गुंजाळवाडी पठार तालुका संगमनेर इथल्या आदिवासी एकता शेतकरी गटानं उभं केलेलं आहे. नुकताच माननीय राज्यपालांच्या हस्ते या गटाला वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. अनेक वर्षापासून हा शेतकरी गट आपल्या गटातल्या शेतकरी बांधवांसाठीच नव्हे तर पूर्ण त्यांच्या भागासाठी पूर्ण विभागासाठी म्हणून कार्यरत आहे आणि एक मार्गदर्शक कार्य या गटाने आपल्या कामातून उभं केलेलं आहे. या आदिवासी एकता शेतकरी गटाचं नेमकं काम कशा पद्धतीने चालतं, कशा पद्धतीने हा गट उभा राहिलेला आहे आणि आज त्यांच्या कार्याविषयी आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला आज त्यांच्या गटाविषयीची माहिती सांगतायत आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमा माना उघडे. नमस्कार भीमाजी, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार सर.
1: भीमाजी, सुरुवातीला खूप खूप अभिनंदन आपलं की आपल्याला हा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी राज्य सरकारचा पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याच्यासाठी आपल्या गटाचं, गटाच्या सगळ्या सदस्यांचं आणि आपलं सुद्धा मनपूर्वक आकाशवाणी आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी अभिनंदन करतो आपलं. सुरुवातीला आता हा तुमचा आदिवासी एकता शेतकरी गट नेमका स्थापन कधी झाला, याच्यामध्ये किती सदस्य आहेत आणि नेमका कुठला उद्देश घेऊन आपला हा शेतकरी गट सुरू झाला होता याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूयात.
2: आमचा गट आदिवासी एकता शेतकरी गट काटनवाडी, गटाची स्थापना झालेली आहे 1 डिसेंबर 2022. गटाला आदिवासी एकता हे नाव देण्याचा उद्देश असा होता की गटामध्ये 15 सदस्य आहेत, आदिवासी समाजाचे आहेत आणि एका विचारानं एकत्र येऊन ईर्जिक पद्धतीने म्हणजे एकमेकाच्या शेतामध्ये जाऊन काम करतात, म्हणून आम्ही गटाला आदिवासी एकता शेतकरी गट हे नाव दिलं.
1: आता आपण ईर्जिक पद्धत सांगितली, काय म्हणजे ईर्जिक पद्धत म्हणजे नेमकं काय?
2: ईर्जिक पद्धत तशी जुनीच आहे. जुन्या काळामध्ये जसे एकमेकाच्या शेतामध्ये कोणी आऊत घेऊन जाणं किंवा ज्याच्याकडे नांगर आहे म्हणजे ज्याच्याकडे शेती करण्यासाठी जे साधन उपलब्ध आहे ते घेऊन एकमेकाच्या शेतात काम करणं त्याला ईर्जिक ही पद्धत जुनीच आहे. आता फक्त त्याचा थोडा आपण काय म्हणतो बदल झालेला आहे की आपण मजुरीनं जे काम करतो ते प्रत्येकाच्या शेतामध्ये, आमच्या गटामध्ये समजा आता 15 सदस्य आहेत तर प्रत्येकाने एकमेकाच्या शेतामध्ये जाऊन आवडसावड पद्धतीने काम करणं यालाच ईर्जिक पद्धत असं म्हटलं जात आहे.
1: नक्कीच खूप छान. म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, ईर्जिक पद्धत म्हणजे फक्त आपल्या क्षेत्रापुरता आपल्यापुरताच विचार न करता गटातले सगळे सदस्य आज एक कुटुंब म्हणून एक व्यवस्था म्हणून काम करतात आणि एकमेकाला गरजेच्या वेळी मदतीसाठी म्हणून जातात आणि हीच ईर्जिक पद्धत खरंच एकदा शेतकरी गटाने आज राबवलेली आहे आणि यशस्वी करून दाखवलेले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून किती क्षेत्र आता आपलं याच्यामध्ये आहे आणि आपण मग शेती कशा पद्धतीने करतो आपण तिथे?
2: आता गटामध्ये 15 सदस्य आहेत आणि 15 सदस्यांचे तसे कोणाची जास्त कमी जास्त अशी शेती आहे, परंतु आम्ही ईर्जिक करण्यासाठी प्रत्येकाची 1 एकर ह्याप्रमाणे 15 एकर क्षेत्रावरती आजही ईर्जिक पद्धतीनं काम करतोय.
1: वा नक्कीच, म्हणजे 15 सदस्यांमध्ये 15 एकर क्षेत्र आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ईर्जिक पद्धतीने आपण काम करतो. सुरुवात ह्या बचत गट स्थापन झाली साधारण 2022 तुम्ही सांगितलं की, मग त्यावेळेसची कशी परिस्थिती होती तुमची आणि आज 2026 आपण आहोत, तर मग आज कशा पद्धतीने शेती तुमची चालते?
2: तसं 1 डिसेंबर 2022 गटाची स्थापना केली त्यावेळेस गटाचा उद्देश असा होता की आपण फक्त थोडक्यात बचत गोळा करायची, कारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की कोणाकडे 5 ते 10 हजार रुपये मागितले तर लवकर उपलब्ध होत नव्हते. तर मी असा एक विचार केला की आपण प्रत्येक महिन्याला एकत्र आलो आणि 200-200 रुपये जमा केले तर जी काही बचत होईल ते आपल्याला अंतर्गत म्हणून वापरता येईल आणि खेळत मिळत शेतीही करता येईल ह्या उद्देशानं तसं गटाची स्थापना केली. म्हणजे आम्ही बचत पण जमा करतो आणि शेतीचं काम पण करतोय.
1: नक्कीच, म्हणजे 200 रुपयापासून सुरुवात केली तुम्ही, एकत्र आलात सगळे शेतकरी बंधू, आपलं एक समर्पण त्याच्यामध्ये द्यायला सुरुवात झाली. आज आपल्या शेतकरी गटामध्ये आज काय काय उभं आहे, आजची काय परिस्थिती आहे?

0: आज तसा विचार केला तर साधारणतः गटाला 3.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. गट चांगल्या प्रकारे काम करत आहे. सुरुवातीच्या वेळेस खूप म्हणजे लाजणारा बुजणारा असा गट होता, परंतु आत्ता गटाची वाटचाल चांगली आहे. सगळे एकमेकाचे भाऊ, एकमेकाचे मित्र म्हणून काम करत आहेत. आणि जे काही आपण बघतो रासायनिकच्या वापरामुळं कॅन्सर वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आजार वाढलेले आहेत, आणि आमचा उद्देश थोडा वेगळा आहे. आम्ही सेंद्रिय पद्धतीची शेती करतोय, तर त्यासाठी आम्ही जे काही वॉटर संस्था आहे त्या वॉटर संस्थेनं आम्हाला सहकार्य केलं, आणि त्याच्यामार्फत जी 10 ड्रम थिरी आहे त्याचा उपयोग करून आम्ही जैविक औषधं आणि सेंद्रिय जे खतं आहे ते आम्ही गटाच्या मार्फत तयार करतोय.
1: वा, म्हणजे तुमच्या शेतीसाठी लागणारं म्हणजे पूर्ण मला वाटतं संपूर्ण सेंद्रिय शेतीची तुम्ही कास धरलेली आहे. आणि जी 10 ड्रम थेरी जी तुम्ही आत्ता म्हणली, तर ही नेमकी 10 ड्रम थेरी काय आहे आणि याचा उपयोग तुम्हाला शेती कार्यासाठी काय होतो?
0: जी 10 ड्रम थेरी आहे त्याच्यामध्ये साधारणतः दशपर्णी अर्क आहे, वेमिल अर्क आहे, आमिल अर्क आहे, त्याच्यानंतर अमृत पाणी आहे, लिंबोळी अर्क आहे, देशी कल्प आहे, जीवामृत आहे, EM2 कल्चर आहे, DF1 ह्युमिक ॲसिड, असे वेगवेगळे प्रकारचे 10 सेंद्रिय खते औषधं तयार करतोय. तर हे थोडं आधुनिक पद्धतीचं आहे. जे काही रेग्युलर दशपर्णी अर्क असतंय ते तयार करण्यासाठी 10 वेगवेगळ्या वनस्पती लागतात, आणि तयार होण्यासाठी साधारणतः 30 ते 45 दिवस लागतात. परंतु आम्ही वॉटर संस्थेच्या मार्फत जे 10 ड्रम थिरीच्या माध्यमातून तयार करतोय त्याच्यासाठी EM1 कल्चर आणलं जात आहे, आणि EM1 कल्चर आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गुळ साधारणतः 4 किलो गुळ टाकून 200 लिटर 7 ते 8 दिवसामध्ये तयार केलं जातं. आणि हे जे काय आम्हाला दशपर्णी बनवायचं आहे त्याच्यासाठी आम्ही नंतर पाणी वापरत नाही, जे EM2 द्रावण तयार झालेलं आहे तेच वापरतो. त्याच्यामुळं काय होतंय, जे दशपर्णी तयार होण्यासाठी 30 ते 45 दिवसाचा कालावधी लागायचा, हे साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये तयार होतोय, आणि कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही, आणि आपण साधारणतः 18 महिने ते 2 वर्षापर्यंत हे दशपर्णी अर्क वापरू शकतो. आणि हे तयार करण्यासाठी म्हणजे आपण ज्या दिवशी तयार केलं त्या दिवशी फक्त ढवळावं लागतंय, आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं ढवळण्याची गरज पडत नाही. आणि त्या ड्रमला आपण एअर वाल्व बसवलेले असतात, त्याच्यामुळं जो नको असलेला वायू आहे तो निघून जातो, आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं द्रावण शेती उपयोगी आपल्याला मिळतं. त्या दशपर्णी अर्क बरोबर वेमिल अर्क आहे. वेमिल अर्क म्हणजे वेखंड, मिरची, लसूण याचा योग्य प्रमाणामध्ये वापर करणं. त्याच्यानंतर आहे आमिल अर्क, आलं, मिरची, लसूण याच्यापासून तयार केलेला अर्क, असे वेगवेगळे प्रकारचे अमृत पाणी आसन, देशी कल्प आसन, म्हणजे आपल्या परिसरामध्ये ज्या रानातल्या वनस्पती आहेत. आणि आम्ही गटानं थोडा निर्णय असा घेतलेला आहे की जे प्रमाण असतंय, बरेच शेतकरी काय करतात की दशपर्णी सांगितलं तर कोणत्याही झाडाचा 10 प्रकारचा वेगवेगळा पाला आणतात, म्हणजे त्याचं योग्य प्रमाण घेत नाही. तर शेतकऱ्यांना मी सगळ्यांना सूचना अशी करीन की आपण प्रॉपर ज्या पद्धतीनं सांगितलंय, समजा लिंबाचा पाला 2 किलो घ्यायचा, त्याच्यानंतर करंजाचा पाला 2 किलो, गुळ 2 किलो, लसूण 4 किलो, हे जे काही प्रमाण ठरवून दिलेलं आहे त्या प्रमाणामध्ये जर आपण घेतलं तर त्याचा आपल्याला जो काही परिणाम म्हणजे रिझल्ट येणार आहे तो सक्सेस येणार आहे. म्हणून आपल्या मनानं न करता जे काही त्याच्यावरती टेक्नॉलॉजी म्हणजे संशोधन करून त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहे त्याच्या अंतर्गतच त्यांनी आपल्याला सांगितलंय, त्याचा वापर करून जर आपण त्या पद्धतीचं हे द्रावण तयार केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारचा मिळणार आहे.
1: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो नुसतीच शेतीसाठी गट यांनी स्थापन नाही केलं, तर तो अभ्यासपूर्ण शेती आज करतो आहे. सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा पूर्ण त्यांनी तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये आजचं जे आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीमध्ये येऊ घातलेलं आहे त्याचाही पूर्ण अवलंब ते आपल्या शेती व्यवसायामध्ये करत आहेत. हे तर सगळं तुम्ही आता वापरतोच, आपण हे 10 ड्रम थेरी वापरतोच, पण मग पिकं कुठली कुठली घेतो आपण?
0: तसं आपण कृषी विकास विभाग आहे, आदिवासी विकास विभाग आहे, अटल भूजल योजना यांच्या अंतर्गत आपण गटाचे 10 सेडनेट हाऊस उभे केलेले आहेत. हो, बचत गटाचे 10 सेडनेट हाऊस आहे. त्याच्यासाठी कृषी विभागानं आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं, आणि त्याच्यातून आपण साधारणतः 2,32,89,230 रुपयाचे सगळ्यांचे सेडनेट हाऊस आपण उभे केले. आणि त्याच्यामध्ये जी काही सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा होत असते त्या स्पर्धेमध्ये आपल्या गटानं सहभाग घेतला होता, आणि 2023 आपण तालुका लेव्हलचं प्रथम क्रमांक

0: कच पारितोषिक मिळवलं आणि त्याच्यातून आम्हाला 1 लाख रुपये मिळाले होते. तर जे काही आपण सेडनेट हाऊस गटाचे उभे केलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे आम्हाला जी काही बक्षिसाची रक्कम मिळाली होती ती आम्ही विभागून न घेता त्याच्यातून आम्ही अंजिराची रोपं बुक केले. तर बुक करण्याच्या अगोदर आम्ही प्रत्यक्ष त्या नर्सरीमध्ये गेलो, प्रत्यक्ष बघितलं आणि आमचा तसा जो काही पठार भाग आहे पूर्ण दुष्काळी आहे, पाण्याची उपलब्धता ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पाणी उपलब्ध असतंय, अशा ह्या कठीण परिस्थितीमध्ये कोणते पीक तग धरू शकतो याचा आम्ही सगळ्या गटानं अभ्यास केला. अभ्यास केल्याच्या नंतर आम्ही प्रत्यक्ष तिथं क्षेत्रावरती बघितलं आणि पहिल्यांदाच माझ्या मते आम्ही सिडनेट हाऊसमध्ये अंजीर फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही पूर्ण गटाने मिळून 1956 अंजिराच्या रोपांची लागवड केलेली आहे. आता साधारणतः 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. दुसरं हार्वेस्टिंग आता येण्याच्या मार्गावरती आहे.
1: वा, खूप खूप अभिनंदन आपलं. म्हणजे शेतकरी बंधूंनो यांना सत्यमेव जयते फार्मर कप 2023 तालुका स्तरावरचा प्रथम पुरस्कार मिळाला आणि त्याचे जे 1 लाख रुपये आले ते सुद्धा यांनी एकता शेतकरी गटाच्या कामामध्ये त्यांनी ते गुंतवले. 1956 अंजिराची रोपं त्याच्यातून खरेदी केली आणि पूर्ण शेडनेट हाऊसमध्ये त्यांनी ही 1956 अंजिराच्या रोपांची लागवड करून आज त्यांचा दुसरा बहार आता त्यांना मिळणार आहे. त्याचे फळं त्यांची तोडणी चाललेली आहे, उत्पन्न त्यांना सुरू झालेलं आहे. खूप खूप अभिनंदन आपलं या दृष्टिकोनाचं आणि तुमच्या या कार्याला सुद्धा. आता हे अंजिराचं जे उत्पन्न तुमचं सुरू झालेलं आहे, मग याची विक्री व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करतो आणि पुढची याची प्रोसेसिंग तुम्ही काय करणार आहेत का करता आहात?
0: आता साधारणतः 200 रुपये किलो ह्या प्रमाणे आम्ही स्थानिक लेव्हलला त्याची विक्री करतो. काही संगमनेर, नाशिक, मुंबई या ठिकाणी त्याचं मार्केटिंग केली जाते. तर भविष्यात आमचं म्हणजे मेन जे काही अंजीर ही पीक आहे त्याच्यावरती आमचा प्रोसेसिंग युनिट करण्याचा आमचा गटाचा म्हणजे त्याच्यानुसार आमची प्लॅनिंग चाललेली आहे. कारण याच्यातून जे काही मिळणारा नफा आहे तो चांगल्या प्रकारे आहे, परंतु ते ड्राय करणं, त्याच्यापासून जॅम, जेली अशा प्रकारचे पदार्थ तयार करून प्रोसेसिंग केले तर गटाला चांगल्या प्रकारचा नफा नक्कीच मिळू शकतो. आणि त्यासाठी आम्ही जी काही फळबाग आहे त्याच्यासाठी आम्हाला बेंगलोर येथील सेट्री नावाची एक संस्था आहे, त्याच्यानंतर पाणी फाउंडेशनचे विक्रम सर यांनी ती फळबाग जगवावी कारण आमच्याकडे पाण्याचा दुष्काळ आहे. तर त्यासाठी साधारणतः 55 लाख लिटर क्षमतेचं शेततळं, सामुदायिक शेततळं आम्ही उभारलेलं आहे आणि त्याच्यातून सगळ्या फळबागेला आम्ही पाण्याचं पण नियोजन केलेलं आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर ती आमची शेततळं नसतं तर फळबाग पण जगली नसती. म्हणून जे काही सामुदायिक शेततळं झालेलं आहे त्याचं पण आम्हाला खूप मोठा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे.
1: नक्कीच. म्हणजे शेतकरी बंधूंनो एकत्र येऊन किती काम उभं राहू शकतं ह्याचं एक आदर्श उदाहरण या आदिवासी एकता शेतकरी गटानं आपल्या समोर उभं केलेलं आहे. त्यांनी फार्मर्स क्लबकडूनही याच्यासाठीचं जे 1 लाख रुपये मिळाले त्याच्यातून त्यांनी आपलं अंजिराचा बाग उभा केला आणि त्याच्यासाठीचं आज शेततळंसुद्धा त्यांचं उभं आहे आणि उन्हाळ्याचीसुद्धा त्यांनी तरतूद त्याच्यातून करून ठेवलेली आहे. आता निश्चितच एवढं सगळं काम उभं केलं, 10 ड्रम थेरी आणली, शेडनेट हाऊस उभं केलं, वागा लावलेल्या आहेत, शेततळ उभं केलेलं आहे, निश्चितच याच्यासाठी काहीतरी तुम्हाला प्रशिक्षणाची मार्गदर्शनाची गरज याच्यामधून असणार आहे. तर मग तुम्ही याच्यासाठीचं मार्गदर्शन कोणाचं घेता, प्रशिक्षण कुठून कुठून मिळवलं, तुम्ही कशा पद्धतीने मिळवलं, काय सांगाल?
0: कोणती गोष्ट करण्यासाठी प्रशिक्षण खूप मोलाचं मार्गदर्शन ठरतं. कारण जोपर्यंत माणसाला प्रशिक्षण मिळत नाही तोपर्यंत तो थोडा माझ्या मते अडणीच असतोय. परंतु प्रशिक्षण मिळाल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्या जवळ असतात, त्या सोयीच्या वाटतात. एक साधं उदाहरण सांगन की शेतामधून जे काही आपण समजा पालापाचोळा असतोय ते किंवा मिरची आहे किंवा वांग्याचे जे काही आपण उपटून ते फेकून किंवा जाळून टाकतो, परंतु त्याचं प्रशिक्षण भेटलं आम्हाला बाबळेश्वर या ठिकाणी, तर त्याच्यापासून बायोडायनॅमिक कंपोस्ट खत कसं बनवायचं याची आम्हाला माहिती मिळाली. तर त्याच्यानंतर माहिती मिळाल्याच्या नंतर म्हणजे आपण जे काही पालापाचोळा गवत वगैरे पेटून देत होतो तर त्याच्यापासून खत कसं तयार करायचं याची आम्हाला माहिती मिळाली. त्याच्यानंतर गांडूळ खत कसं तयार करायचं, हर्मीवाश कसं तयार करायचं, त्याच्यानंतर जीवाणू कल्चर कसं बनवायचं, म्हणजे याचं ज्यावेळेस आम्हाला प्रशिक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही गटातील सगळे जे काही 15 सदस्य आहेत त्यांचे प्रत्येकाचे असे प्रत्येकाचे बेड तयार केले बायोडायनेमिक कंपोस्ट खताचे. त्याच्यानंतर वॉटर संस्थेकडून गांडूळ बेड भेटले, त्याचं गांडूळ खत तयार केलं, व्हर्मीवॉश तयार केलं. त्याच्यानंतर जे काही

0: जीवन आहेत त्यांच्या आम्हाला त्या निविष्ट भेटल्या, त्याच्यापासून ते 10 जीवाणू एकत्र करून त्याचं मल्टिप्लिकेशन करून त्याची वाढ व्यवस्थित झाल्याच्या नंतर त्याचा वापर प्रत्यक्ष आम्ही केला, त्यावेळेस म्हणजे आम्हाला असं जाणून आलं की प्रशिक्षणाशिवाय कोणतीही गोष्ट सहज शक्य होत नाही. आपल्या जवळच बऱ्याचशा गोष्टी असतात, परंतु ज्यावेळेस प्रशिक्षण भेटतं तर त्यासाठी आम्हाला वॉटर संस्था असन, त्याच्यानंतर कृषी विभाग असन, त्यांनी वेळोवेळी वेगवेगळं प्रशिक्षण आम्हाला प्रत्यक्ष म्हणजे जे काही प्रशिक्षण केंद्र आहे तिथं नेऊन दिलं, आणि कधी कधी तर आमच्या प्रत्यक्ष शेतावरती येऊन प्रशिक्षण पण आम्हाला मिळालं.
1: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो शिकण्याची सुद्धा उमेद आवड आपल्याला पाहिजे, शिकवणारेही भेटतात पण ते तेवढं मन लावून शिकणं ते त्यांनी आत्मसात केलेलं आहे. गटातले सगळे सदस्य वेळोवेळी ट्रेनिंग घेतात. साधारण आपण तुम्ही आता कुठे कुठे आतापर्यंत ट्रेनिंगसाठी म्हणून गेलेलं आहात, तुमचे आतापर्यंत अभ्यास दौरेही कुठं कुठं झालेले असतील त्याच्याविषयी काय सांगाल?
0: तर तसं मी वैयक्तिक भरपूर फिरलेलो आहे, परंतु वैयक्तिक फिरणं आणि गटाने फिरणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. कारण ज्यावेळेस एकटा फिरत असतो त्याचं एखाद्या गोष्टीकडे लक्ष जातो, परंतु ज्यावेळेस आपण गटानं फिरत असतो त्यावेळेस प्रत्येकाचं वेगवेगळ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, निरीक्षण, ऑब्झर्वेशन हे वेगवेगळं असतंय. तर आमचा पूर्ण गट बऱ्याच ठिकाणी फिरलेला आहे, त्याच्यामध्ये बाबळेश्वरचं KVK प्रशिक्षण केंद्र असन, त्याच्यानंतर राहुरी विद्यापीठ असन, त्याच्यानंतर बारामती कृषी विद्यापीठ असन, त्याच्यानंतर राजगुरुनगर येथील कांदा लसूण प्रशिक्षण केंद्र असन, त्याच्यानंतर जे काही आम्ही सेडनेट हाऊस उभे केलेले आहे त्याच्यासाठी 5 दिवसाचं प्रशिक्षण होतं, तेही आपल्या पूर्ण गटानं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर केरळ या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून आदिवासी एकता शेतकरी गटाची निवड झालेली होती, तिथं राष्ट्रीय 8 सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण होतं आणि तिथं आम्हाला गटाला जाण्याची संधी कृषी विभागाच्या मार्फत पण मिळाली. आम्ही स्वतःतल्या बऱ्याचशा गोष्टी शिकल्या आणि आम्ही इर्जिक पद्धतीनं जे काही काम करत असतो तिथं आमच्या गटाच्या विषयी माहिती पण सांगितली. माहिती सांगितल्यानंतर खूप म्हणजे तिथं मान्यवरांनी आमच्यासोबत फोटो काढण्यासाठी घेतले, कोणी नंबर घेतले, अजूनही बरेच जण फोन करतात, विचारतात गटाचं कामकाज कसं चालू आहे त्याच्याविषयी पण अजून पण जाणून घेतात.
1: नक्कीच, खूप छान असं काम आपण उभं केलेलं आहे. आणि शेतकरी बंधूंनो इर्जिक ही जी यांनी एक पद्धत सांगितलेली आहे, या इर्जिक पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर आपल्यामध्ये, आपल्या शेती व्यवसायामध्ये आणि एकूणच आपल्या गावामध्ये किती प्रमाणात बदल होऊ शकतो असा एक आदर्श उदाहरण हे आदिवासी एकता शेतकरी गट आपल्या समोर उभं आहे. शेतीपूरक व्यवसायासाठी सुद्धा काही प्रयत्न आपण आपल्या गटामार्फत करतो आहोत का? आणि शेतीपूरक व्यवसाय असतील तर मग कुठल्या कुठल्या व्यवसाय आपले सध्या आता उभे आहेत?
0: तसं आता शेती ही आमची चालूच असते, परंतु पाण्याची उपलब्धता कमी आहे त्याच्यामुळं पूर्णपणे शेतीवरती अवलंबून न राहता, कारण जो पावसाचा पडणारा पाऊस आहे त्याच्यावरती शेती केलेली जाते. आमच्याजवळून कोणत्याही प्रकारचं नदी किंवा पाटपाणी मिळत नसल्यामुळं पावसाच्या पाण्यावरती पूर्णपणे शेती केली जाते. एक पीक पूर्णपणे त्या पावसावर निघतं, दुसरं पिकाच्या म्हणजे खरीपाचं पीक झाल्याच्या नंतर जे काही रब्बीचं पीक आहे त्याच्यामध्ये 70-80% शाश्वत असते, त्याच्यानंतर 4 महिन्याचा कालावधी हा पाण्यामुळं रिकामाच असतो. तर शेतीच्या बरोबर जर आपण जोडधंदा केला किंवा शेतीपूरक जर व्यवसाय केला तर तो नक्कीच फायद्याचा राहील. म्हणून आम्ही प्रत्येकाच्या शेळीपालन आहे, त्याच्यानंतर कुक्कुटपालन आहे, त्याच्यानंतर गटाचं मिळून जे काही मत्स्यपालन आहे ते एकत्र केलेलं आहे, त्याच्यानंतर मध लवकर उपलब्ध होत नाही तर त्यासाठी ज्या काही पेट्या वगैरे आहेत आम्ही मधुमक्षिका पालनासाठी साधारणतः 6 पेट्या आहेत, म्हणजे याचं प्रशिक्षण घेऊन शेतीला जोडधंदा पण होतोय आणि त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा पण होतो. म्हणून असे वेगवेगळे व्यवसाय शेती करत असताना आम्ही करत असतो.
1: नक्कीच भीमाजी, खूपच निसर्गाला अनुकूल अशी शेती आपण उभी केलेली आहेत आणि याच्यामध्ये मग निसर्गाची जशी आपल्याला साथ आहे त्या पद्धतीने आपण त्याच्यावर पर्याय काढत शेळी पालन, मत्स्य पालन, खेकडा पालन, कुक्कुट पालन आणि मधुमक्षिका पालनासारखे जोड व्यवसाय सुद्धा याच्यातून उभे केलेले आहेत. निश्चितच आपलं हे खूप छान असं कार्य आपलं उभं आहे. आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या शब्दामध्ये तुमच्या ह्या इर्जिक पद्धतीविषयी असेल किंवा आत्तापर्यंतच्या तुमच्या आदिवासी एकता शेतकरी गटाच्या अनुभवातून असेल तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल?
0: तर जे काही

0: आम्ही आत्ता म्हणजे सगळे एकत्र येऊन ईर्जिक पद्धतीनं काम करत आहोत. तर आपणही ईर्जिक पद्धतीनं जर काम केलं तर आपण शेतामध्ये जे काम करत असताना आपल्याला कंटाळवाणं वाटतं किंवा थकवा आलेला असतोय, परंतु आम्ही काम करत असताना आम्हाला असं जाणवलं की आपण एकदम हसत खेळत रमत गमत काम करत आहोत, कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही. आता हे आम्ही कालच म्हणजे ईर्जिक पद्धतीने, आमचं टोमॅटो हे पीक आहे, आम्ही ईर्जिक पद्धतीने कालच चिकट सापळे कामगंध सापळे लावले. साधारणतः 15 एकरवरती आम्ही 2.5 ते 3 तासामध्ये सगळ्या शेतामध्ये चिकट सापळे लावले, कामगंध सापळे लावले. म्हणजे हे काम करण्यासाठी आम्हाला म्हणजे एका एकरवरती काम करण्यासाठी साधारणतः प्रत्येकाला 2 ते 2.5 तास लागले असते, परंतु आम्ही हे काम सगळ्यांचं एकत्र येऊन 2 ते 2.5 तासामध्ये सगळ्यांचं 15 एकरचं पूर्ण केलं. म्हणजे काम करत असताना एक गोडी निर्माण होते, एकत्र काम करायला लागलो तर आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. आमच्या गटामध्ये साधारणतः 28 वर्षापासून 65 वर्षापर्यंतचे वेगवेगळ्या वयाचे सदस्य आहेत, परंतु आम्ही एकमेकाचे भाऊ एकमेकाचे मित्र म्हणूनच काम करत असतो आणि काम करत असताना खूप म्हणजे आनंदानं काम करत असतोय. तसंच आपण जर एकत्र येऊन ईर्जिक पद्धतीनं काम केलं तर जे काही आपण म्हणतो की मजुरांची समस्या आहे, लवकर मजूर वेळेवर भेटत नाही, तर या समस्येवरती पण मात होते आणि कमी वेळेमध्ये जास्त काम होतोय. म्हणून आपणही ईर्जिक पद्धतीने एकत्र येऊन जर काम केलं तर मजूर तुम्हाला त्याची गरज पण पडणार नाही आणि आपलं कमी वेळेमध्ये काम पूर्ण होईल. याच्याबरोबर आमचं भविष्याचे प्लॅनिंग असे आहे की जे काही समजा अंजीर प्रोसेसिंग युनिट असेल, त्याच्यानंतर लोणचा पापड याच्यासारखे 7 वेगवेगळे प्रकारचे उत्पादन स्वतः आम्ही तयार करणार आहे, गटाच्या नावानं त्याचं ब्रँडिंग करणार आहे. त्याच्यासाठी जे काही प्रशिक्षण लागणार आहे ते प्रशिक्षण पण घेण्याची आमची पूर्ण गटाची तयारी आहे आणि आम्ही प्रशिक्षण घेत असताना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या व्यक्तींना पाठवत असतो आणि पाठवल्याच्या नंतर ती व्यक्ती येऊन पूर्ण गटाला मार्गदर्शन करते की सांगते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण झालं, काही नवीन शिकण्यासाठी मिळालं. आणि आपणही पण एकत्र येऊन जर ईर्जिक पद्धतीनं काम केलं तर नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांचा नक्कीच फायदा होईल. आम्हाला जे काही आज राज्यस्तरीय कृषी विभागाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला त्याच्यामध्ये माझ्या गटातील पूर्ण जे काही सदस्य आहे त्या सदस्यांचं पूर्णपणे 100% पाठबळ आहे, पाठिंबा आहे आणि त्याच्याबरोबर ज्या काही आमच्या महिला भगिनी आहेत त्यांचाही पूर्णपणे आम्हाला साथ आहे. ज्यावेळेस आम्ही काही प्रशिक्षणानिमित्त किंवा काही कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेलो असतो त्यावेळेस ज्या काही आमच्या महिला आहेत हे पूर्णपणे शेतीचं काम बघत असतात. म्हणून जे काही माझे 15 सदस्य आहेत त्याच्यानंतर ज्या काही महिला आहेत त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांची पूर्ण साथ आमच्या गटासाठी आहे. म्हणून आम्ही पुढच्या इतक्या लेव्हलपर्यंत पोहोचलो. तर हा जो काही पुरस्कार मिळाला ह्या पुरस्कारासाठी पूर्ण टीमनं एकत्र येऊन चांगल्या प्रकारचं काम केलं आणि आज जे काही आकाशवाणी अहिल्यानगरच्या मार्फत आमची मुलाखत घेतली, माझा आदिवासी एकता शेतकरी गटाच्या मार्फत खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी जे काही माझं मनोगत आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवलं त्याच्याबद्दल त्यांचेही मी आदिवासी एकता शेतकरी गटाच्या मार्फत खूप खूप आभार व्यक्त करतो.
1: नक्कीच. म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, ईर्जिक पद्धत खूप फायदेशीर यांना ठरलेली आहे. आपल्यातल्या कमकुवत बाजू या ईर्जिक पद्धतीमध्ये सांभाळून घेतल्या जातात गटाच्या इतर सदस्यांमार्फत आणि आपल्यातले जे चांगले गुण आहेत ते सगळ्या गटासाठी, सगळ्या गटासाठीच नाही तर सगळ्या गावासाठीही एक आदर्शभूत ठरतात. त्याच्यातून एक चांगलं काम उभं राहतं. मग आपली आर्थिक बाजू असेल, शेती व्यवसायाची बाजू असेल किंवा सामाजिक बाजू असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या गटाचा, आपल्या गावाचा उत्कर्ष या गटाच्या मार्फत साधला जातो आणि ह्याचंच एक आदर्श उदाहरण आदिवासी एकता शेतकरी गटाने आपल्या समोर उभं केलेलं आहे. भीमाजी, पुन्हा एकदा जाता जाता आपलं वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल सगळे शेतकरी बांधव आणि आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला जर भीमा माना उघडे यांच्या या आदिवासी एकता शेतकरी गटाचं काम पाहायचं असेल, त्यांच्याकडून काही संकल्पना जाणून घ्यायच्या असतील, काही मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 96-89-97-89. पुन्हा एकदा 96-89-97-89. भीमाजी, आज आपण आकाशवाणी

0: या स्टुडिओमध्ये आलात आणि शेतकरी बंधूंसाठी आदिवासी एकता शेतकरी गटाच्या कार्याविषयी सांगितलं. त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती विकास याविषयी महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमा मना उघडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात इथंच थांबूयात.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुधाम बटुळे.
0: पुन्हा भेटूयात आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन.
2: तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती.

0: माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
3: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
4: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
7: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
3: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
4: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
3: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
4: सादर करते विवेक पानखडे.
3: श्रोते हो, उद्याच्या या कार्यक्रमात आपण ऐकाल संत नामदेव महाराज यांच्याविषयी.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण.

0: 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.

उद्या सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल माझा कला प्रवास. यामध्ये अभिनेता सचिन काळे यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम उद्या सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। दोन विधेयकं मंजूर। विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी। गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली। आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही। या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं। विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं। एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली। वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत। UPS अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये कुठलेही बदल करण्याचा किंवा त्या जागी दुसरी योजना आणण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे। लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली। आतापर्यंत केवळ 1,18,195 अधिकारी कर्मचाऱ्यांनी UPS-साठी नोंदणी केल्याचं त्यांनी सांगितलं। NPS धारकांना UPS-साठी नोंदणी करता येते आणि UPS-मध्ये मूळ वेतनाच्या निम्म निवृत्तीवेतन मिळेल याची खात्री दिली जाते। विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल झालेले FIR बंद करण्यात किंवा मागे घेण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडचण नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं। विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण FIR मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देश न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं। त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य

निशिकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील याची खात्री करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला केली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि या पदपथांवर आक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. पायाभूत सुविधा मोफत देण्यावरून मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी काळजी व्यक्त केली आहे. गोष्टी फुकट दिल्या की त्यांची किंमत नागरिकांना कळत नाही आणि त्या वाया जातात असं ते चेन्नईत एका कार्यक्रमात म्हणाले. गोष्टी फुकट दिल्या असं वरून दिसत असलं तरी कोणीतरी त्याची किंमत चुकवत असतो. कधी तो करदाता असतो किंवा अन्य प्रकरणांमध्ये फुकट दिल्या जाणाऱ्या गोष्टींची देखभाल ठेवली जात नसल्यानं त्या खराब होतात हे त्यांनी लक्षात आणून दिलं. जुलै महिन्यात पालघर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी प्रत्येकी 1.5 लाख रुपये तर 50% नुकसान झालेल्या घरांना 50,000 रुपये, 25% जास्त नुकसान झालेल्या घरांना 25,000 रुपये दिले जाणार आहेत. पूर्णपणे नष्ट झालेल्या झोपड्यांनाही मदतीचा लाभ मिळणार आहे. पुरामुळे कपडे आणि घरातल्या अत्यावश्यक वस्तूंचं नुकसान झालेल्या कुटुंबांना कपड्यांसाठी 10,000 रुपये आणि घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी आणखी 10,000 रुपयांची मदत मिळणार आहे. दुभत्या जनावरांच्या नुकसानीसाठी 40,000 रुपये तर इतर जनावरांसाठी 20 ते 32,000 रुपये मदत दिली जाईल. मासेमारीच्या बोटी आणि जाळ्यांच्या अंशतः किंवा पूर्ण नुकसानीसाठी मच्छीमारांना भरपाईही दिली जाणार आहे. इतर व्यावसायिकांना प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% आर्थिक मदत मिळेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनसुराज पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार नीरज कुमार यांचा 19,324 मतांनी पराभव केला. भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. 1995 पासून ही जागा भाजपाकडे होती. जनसुराजचे उमेदवार अभिषेक बंटी यांनी शेवटच्या क्षणी कौटुंबिक कारणामुळे निवडणूक लढायला नकार दिल्यानं प्रशांत किशोर यांनी अर्ज भरला होता. गुजरातमध्ये मंझलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार भिखाबाई राबरी यांचा 30,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव केला. मध्यप्रदेशात दातिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग विजयी झाले असून त्यांनी भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी यांचा 6,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव केला. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आणि लोकभवन इथं 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. PM नागेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, KS बसवंतप्पा, BZ जमीर अहमद खान यांच्यासह इतर 14 जणांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रीपद न दिल्यामुळे काँग्रेसचे इंडीचे आमदार यशवंतराय गौडा पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. सागरचे आमदार बेलूर गोपाल कृष्ण यांनीही नाराजी दाखवून राजीनामा द्यायचा विचार व्यक्त केला. गायत्री शांतेगौडा यांचं नाव काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रात होतं मात्र त्यांनी आज शपथ घेतली नाही त्यामुळे सध्या कर्नाटकच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नातेवाईकाच्या कंपन्यांना कंत्राट दिल्याच्या प्रकरणाच्या तपासात राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा दावा CBI ने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे मुख्य सचिव आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांकडून उत्तर मागितलं आहे. या दोघांनी 24 ऑगस्टच्या आधी न्यायालयासमोर हजर राहावं आणि राज्य सरकार

तपासात सहकार्य का करत नाही याचं उत्तर द्यावं असं न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सांगितलं. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांची दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. सहा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार सहा महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय भारोत्तोलकांचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज अभिनंदन केलं. भारोत्तोलन प्रकारात भारताने 1 सुवर्ण 6 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकलं आहे. या कामगिरीबद्दल सुवर्णपदक विजेती मीराबाई चानू हिला 30 लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना 20 लाख

0: इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय भारोत्तोलकांचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज अभिनंदन केलं. भारोत्तोलन प्रकारात भारताने एक सुवर्ण, सहा रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलं आहे. या कामगिरीबद्दल सुवर्ण पदक विजेती मीराबाई चानू हिला 30 लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना 20 लाख रुपये तर कांस्य पदक विजेत्यांना 10 लाख रुपयांची रोख पारितोषिकं मांडवीय यांनी प्रदान केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. 2 विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागं घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी सुगम संगीत. सुरुवात करतोय या मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताने. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796999827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.

0: फानी बदायुनी यांची गीतरचना आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत होतं जयदेव यांचं.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एनक्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एनक्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
0: हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता मुरली मनोहर स्वरूप यांनी संगीतबद्ध केलेलं आणि मुकेश यांनी गायलेलं हे गीत.

0: आकाशवाणी मुंबई।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। रात्रीचे 10 वाजलेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम रजनीगंधा।

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
0: श्रोते हो नमस्कार, रजनीगंधा या कार्यक्रमाची आज सुरुवात करतोय लव इन टोकियो या चित्रपटातल्या शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताने।

लव इन टोक्यो या चित्रपटासाठी हसरत जयपुरी यांची ही गीतरचना होती, गायली होती लता मंगेशकर यांनी. ऐकूया आता आप आए बहार आई या चित्रपटातलं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि शब्द आनंद बक्षी यांचे.

आनंद बक्षी यांचं हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी आप आए बहार आई या चित्रपटासाठी. श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत मोहम्मद रफी आणि सुलक्षणा पंडित यांनी गायलेलं दिल ही दिल में या चित्रपटातलं.

मोहम्मद रफी आणि सुलक्षणा पंडित यांनी गायलेलं हे होतं ऐश कवल यांचं गीत दिल की दिल में या चित्रपटातलं. संगीत होतं मंधीर आणि जतीन यांचं.

आए दिन बहार के या चित्रपटातलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया अॅन इव्हिनिंग इन पॅरिस या चित्रपटातली ही गीतरचना. हे गीत गात आहेत आशा भोसले आणि मोहम्मद रफी. शब्द शैलेंद्र यांचे, संगीत शंकर जयकिशन.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
0: रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

करत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया उस्ताद नासिर खान यांनी सतारीवर सादर केलेला राग मारू बिहाग.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात उस्ताद नासिर खान यांनी सतारीवर सादर केलेला राग मारू बिहाग. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करणार आहोत.